भासिनी सुमधुर भा

सुप्रभात श्रोते हो, एफएम 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 2/1/1948 अर्थात 24 सप्टेंबर 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

FM बँकच्या 102.9 MHz वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात, यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

प्रातस्मरण निसर्ग स्तुती स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते हो, आपल्या पहाटेची मंगलमय सुरुवात आकाशवाणी बीड सोबत आमच्या मंगल प्रभात या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत. सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गदिमा ढुळकरांनी लिहिलेली ही भूपाळी, संगीतकार सुधीर फडके.

कार्यक्रमात यानंतर स्वर आहे अजित कडकडे यांचा, गीतरचना प्रवीण दवणे यांची आहे आणि संगीतकार नंदू होनब. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM बँडच्या 102.9 MHz वर.

कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत संत नामदेव यांनी लिहिलेला हा अभंग विठ्ठल आवडीचे. गायक सुरेश फडकर आणि संगीतकार श्रीधर फडके.

संत नामदेवांची ही भक्तिगीत रचना आताच आपण ऐकलीत. सुरेश वाडकर यांच्या स्वरात आणि श्रीधर फडके यांच्या संगीत नियोजनात भक्तिगीतांची ही पर्वणी आमच्या मंगल प्रभात या कार्यक्रमात. आणि आता कार्यक्रमात शेवटी समूह स्वरातील देशगान गीतकार प्रभावता.

0: समूहस्वरातील देशगान आताच आपण ऐकलात. गीतकार प्रभावता. या गीताबरोबरच मंगल प्रभाता भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. एफ एम बँडच्या 102.9 मेगा हॅट्सवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोत्याहो सकाळचे ठीक 6:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्री गणेश आरती. प्रायोजक लाईफलाईन हॉस्पिटल बीड.
1: प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड. महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य मुख्यमंत्री सहायता निधी विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार.

0: या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: श्री गणेश आरती आताच आपण ऐकलीत।

0: एफएम प्रसारण सेवेचं हे बीड केंद्र आहे 102.9 मेगाहर्ट्जवर. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमाचा विषय आहे बटाटा पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण, याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे कल्याण शेळके यांचं, तर सादर करते आहेत योगीराज बच्चे.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण बटाटा पिकावर येणाऱ्या किडी आणि रोग नियंत्रण याविषयीची माहिती करून घेऊ. बटाटा पिकावरील देठ कुरतडणारी अळी, या किडीच्या अळ्या राखी रंगाच्या असतात. ही कीड रात्रीच्या वेळी जमिनीलगतच्या खोडाचा भाग, पानं आणि कोवळे देठ खाते. दिवसा या अळ्या जमिनीत अगर गवतात लपून बसतात. यावर उपाय म्हणून किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोडेन 5% पावडर हेक्टरी 50 किलो अथवा मिथाईल पॅरॅथिऑन म्हणजेच फॉलिडॉल हे कीटकनाशक हेक्टरी 25 किलो या प्रमाणात पिकावर धुरळावे. आधीच्या पिकावर ही कीड असल्यास पिकाला मातीची भर देताना ही औषधी द्यावीत. यानंतर मावा आणि तुडतुडे, या दोन्ही किडी पाण्यातील रस शोषून घेतात आणि विषाणू रोगाचा प्रसार करतात. या किडीचा उपद्रव झालेल्या झाडांची पाने मुरदडतात आणि पिवळी पडून जळून जातात. यासाठी या किडीच्या नियंत्रणासाठी जमिनीत लागवडीच्या वेळी कार्बोफ्युरॉन 3% हेक्टरी 33 किलो या प्रमाणात जमिनीत द्यावे. पिकामध्ये किडींचा उपद्रव आढळल्यास 10 लिटर पाण्यात 15 मिली एंडोसल्फान किंवा 10 मिली न्युआक्रॉन मिसळून पिकावर फवारावे. यानंतर लाल कोळी, ही अतिशय बारीक आकाराची कीड पानातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पानं आणि झाडे तांबूस दिसतात, झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादन कमी येते. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 ते 25 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा कॅल्थेन म्हणजे डायकोफॉल हे कोळीनाशक 10 लिटर पाण्यात 10 मिली या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. यानंतर बटाट्यावरील पतंग किंवा पाकोळी, ही बटाट्यावरील अत्यंत नुकसानकारक कीड आहे. या किडीची सुरुवात शेतातून होते, पण उपद्रव मात्र बटाटा साठवणीत असतानाच होतो. या किडीचा पतंग मळकट करड्या रंगाचा असतो, तर अळ्या तांबूस रंगाच्या असून त्यांच्या दोन्ही बाजूस फिक्कट हिवऱ्या रंगाचे पट्टी असतात. अळ्या कोवळ्या पानातून देठात आणि खोडात शिरून ते पोखरतात. उघड्या पडलेल्या बटाट्यावर मादी अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्या बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात आणि शेवटी बटाटे सडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम कार्बाले मिसळून फवारावी. यानंतर महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण, यामध्ये पहिला बुरशीजन्य रोग करपा. हा रोग अल्टरनेरिया बुरशीमुळे होतो, त्यामुळे पानावर वर्तुळाकार काळपट ठिपके आढळतात. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने करपून गळतात, झाडाच्या खोडावर काळपट ठिपके दिसतात आणि बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात.

0: त्यामुळे बटाट्याचे उत्पादन कमी होते. ह्या रोगाचा प्रसार हवा आणि जमिनीच्या माध्यमातून होतो. यावर उपाय म्हणून करपा ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसल्यावर लगेच बोर्डो मिश्रण म्हणजेच 1 किलो मोरचूत, 1 किलो चुना आणि 100 लिटर पाणी यांचे एकजीव मिश्रण पिकावर फवारावे. किंवा या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेनियम 45 किंवा 25 मिली झायनेप मिसळून फवारावे. आवश्यकतेनुसार 10 ते 12 दिवसांनी दुसरी फवारणी परत करावी.
1: श्रोत्या, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये बटाटा पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी माहिती ऐकलीच. संकलन आणि निवेदन होतं कल्याण शिर्के यांचं. सादर करते योगीराज बच्चे. FM 102.9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:45 होते.

एफ एम अंश 102.9 MHz वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम क्रमशः आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता संक्षेपित करतो.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल?
2: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स, तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत, आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले? तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहते, आणि जे बॅड फॅट्स आहेत सॅच्युरेटेड फॅट्स ते काय होतात, रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे, तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं? तर तेल आलं गुड फॅट्समध्ये, अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते. तर तेल आलं, तेल आलं त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्स मध्ये, ह्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे, पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे? क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे, म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅट मध्ये आजकाल समजलं जातं, आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय, हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी ते आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी अर्धा किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे, तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होतात ब्लॉकेजेस वगैरे ते कमी करण्यासाठी उपयोग आहे.
1: हृदयरोग टाळण्यासाठी आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का?
2: तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे, फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे, तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत, आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातला सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्या सोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मग अशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो? तर प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं, म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ते परत वापरतो. जर का आपण भाजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल

0: सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं. मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत परत परत नाही वापरायचं.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पत्रकार रश्मा कत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनाबाबत सध्या दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येत आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यातील 1165 चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात येतो. 2009 या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता 10 पोहोचलेली आहे. येथील वाघांची संख्या वाढावी म्हणून केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 वाघिणींचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतरित करण्यात आलेल्या 3 मादी वाघिणींमुळं या प्रकल्पातील वाघांच्या प्रजननाला गती मिळू लागली आहे. या 3 वाघिणींसह उर्वरित 7 वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे सह्याद्रीतील जंगल वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचं स्पष्ट होत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्य परिसरात रायबा, सरदार आणि राणोजी हे 3 नरवाघ सध्या सक्रिय आहेत, त्यामुळे या परिसरात वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, शिलेदार, राणोजी आणि सरदार असे एकूण 10 वाघ अस्तित्वात आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांची वाढती संख्या ही जंगलाच्या आरोग्याची आणि समृद्ध जैवविविधतेची सकारात्मक खूण आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वही वाढण्याची शक्यता आहे. वाघांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या आनंददायी चित्रासोबतच चिंतेचाही एक पैलू समोर आला आहे. चांदोली परिसरातील गावांच्या हद्दीत वाघांचा वावर वाढू लागल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरेढोरे, शेती आणि मानवी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. स्थानिकांच्या मते वाघांची संख्या अचानक वाढल्याने संभ्रम निर्माण झाला असून वन विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करून प्रभावी जनजागृती करावी, तसेच वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून गावामध्ये सतर्कता वाढवावी. तज्ज्ञांचं मतही याच दिशेने आहे. त्यांच्या मते वाघांचं संवर्धन अत्यंत आवश्यक असलं तरी त्याचवेळी स्थानिक नागरिकांची सुरक्षा विश्व

0: विश्वास आणि नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, जनजागृती करणं आणि आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना राबवणं ही काळाची गरज आहे. एकंदरीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 10 पोहोचणं ही वनसंवर्धनाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असली तरी संवर्धन आणि लोकसुरक्षा या दोन्हींचा समतोल राखणे ही वनविभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेह परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबद्दल पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
4: आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:57 झालेत. ऐकूयात आमच्या या सभेतील प्रसारणातील काही विशेष कार्यक्रम. यानंतर लगेचच म्हणजे ठीक 7 वाजता नमस्कार बीड. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 प्रायोजित गणेश आरती, त्यानंतर 7:15 भावधारा, 8:40 लोकसंगीत, 7:55 प्रायोजित गणपती गीत, सकाळी ठीक 9 ते 10 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा, 10 वाजता एक ही फिल्म, 10:30 कॉलेज कॅम्पस. आज या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय NSS दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजसेवा या विषयी बीड जिल्हा NSS समन्वयक डॉक्टर अरुण दैतकर पाटील यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. निवेदन सुप्रभा जोशी यांचं.

अकरा पावणे बारा या वेळेमध्ये गातर आहे मेरा दिल। बाराचा वनिता मंडळ एक वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 5:30 आणि युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून

हे होते काहे या प्रसारण सभेतील विशेष कार्यक्रम. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजता आहेत.

0: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ, 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित, ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत, तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे, सकाळचे 7 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड।

आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी प्रीती सवाई आपलं स्वागत करते. प्रथम ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीडकरांच्या सेवेत दोन दोन रेल्वे धावू लागल्या. बीड ते पुणे आणि पुणे ते बीड रेल्वे प्रवासाला मोठा प्रतिसाद. जिल्ह्यातील शाळांचे रुपडे पालटणार. सीईओ जितीन रहमान यांनी धारूर तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन केली पाहणी. गणेशोत्सवात आरोग्याचा जागर. श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात मोफत तपासणी शिबिरांना मोठा प्रतिसाद. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करा. पालकमंत्री सुनेत्रा पवारांचे सक्त निर्देश. नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यास मान्यता. नागरिकांची मोठी सोय होणार. उत्पन्न घटल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. जिल्ह्यात कापणी प्रयोगाची प्रक्रिया गतिमान. आता बातम्या सविस्तर. रेल्वेचे बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बीडकरांच्या सेवेला आता दोन रेल्वे धावू लागल्या आहेत. बीड ते पुणे आणि पुणे ते बीड ही रेल्वे सेवा तर सुरू झालीच आहे, मात्र याचबरोबर बीड ते नगर हीही रेल्वे धावत आहे. विशेष म्हणजे पुणे ते बीड ही पहिली रेल्वेही धावली आहे. हा प्रवास खरोखरच सुखदायी ठरत आहे, त्यामुळे भविष्यातही या रेल्वेला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुपडे पालटण्याचा चंग सीईओ जितीन रहमान यांनी बांधलेला आहे, त्यामुळेच या शाळेतील प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष आहे. याच अनुषंगाने काल त्यांनी धारूर तालुक्यातील शाळांना भेटी देऊन पाहणी केली. तसंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत थोडाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना अगदी चोखपणे शिकवताना पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत सर्वसामान्यांना घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं लोकसंवाद मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालयात मदत कक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात श्री गणेशा आरोग्याचा ही विशेष मोहीम राबवली जात आहे. बीड जिल्ह्यातही श्री गणेशा या संकल्पनेअंतर्गत 10 दिवस विविध शासकीय रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत खासगी वैद्यकीय संस्था तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षांचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात

0: सामान्य शारीरिक तपासणी जिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे शहरी आरोग्य केंद्रे तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या केंद्रावरही मोफत तपासणी सुरू आहे. बीडसह राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले आहेत. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा आणि आवश्यक प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करा अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. शेतकरी अडचणीत असताना आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं ही आपली जबाबदारी आहे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. त्यांच्या या निर्देशामुळे प्रशासन गतीने काम करत आहे. प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख करण्यास राज्य शासनाच्या महसूल विभागाने 22 सप्टेंबर 2026 रोजी बीड तालुक्यातील नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय कारवाई करण्यास अधिकृत मान्यता केज विधानसभा मतदार संघाच्या प्रतिनिधी नमिता मुंदडा यांनी शासनाकडे या कार्यालयासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला असून या निर्णयामुळे परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक अंतर लक्षात घेता प्रशासनाने बीड तहसील कार्यालय अंतर्गत असलेल्या महसूल मंडळाची पुनर्रचना केली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात घटले आहे. गेल्या 2.5 महिन्यापासून बीड जिल्ह्यात पाऊसच नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिणामी खरीप पिके हातातून गेलेली आहेत. खरीपातील उत्पन्नात मोठी घट होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्या अनुषंगाने सध्या कापणी प्रयोग गतीने केला जात आहे. याच प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे. जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना विम्याची लॉटरी लागेल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. 14 सप्टेंबरचे दिनविशेष 1873 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1960 अणुशक्तीवर चालणाऱ्या USS एंटरप्राइजेस या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले. नमस्कार, बीड हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन सौजन्य अभिजित नखाते, पत्रकार बीड, निवेदन प्रीती सवाई, सादर करते योगीराज बच्चे.
1: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयवदानाची प्रतिज्ञा करू शकतात.
1: अवयवदान करा, जीवनदान द्या.
2: युग युग यो अभियान 2026
1: तुमचा संकल्प
0: कुणाचं तरी नवजीवन.
3: हॅलो डॉक्टर, श्रोते हो गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे न्यूक्लिअर मेडिसिन आणि पेट स्कॅन, आजारांचं अचूक निदान आणि आधुनिक उपचारांमध्ये त्याचं महत्व. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील न्यूक्लिअर मेडिसिन तज्ञ डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. तर श्रोते हो गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो 24 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान दर गुरुवारी दुपारी 2 वाजता ऐकायला विसरू नका कार्यक्रम विकास पर्व नव्या उपक्रमांची कहाणी देशाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या नवे आयाम निर्माण करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची ही कहाणी याचे सादरकर्ते आहेत नयन पवार।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. दुष्काळी भागात शाश्वत जलसिंचनासाठी सरकारचे प्रयत्न. शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल चौथ्या दिवशी भारताची 5 पदकांची कमाई. आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी परिस्थितीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात जाऊ आणि खरोसा इथं दुष्काळामुळे करपलेल्या पिकांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले,
1: या दुष्काळामध्ये सर्वाधिक परिणाम हा लातूर जिल्ह्यावर आहे. कारण लातूर आणि धाराशिव हे दोन जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये 50% पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकं पूर्णपणे करपलेली आहेत. सोयाबीन जे आहे ते जवळपास संपलेलं आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. जनावरांचाही चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहणार. आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करणार आहोत.
0: लातूर पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यात करसखेडा शिवारात, कळंब तालुक्यातल्या मलकापूर इथं पिकांची तसंच साठवण तलावांची पाहणी केली. पाण्याअभावी वाळलेलं पीक आणि पाण्याचा थेंबही नसलेला साठवण तलावामुळे या भागातल्या दुष्काळाची दाहकता दिसून आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातही धानोरे आणि कारंजा परिसरात मुख्यमंत्र्यांनी वाळलेल्या शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत रबी हंगामासाठी मदतीचं आश्वासन दिलं. या भागातला दुष्काळ संपवण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: शेतकरी आज निश्चित अडचणीत आहे, पण आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहून या अडचणीतून त्याला बाहेर काढू. रबीच्या दरम्यान जर पाण्याची उपलब्धता झाली तर रबीचं पीक घेता यावं याकरताही सगळी मदत आम्ही शेतकऱ्याला करणार. पुढच्या काळामध्ये या भागामध्ये आपल्याला पाणी आणायचं आहे तर आता त्याचा पहिला टप्पा सुरू देखील झालेला आहे. आणि हे पाणी उजनीमध्ये आपण आणणार आहोत. जो काही मराठवाड्याचा आणि हा मराठवाड्याच्या लगतचा भाग आहे या सगळ्या भागामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल विदर्भात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळाबाबतची अधिसूचना काढताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचे सूतोवाच शिंदे यांनी केलं. ते म्हणाले,
2: कर्जाला स्थगिती वसुलीला स्थगिती देणं, कर्जाचं पुनर्गठन करणं, शेतसारा माफ करणं, विजेचं बिलामध्ये सवलत देणं, मुलांची फी माफ करणं, जे जे काही शेतकऱ्याला सरकार देतं ते देणं आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्याने देखील भयभीत होण्याची आवश्यकता नाही. शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. येणारी दिवाळी देखील शेतकऱ्याची काळी होता कामा नये. आम्ही काळी होऊ देणार नाही.
0: परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल विविध गावांना प्रत्यक्ष भेट देत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि अडचणींची चौकशी करून शेतकऱ्यांना धीर दिला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजी

0: नगर केंद्रावरून देत आहोत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था असून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. या संदर्भात उपस्थित मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही बाब स्पष्ट करण्यात आली. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो, असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आयुष्मान भारत योजनेला काल 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना हा उपक्रमही याचाच एक भाग आहे. याविषयी जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारनं 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना ही सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना विनातारण कर्ज देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन व्यापार सेवा तसंच कृषी पूरक उपक्रमांसाठी 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. विशेष म्हणजे मुद्रा योजनेअंतर्गत सुमारे 70% कर्ज खाती महिलांची आहेत.
2: उद्यमशीलता को हर भारतीय के लिए सहज बनाने में मुद्रा योजना की बहुत बड़ी भूमिका है. बैंक लोन की इस योजना ने महिला उद्यमियों, मेरे दलित पिछड़े आदिवासी उद्यमियों का एक बहुत बड़ा वर्ग देश में तैयार किया है और नए नए क्षेत्रों में किया है, दूर सुदूर गांवों में किया है. ये जो लोन दिए गए हैं उसमें 70% महिला उद्यमी.
1: मुद्रा कर्जाचा उपयोग दुकानं, सेवा व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक, यंत्रसामग्री खरेदी, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन आणि अन्न प्रक्रियेसारख्या कृषी पूरक व्यवसायांसाठी करण्यात येतो.
0: सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका येत्या रविवारी 27 सप्टेंबर रोजी सुरू राहतील, असं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलं आहे. बँक संघटनांनी या महिन्याच्या 28 ते 30 तारखेपर्यंत पुकारलेल्या 3 दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घेण्याचं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गणेशोत्सवानिमित्त आज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक यंत्रांचा वापर करण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी परवानगी दिली आहे. मात्र या यंत्रांचा वापर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप तालुका अध्यक्ष माधव बिरादार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणं, पोलिसांशी हुज्जत, धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रतिकात्मक स्वरूपात गणेश विसर्जन करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल विसर्जन स्थळांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. जालना इथल्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये, असं आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे. या जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच गणेश भक्तांनी वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतानं 5 पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. सॉफ्ट टेनिसमध्ये भारताच्या जय मीणानं कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, पणीलाल धानीवाल आणि रायझा धिल्लन यांनी तर अनंतजीत सिंह नरुका, मेराज अहमद खान आणि भौतिक सिंह गिल यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदकांची कमाई केली. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघालाही कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 12 पदकांची कमाई केली, यात 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. रेल्वे रुळांवर

0: मनुष्य अथवा जनावरे आल्यानं होणारे अपघात आणि रेल्वे परिचालनातले अडथळे टाळण्यासाठी बीड रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीनं काल विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. रायमोह ते विघ्नवाडी जाटनांदूर रेल्वे मार्गावरच्या गावांमध्ये नागरिक आणि पशुपालकांना रेल्वे सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. हवामान. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. दुष्काळी भागात शाश्वत जलसिंचनासाठी सरकारचे प्रयत्न. शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
3: सुवर्णम ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
6: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यानंतर ठीक 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं हार्दिक स्वागत करते. श्रोतेहो, भविष्यातील महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे. वाढती वाहतूक, शहरीकरण आणि औद्योगिक विस्तार यांचा विचार करून रस्ते आणि महामार्गांचं नियोजन करणं आवश्यक आहे. पुणे रिंग रोड, सागरी सेतू तसंच राज्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यासोबतच राज्यातील विविध भागांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या प्रकल्पातील नियोजन, तांत्रिक बाबी, आव्हानं आणि भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचं नियोजन याबाबत आज आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांना आपण आमंत्रित केलंय. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते.
1: सर, 2047 विकसित महाराष्ट्रमध्ये MSRDCची काय उद्दिष्ट असतील?
2: 2047 मध्ये मी म्हटल्याप्रमाणे 6,000 किलोमीटरच्या एक्सप्रेसवेज या महाराष्ट्र राज्यामध्ये बांधून पूर्ण करणं आणि राज्याचा प्रत्येक जिल्हा हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट करणं हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
1: नक्कीच सर, रोजगार निर्मिती होईल. आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
2: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे हा 9.8 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिजे तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
2: पहिला कनेक्टर बांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे ऑटर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे.
1: बरं,
2: आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवा आहे. चार कनेक्टर आणि मुख्य जी सिलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 मध्ये या कामात

0: साठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती, पण 2-2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं आणि 2022 पासून खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028 पर्यंत 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
0: या सागरी सेतूचं टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 मध्ये अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया. पावसाचे चॅलेंजेस आहेत, तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाइड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो, तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
0: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती. आणि ही इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतोय. काम सुरू आहे त्याचं, 405 किलोमीटर लांबीतलं, म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गोलायू करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ऍक्टिव्हेट होईल 405 किलोमीटरची September 2026 पर्यंत. आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ते आम्ही December 2026 पर्यंत पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ची सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्स मध्ये राहील.
1: अच्छा.
0: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4,800 कॅमेरे असतील 700 किलोमीटर. आणि हे सगळे कॅमेरे जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील, म्हणजे महामार्गावर जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते NPR नंबर प्लेट रीडर, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरेज पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याचे ते आमण्याला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे ही ITMS सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटचे प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केलं जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं, ITMS सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायोलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना म्हणजे जे काय त्या स्पीड लिमिट्स घालून दिलेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन्स आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळत आहे का? कारण कसं आहे आता समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आज स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल 120 वर जर त्याचा ऍव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा.

0: आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला,
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढ्या वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं. राष्ट्रपतीची सुविधा त्या काळात होती, पण आता आयटीएमए झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
1: बरोबर, म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
0: निश्चितपणे त्यांना म्हणजे ते ऑटोमॅटिकली. आता जसं चलन रेज होत आहे म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील व्हायोलेशन झाल्यानंतर.
1: आणि सर शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की काय या पुढे वाटचाल असेल एमएसआरडीसीची आणि कशा पद्धतीने ती होईल?
0: एमएसआरडीसीची वाटचाल आता एक्सप्रेस वे मध्ये तरी असणारच आहे. म्हणजे एक्सप्रेस वे निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे एमएसआरडीसीचं. तर 6000 किलोमीटरचं जे काही व्हिजन सेट केलेलं आहे 2047 पर्यंत, ते 6000 किलोमीटरचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी निश्चित प्रयत्नशील असेल. सोबतच 9000 किलोमीटरपेक्षा जास्त प्लॅनिंग क्षेत्र एमएसआरडीसीकडे दिलेलं आहे. तर या प्लॅनिंग क्षेत्राचं लवकरात लवकर म्हणजे अगदी ह्याचे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत लवकरात लवकर पूर्ण करून हे पब्लिश केले जातील डेव्हलपमेंट प्लॅन्स. आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी आकर्षित करणं हा पण एक उद्दिष्ट आहे महामंडळाचं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आल्या की या ठिकाणी उद्योगधंदे वाढीस लागतील, रोजगार वाढलेला असेल आणि सोबतच जीडीपी वाढण्यामध्ये मदत होईल. मग ते एक उद्दिष्ट आहे एसपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकासामध्ये सहभागी होऊ. दुसरं आमच्याकडे ठाणा कल्याणमध्ये एसआरए क्लस्टरचं पण डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे देण्यात आलेलं आहे. तर ते एसआरए क्लस्टरच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट सुद्धा 16 ठाण्यातले एक एसआरए क्लस्टर आहेत आणि 7 कल्याणमधले क्लस्टर्स आहेत, ते 22 एसआरएचे क्लस्टर जे आहेत हे सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी जे काय म्हणजे हॉटपेंट्स आहेत चाळी आहेत याचं रूपांतर अशा उंच बिल्डिंग्स मध्ये असं होईल आणि लोकांना राहायची सुविधा पण त्या माध्यमातून निर्माण केली जाईल. आणि त्या योगे आणखीन या प्रोजेक्ट साठी जो आम्हाला रेव्हेन्यू लागतो आहे तो सुद्धा रेव्हेन्यू या प्रोजेक्टच्या माध्यमातून जनरेट होला जाईल. म्हणजे प्लॅनिंगच्या माध्यमातून एसपीएमच्या माध्यमातून एसआरए क्लस्टरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक रेव्हेन्यू सोर्स जो आहे या महामार्गाच्या बांधकामासाठी जनरेट करण्याचा आमच्यासाठी प्रयत्न राहील.
1: नक्कीच सर, आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र म्हणजे 2047 जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आपण त्या स्वप्नाकडे नक्कीच वाटचाल करताय. सर एक प्रश्न असा आहे की महामार्ग बांधले जात आहेत एक्सप्रेस वे बांधले जात आहेत आणि ते बांधले गेलेले आहेत तर त्यावरची जी वाहतूक आहे म्हणजे जे वाहतूक चालक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने सुरक्षित त्यांनी सुरक्षितता राखायची किंवा वेग मर्यादा असेल ती राखावी?
0: नाही, वाहतूक चालकांना म्हणजे एवढंच आव्हान असेल की जर वाहतूक चालकांनी महामार्गावरनं प्रवास करताना वाहतूक नियमांचं जर व्यवस्थितपणे पालन केलं, वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत सगळ्याला माहिती आहे, अगदी जेव्हा ड्रायव्हर प्रिस्क्रिप्शन घेतो तेव्हा ड्रायव्हरला सगळे वाहतुकीचे नियम शिकवले जातात त्यानंतरच त्याला लायसन्स मिळतं. म्हणजे वाहतुकीच्या नियमाचं ज्ञान हे सगळ्यात असतं. हे प्रत्येकाने जर वाहतूक नियमांचं जर पालन केलं स्वतःच्या मनावरती जर ताबा ठेवला म्हणजे मेन वेगावरती जर नियंत्रण ठेवलं सगळ्यांनी वाहतूक नियमांचं जर पालन केलं तर असे महामार्ग अपघात शून्य होऊ शकतात. याच्यामध्ये आता बऱ्याचदा काय होतं की रस्त्याचा फॉल्ट आहे म्हणून अपघात झाला अशा घटना घडतात. पण असे जे आम्ही महामार्ग बांधतो अगदी सुरुवातीपासून अभियांत्रिकीच्या दृष्टीने कुठलीही कसर आम्ही असे महामार्ग बांधताना ठेवत नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण रस्ते बांधतो अगदी म्हणजे 1970 जेव्हा दुष्काळ झाला होता त्यामध्ये बरेच रस्त्याची निर्मिती झाली त्या काळामध्ये, तर त्यावेळेस टप्प्याटप्प्याने रस्ते डेव्हलप केले गेले. म्हणजे आधी मातीकाम झालं नंतर मग खडीकाम झालं टप्प्याटप्प्याने. तर या एक्सप्रेसच्या बाबतीत असं नाही आहे, आम्ही सुरुवातीपासून त्याचं व्यवस्थित इंजिनिअरिंग प्लॅन करून हे रस्ते बांधले असल्यामुळे इंजिनिअरिंग दृष्ट्या हे रस्ते खूप सुरक्षित रस्ते आहेत. फक्त वाहन चालकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, सोबतच वाहनांची काळजी करायला पाहिजे आणि सोबतच आपल्या कुटुंबियांची पण काळजी करायला पाहिजे. म्हणजे आपण जर काही म्हणजे वेगात वाहनं चालवलं अपघात केला समजा तर त्याचा फटका सगळ्यांना बसू शकतो. याचं भान ठेवून जर वाहतूक नियमांचं व्यवस्थित पालन करून जर वाहनं चालवली तर हा प्रवास जो आहे तो व्यवस्थित सुरक्षित होईल.
1: नक्कीच सर, कारण फक्त रस्ते महत्वाचे नाहीये तर रस्त्यांवर चालणारी वाहनं आणि वाहन चालक यांच्या हातात पण खूप गोष्टी असतात, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही या माध्यमातून आपण सांगितलं की घेतली पाहिजे. श्रोते हो, विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याबाबतची दिशा आजच्या संवादातून आपल्याला समजली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. श्रोते हो, सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सक्षम पायाभूत सुविधांच्या बळावर विकसित आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने आपली वाटचाल अशीच सुरू राहो हीच अपेक्षा. आजच्या दिलखुलाससाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: আকাশবাণী বীর কেন্দ্র সেকেন্ড সিটি 7:40 মিনিটে সালিয়েত।
1: आई ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा, डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59, डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: प्रसारित करते होते सिद्धिविनायक रुग्णालय प्रायोजित श्री गणपती बाप्पांची ही आरती।
3: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड, आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत।

0: श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड।
1: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ। 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित। ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत। तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मडक्याला जबर मार लागणे, तसेच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मडक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंगी येणं, मडक्याचे कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसेच मेंदू आणि मडक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
2: न्यूलॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर।
1: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ। 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित। ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत। तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
4: रसिकश्रोते, सकाळचे 7 वाजले 47 मिनिटं झाली आहेत। प्रसारित करत आहोत भावधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमामध्ये हे एक भावगीत, श्रीकांत परगावकर यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं हे गीत।

श्रीकांत पारगावकर यांनी गायलेली सुधीर मोघेंची भावगीतरचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. सर, आज आपण बोलूयात कॅन्सर या आजारा संदर्भात आपल्या देशाबद्दल म्हणजे भारताबद्दल. जागतिक स्वरूपात तर कॅन्सर सगळीकडेच म्हणजे पसरतो आहे, पण आपल्या देशात या कॅन्सरची काय अवस्था आहे किंवा त्याच्यावरच्या उपचार पद्धती कशा आहेत, काय सांगाल?
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे, कारण जगभर कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे.
0: बरोबर.
1: आता काही काही देशांमध्ये विशिष्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. आपला जर आपण अमेरिकेचा विचार केला त्या ठिकाणी आतड्याचं कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये विचार केला तर तोंड आणि घशाचं कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे, जवळजवळ 50-60% आहे. आता याच्यामध्ये कारणं पण तशीच असतात. व्यसनं जी भारतामध्ये आहेत, पान, तंबाखू, बिडी, सुपारी, सिगारेट, दारू, मावा, गुटखा, हे प्रमाण हे भारतामध्ये याचं खूप प्रमाण आहे. त्यामुळे 50-60% कॅन्सर केवळ ह्या कारणामुळे होत असतात भारतामध्ये. त्यामुळे हे प्रमाण इथे जास्त आहे. अर्थात हे सांगितलं, हे झाले प्रकार कॅन्सरच्या प्रकाराविषयी जागतिक स्थिती काय आहे ती. त्याचबरोबर आपण जर विचार केला की तपासण्या आता जगामध्ये ज्या काही तपासण्या कॅन्सरच्या चालू आहेत आणि कॅन्सरचं संशोधन सगळ्यात जास्त हे कॅन्सरचं संशोधन जगामध्ये चालू आहे. ह्या सगळ्या तपासण्या आपल्या भारतामध्ये होतात.
0: बरं.
1: जे काही तपासण्या आहेत त्या आवश्यक तपासण्या सगळ्या होतात. पण त्याचबरोबर जी आता उपचार पद्धती आपण ज्या म्हणतो त्या सगळ्या जागतिक दर्जाच्या सर्व उपचार पद्धती भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
0: नवनवीन संशोधन
1: त्याच्यामध्ये नवनवीन संशोधन असतं, त्याच्यामध्ये आम्ही आपले सर्जन आपण त्याच्यामध्ये भाग घेत असतो. त्यामुळे नवीन नवीन उपचार पद्धती भारतामध्ये सगळीकडे वापरल्या जातात, आपल्या सेंटरमध्ये सुद्धा वापरल्या जातात अहिल्यानगरमध्ये. उदाहरणार्थ म्हणजे सर्जरी असेल, त्याच्यामध्ये नंतर कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी असेल ते आपण करतो, नंतर केमोथेरपी असेल तर साईड इफेक्ट कमी असलेली केमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी नावाचा एक प्रकार आहे. केमोथेरपीचाच एक प्रकार इम्युनोथेरपी म्हणतो आपण त्याला. टार्गेटेड थेरपी एक असते की जिथं पेशीवर डायरेक्टली हिट करते अशा केमोथेरपी. या सगळ्या आपण ज्या जगा मध्ये चालू आहेत त्या सर्व आपण आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत, त्याचबरोबर आपल्या सेंटरमध्येही उपलब्ध आहेत. तिसरं म्हणतो आपण रेडिओथेरपी उपचार पद्धती. तर रेडिओथेरपीमध्ये कशी स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली जाते म्हणजे बाकीच्या शरीराला काहीच त्रास होत नाही, त्याच भागामध्ये त्याच कॅन्सर पेशीला टार्गेट करून दिली जाते ती सगळी उपचार पद्धती आता भारतामध्ये सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्या आपल्या सेंटरमध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे. त्यामुळे साईड इफेक्ट्स रेडिओथेरपी ज्या असतात ते फार कमी होतात. त्याबरोबर कुठल्या दिसायचा भाग सुद्धा काही खराब होत नाही, वरची त्वचा खराब होत नाही. त्यामुळे आता पूर्वी जे केमोथेरपीमध्ये केस गळण्याचं प्रमाण होतं ते आता खूप कमी झालेलं आहे. अशा म्हणजे जागतिक दर्जाच्या सर्व उपचार आता भारतामध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णांनी काहीच काळजी करायचं कारण नाही. आता जागतिक दर्जाचे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत.
0: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटलचा प्रायोजित कार्यक्रम

0: सपनेगलात आकाशवाणी से बीड केंद्र आहे सकाळचे ठीक 7:55 झालीत. प्रसारित करत आहोत जीवन ज्योती हॉस्पिटल बीड द्वारा प्रायोजित हे गीत.
1: जीवन ज्योत हॉस्पिटल आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवन ज्योत हॉस्पिटल अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम जीवन ज्योत हॉस्पिटल शिवाजीनगर पेन्शनर पार्क समोर बीड.

0: मदत होते. जीवनज्योत हॉस्पिटल आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असवा मोठे त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम जीवनज्योत हॉस्पिटल शिवाजीनगर पेन्शनर पार्क समोर बीड.
1: जीवनज्योत हॉस्पिटल बीडचं हे प्रायोजित गीतपण ऐकलात. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. यानंतर 1 वाजता समाचार प्रभात, 7 वाजता मॉर्निंग न्यूज आणि 8:30 वाजता मराठीतून बातम्या. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. वुशूमध्ये रोशिबीना देवीला रौप्य पदक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या वडनगर ते वाराणसी बाईक यात्रेतील सहभागींशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. यामध्ये सेवायात्रेतील सहभागी आपल्या या प्रवासात आलेले आपले अनुभवही पंतप्रधानांना सांगतील. सेवा संवाद युवकांची भागीदारी सामाजिक कल्याण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणं हा या यात्रेचा उद्देश आहे. 17 सप्टेंबरला ही सेवायात्रा सुरू झाली होती. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राबवण्यात येत असलेल्या व्यापक सेवा संकल्प अभियानाचा एक भाग आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसंदर्भात परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि सेंट लुसियाचे परराष्ट्रमंत्री अल्वा बॅप्टिस्ट यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल L69 म्हणजेच विकसनशील देशांच्या आंतरक्षेत्रीय समूहाची आढावा बैठक पार पडली. जगभर होत असलेल्या अभूतपूर्व बदलांचा सर्वाधिक परिणाम जगाच्या दक्षिणेला असलेल्या अर्थात ग्लोबल साऊथमधील देशांवर होत असून याबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात संयुक्त राष्ट्र कमी पडत आहे. सध्या सुरू असलेले संघर्ष तसंच आंतरराष्ट्रीय शांततेला त्याचबरोबर सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा सामना करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची असमर्थता पाहता त्यामध्ये तातडीनं सुधारणा होण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असल्याचं डॉ जयशंकर या बैठकीला संबोधित करताना म्हणाले. सुरक्षा परिषदेच्या फेररचनेस दीर्घकाळापासून झालेल्या विलंबामुळे असमानता कायम राहिली आहे या मुद्यावरही त्यांनी भर दिला. ओमानच्या पूर्व किनारपट्टीजवळ काल MV केप दाओ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. या जहाजावरील 20 भारतीय प्रवाशांपैकी 19 जणांची सुटका करण्यात आली असून एका भारतीय नागरिकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयानं या भारतीयाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ओमानमधील भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून ओमानच्या प्रशासनाशी संपर्कात असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या भागात व्यापारी जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना ही चिंताजनक गोष्ट असल्याचं नमूद करत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गानं या भागात निर्माण झालेला तणाव दूर करून पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या आपल्या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. रशिया आणि इराणकडून खनिज तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या कायद्याबाबत आपलं राष्ट्रहित आणि त्याबाबत वाटणाऱ्या चिंता भारतानं पुन्हा एकदा अमेरिकेपाशी बोलून दाखवल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनिमित्त अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ जयशंकर यांनी या कायद्याबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंता स्पष्टपणे सांगितल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसह आखाती देश आणि युक्रेनमधील परिस्थिती या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा केली. भारत आणि अमेरिका आपल्या प्रादेशिक प्राधान्याच्या प्रमुख मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करत असून दोन्ही देश आपली धोरणात्मक भागीदारी दृढ करत असल्याचं रुबिओ यांनी सांगितलं. भारतानं मुस्लिम सहकार्य संघटनेच्या तथाकथित जम्मू काश्मीर संपर्क समूहाच्या संयुक्त निवेदनात भारतावर केलेल्या निराधार आणि कोणतंही तथ्य नसलेल्या धादांत चुकीच्या टिप्पण्या फेटाळून लावल्या आहेत. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर शेरेबाजी करण्याचा OIC ला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा

अविभाज्य भाग असल्याचाही पुनरुच्चार केला आहे. मतदार यादी पुनरीक्षणासह सर्व निर्णय एकमतानं घेण्यात आले असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक निर्णय घेण्यात आले. सुमारे 40 नवीन उपक्रम सुरू करण्यात आले असून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासह अनेक निवडणूक सुधारणा राबवण्यात आल्याची माहिती आयोगाच्या वतीनं देण्यात आली. कोणत्याही संस्थेतील विचारविनिमयाच्या प्रक्रियेत मतभेद आणि विविध निरीक्षणं असणं ही सामान्य बाब असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वीच्या निर्णय प्रक्रियेचाच तो एक भाग असल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे. मागील 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक क्षेत्रातील आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांचं कामकाज येत्या रविवारी 27 तारखेला सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. बँकिंग संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. तसंच 26 आणि 27 तारीख हे साप्ताहिक सुट्टीचे वार असल्यानं ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घ्यावा असं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनानं केलं आहे. आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी प्रशासनानं 10 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मुंबई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना पकडल्यानंतर काही तासातच तो वसतिगृहातील खोलीत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणानंतर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना कामकाजापासून दूर ठेवण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआयआरनं सीमा सुरक्षा दलाच्या सहकार्यानं केलेल्या कारवाईत बांगलादेशातून चोरट्या मार्गानं आणण्यात आलेलं 12 किलो सोनं जप्त केलं. भारत बांगलादेश सीमेवरून होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. बांगलादेशला लागून असलेल्या बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील विविध ठिकाणांवरून हे 17 कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवरून जाणाऱ्या चालत्या प्रवासी बसला अचानक लागलेल्या आगीत किमान 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आग्र्याकडे जाणाऱ्या या बसमध्ये 35 प्रवासी होते. याबद्दल अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. अमेरिकेनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिसेंबरमध्ये मियामी इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी काल न्यूयॉर्क इथं दिली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरो यांची भेट घेतल्यानंतर रुबिओ यांनी ही माहिती दिली. केवळ अध्यक्ष पुतीन यांच्याशीच नव्हे तर इतर जागतिक नेत्यांशीही संवाद साधण्याची अमेरिकेला संधी आहे असं आम्हाला वाटत असल्याचं रुबिओ म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची आगेकूच सुरू आहे. वुशू या क्रीडा प्रकारात महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात रोशिबिना देवी हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत चीनच्या प्रतिस्पर्धीनं रोशिबिना हिच्यावर 0-2 अशी मात केली. आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात नौकानयनपटू सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. तत्पूर्वी काल भारोत्तोलनात मीराबाई चानूनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत महेश्वरी परिनाश धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्कीट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्येही जय मीना याला कांस्य पदक मिळालं. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ओडिशाच्या दक्षिणेकडे सरकला असून त्याच्या प्रभावामुळे ओडिशात अनेक ठिकाणी विशेष करून दक्षिण भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनानं जलद कृती दलाच्या 33 तुकड्या तैनात केल्या आहेत. दरम्यान आज पश्चिम बंगाल झारखंड तेलंगण छत्तीसगड तसंच महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू.

0: भारताकडून निषेध व्यक्त आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू वुशूमध्ये रोशिबीना देवीला रौप्य पदक याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

विशेष संबंधी यांच्या स्वरात अशोक गुळवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार प्रदीप लाड. कार्यक्रमात यानंतर अमेय दाते यांच्या स्वरातील गिरीधर यांचं गीत.

आनंद शिंदे यांच्या स्वरात मानवेल गायकवाड यांचं हे लोकगीत आपण ऐकलं. संगीतकार विठ्ठल शिंदे. या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM 102.9 मेगाहर्ट्झ सर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतात यानंतर ठीक 9 ते 10 या वेळेमध्ये विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम एनच्या 102.9 मेगाहर्ट्झ सर श्रोतो सकाळचे ठीक 10 आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म. आजचा चित्रपट आरजू. आरजू या चित्रपटातील गीत आम्ही आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीस लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन.

0: हे कस्टमर केयर कुठे? मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा

0: देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: आरजू हा आजचा चित्रपट आहे आणि एक ही फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात, गीतकार हसरत जयपूर आणि संगीतकार शंकर जयकिशन.

कार्यक्रमात आता प्रसारित करता होत आशा भोसले यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची ही गीतरचना. संगीतकार शंकर जयकिशन.

आशा भोसले मुबारक बेगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची ही गीतरचना आपण ऐकलीत शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आता प्रसारित करत आहोत.

एक ही फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आणि आजचा चित्रपट आहे आरजू. आता आपण ऐकत आहात मोहम्मद रफी यांच्या स्वरातील हसरत जयपुरी यांची ही गीतरचना संगीतकार शंकर जयकिशन.

मराठी फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आज या कार्यक्रमामध्ये आपण आरजू या चित्रपटातील गीत ऐकलेत.

0: बरोबर FM 102.9 मेगाहर्ट्ज वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी
1: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
0: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी
2: FM 102.9 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचे कार्यक्रम श्रोता. आता सकाळचे 10:30 झाली आहेत. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय NSS दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि समाज सेवा याविषयी बीड जिल्हा NSS समन्वयक डॉ अरुण दैतकर पाटील यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं आणि सादर करते योगीराज बच्चे.
3: कॉलेज कॅम्पस
4: हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या अच्छा या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, कॉलेजच्या दिवसातले बरेच क्षण कार्यक्रम आपल्या मनात अगदी घर करून राहतात. सोबत केलेला अभ्यास असेल, खेळणं, कार्यक्रमातलं पार्टिसिपेशन, हे सगळं कॉलेज डेजचं एक वैभव, कॉलेजच्या दिवसातल्या गोल्डन मेमोरीज असं म्हणता येईल. आणि यात NSSच्या उपक्रमातला सहभाग हा तर आपल्या खूप आठवणीत राहतो. आज 24 सप्टेंबर हा दिवस

0: दिवस. आजचा हा दिवस राष्ट्रीय एनएसएस दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच निमित्ताने आज आपण आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात एनएसएसचे बीड जिल्हा समन्वयक डॉक्टर अरुण दैतकर पाटील सर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. तेव्हा सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, कॉलेज डेज मध्ये एनएसएस ही एक खूप महत्वाची गोष्ट आमच्यासाठी. एनएसएसचे उपक्रम असतील किंवा एनएसएस मधला आमचा सहभाग असेल, हे सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आठवणीतल्या गोष्टी. आपण सुरुवात इथनं करूया की मुळात एनएसएसची स्थापना कधी झाली आणि त्याच्या मागची प्रेरणा हेतू काय होता.
1: राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम, भारत सरकारचा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. 24 सप्टेंबर 1969 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली आणि एन एस एसचं ब्रीद वाक्य आहे, नॉट मी बट यू, म्हणजेच मी नव्हे तू, या एका वाक्यातच एन एस एसची संपूर्ण विचारधारा सामावलेली आहे. स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाच्या गरजांना प्राधान्य देणे, समाजातील विविध घटकांशी संवाद साधणे आणि प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक परिवर्तन घडवणे हा एन एस एसचा मूलभूत हेतू आहे.
0: अगदीच आहे, आणि हा अनुभव आम्हाला एन एस एसच्या प्रत्येक उपक्रमातून आलेला आहे. तर सर, एन एस एसचे हे जे कार्य उपक्रम असतात याबद्दल काय सांगाल.
1: एन एस एसमध्ये विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक सामाजिक दातृत्वाची भावना आधीच निर्माण झालेली असते आणि त्याच्यामधून महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी शहरातले आहेत आणि त्यांना समाजसेवा करायची असेल, श्रमदान करायचं असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या विधायक कामात सहभागी व्हायचं असेल, तर त्यांच्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आलेला विद्यार्थी जेव्हा मित्रांमुळे येतो आणि स्वतः घरात पाणी न भरून घेणारा, ग्लास न भरून घेणारा विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी स्वतःहून कामाला लागतो, श्रमदान करायला लागतो आणि श्रमदानातून एक वेगळे त्याची ओळख तयार होते, सामाजिक बांधिलकी तयार होते आणि त्याच्यामधून तो समाजासाठी काहीतरी देणं लागतं हा त्याच्यामध्ये एक गुण रुजवला जातो. कारण आज विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचं जर एकमेव केंद्र असेल तर महाविद्यालयीन स्तरावर एन एस एस हा एक विभाग कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व विकास होणे, त्याच्यामधून वेगवेगळ्या योजना असतात आणि त्यामध्ये पर्यावरण संवर्धन असेल, जल संवर्धन असेल, आरोग्यविषयक असेल असे उपक्रम घेतले जातात. दर आठवड्याला 2 तासासाठी विद्यार्थ्यांना मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी कामाला नेतात आणि त्याच्यामध्ये श्रमदान करत करत त्यांचे व्यक्तिमत्व गुण विकसित करण्याचं काम या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी करत असतात.
0: अगदीच आहे, जसं एन एस एस मध्ये विद्यार्थ्यांचं समर्पण आवश्यक आहे तसं ते जे समन्वयक अधिकारी आहेत त्यांचंही समर्पण त्या कामाप्रती अधिक विद्यार्थ्यांना या कामात जोडून घेण्यासाठी अशी डबल भूमिका त्यांची असते.
1: नक्कीच त्यांची महत्वाची भूमिका असते. आता सध्या पर्यावरण संवर्धनावर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक महाविद्यालय याच्यामध्ये ऍक्टिवेट काम करत आहेत आणि एन एस एसच्या माध्यमातून श्री व्यंकटस्वामी महाविद्यालयाचं जर युनिट बघितलं तर आता मराठवाडा विद्यापीठामध्ये टॉपला आहे. याच्यामध्ये यांनी रामगड या ठिकाणी दंडकारण्य नावाचा प्रकल्प तयार केलेला आहे, महाविद्यालयामध्ये केला आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये आम्ही मार्गदर्शन करतो कार्यक्रम अधिकारी आणि त्याचं पूर्ण नियोजन करून आम्ही तिथं वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करत असतो.
0: अच्छा, म्हणजे आपल्या जिल्ह्यातले जे जास्त ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर अजून जास्त फोकस असेल एन एस एसच्या उपक्रमांचा.
1: बरोबर मॅडम, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या ठिकाणी ज्या समस्या आहे याचा सुरुवात जेव्हा एन एस एसची झाली त्यावेळेस ग्रामीण जीवन शहरी विद्यार्थ्यांना कळावं हा उद्देश होता, परंतु आता शहर आणि ग्रामीण याच्यामध्ये दरी कमी झालेली. परंतु आता ज्या स्थानिक समस्या आहेत, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या आहे, त्याचबरोबर बालविवाह ही एक मोठी समस्या आहे, ऊसतोड कामगारांच्या समस्या आहेत, अशा अनेक समस्या आहेत आणि कुठलीही आपत्ती जेव्हा येते तेव्हा हा स्वयंसेवक पुढे कामाला तयार असतो. त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि आता शासनाने विविध ठिकाणी जे प्रशासकीय कार्यालय असतात त्या ठिकाणी एन एस एसच्या व्हॉलेंटियरला जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. काही तास तिथे गेल्यानंतर त्यांना विशिष्ट एक प्रमाणपत्र दिलं जातं आणि ते प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या प्रशासनामध्ये मदत करणं. जर समजा बँकेत आले तर बँकेचे स्लिप भरून देणे, चेक भरून

0: देणे, पैसे काढण्यास मदत करणे, तहसील कार्यालयात असतील तिथं वेगवेगळे फॉर्म्स त्यांना उपलब्ध करून देणे, माहिती करून देणे, ह्या योजनेमध्ये एनएसएचा व्हॉलेंटियर त्याचा काही काळ त्याच्यामध्ये घालवतो.
1: अच्छा, म्हणजे खूप छान आहे. यातनं एक स्वतःलाही आपलं व्यक्तिमत्व कुठेतरी थोडंसं प्रगल्भ होतं, आपल्यालाही शिकायला मिळतं, इतरांना मदत होते आणि एक सामाजिक कर्तव्य जाणीव यातनं पुढे आपण सरकतो या एनएसएसच्या उपक्रमातून.
0: नक्कीच, विद्यार्थी जेव्हा येतो ग्रुपमध्ये, काही इतके मुलं बुजरे असतात, त्यांचा अभ्यास असतो, सगळं असतो, फक्त स्टेजवर बोलायला घाबरतात, त्यांचं मत व्यक्त करायला घाबरतात, आणि तेच विद्यार्थी जेव्हा 7 दिवशी निवासी शिबिरामध्ये असतात आणि हळूहळू त्यांना माईक मिळतो आणि माईक मिळाल्यानंतर ते स्टेजकडे यायला लागतात आणि त्यांचं करिअर मध्ये त्याचा इतका फायदा होतो की त्यांना ज्या ठिकाणी ज्यांना जे बोलायचंय ते बोलायचं इथं शिकतात. म्हणजे त्यांना एक प्रकारे टेज डेअरिंग या ठिकाणी येते आणि याच्यातून ते समाजामध्ये नेतृत्व करायला लागतात.
1: बरोबर आहे. सर, तुम्ही आता असं म्हणालात की 7 दिवसांचा कॅम्प असतो, तर एखादं गाव किंवा एखादी वाडी अशी दत्तक घेतली जाते, कारण आमच्या वेळेस आम्हाला आठवतं की कॉलेजमध्ये असं व्हायचं आणि आम्ही सुद्धा ते श्रमदान केलेलं होतं, तर गावातल्या लोकांनाही फार कौतुक वाटायचं की कॉलेजचे अगदीच सधन घरातले असतील किंवा शहरात वाढलेली मुलं इथं येऊन कामं करत आहेत, तर हा अनुभव कसा असतो एक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि गावकऱ्यांच्या दृष्टीने?
0: हा अनुभव म्हणजे एक सहलच म्हणता येईल, ही एवढा आनंद असतो. 7 दिवस विद्यार्थी सुरुवातीला यायला थोडंसं हे करतात, परंतु तिथं गेल्यानंतर विद्यार्थी स्वतः त्यांना जबाबदारी दिली जाते, जेवण बनवण्यापासून भाज्या वगैरे सगळं करणं, त्याच्यावर त्यांची निवासाची व्यवस्था बघणं, गावामध्ये जाऊन गावाच्या समस्या शोधणं, त्याच्यावर काम करणं, आणि एक ऋणानुबंध तयार होतं तिथं त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या लोकांशी, त्यांच्या काय समस्या आहेत ते बघतात आणि त्याच्यावर हे विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करतात. शेतीचं असेल, आता आम्ही कपिलधारवाडीला घेतलं, त्या ठिकाणी अतिप्रमाणात पेस्टिसाईडचं फवारणी करण्याचं जे प्रमाण होतं तर ते आम्ही कृषी अधिकारी, कृषी विभागातले कर्मचारी बोलून त्यांच्याशी मार्गदर्शन करून दिलं, शेतकऱ्यांना त्याचे गाईडलाईन दिले, तर आपण किती प्रमाणात शेतीचं आरोग्य बिघडवतोय याविषयी इतकं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस केला मुलांनी की त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना सांगायला लागलेत की हे आपण चुकीचं करत आहोत, आपण नापीक करत आहोत, आणि शेतकरी त्यांना पटायला लागलं की हे खरंच हे विद्यार्थी येऊन इथं संशोधन करून सांगतायत आपल्याला, त्यांच्या कुटुंबातल्या समस्या असतील, त्यांच्या वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या असतील, मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी असतील, तर त्यांना वसतिगृह कुठलं मिळेल तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी काय सुविधा आहेत, हे आमचे स्वयंसेवक तिथं जाऊन घराघरात सांगत होते.
1: बरोबर आहे. म्हणजे शासनाचे उपक्रम जे गावापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना माहिती नसतं की ह्याही सुविधा आपल्याला आहेत, केवळ माहितीचा अभाव, आणि मग आपले एनएसएसचे हे जे स्वयंसेवक असतात त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचतात, तर
0: खूप मोठ्या प्रमाणात. कारण एनएसएसचा स्वयंसेवक एकदा 7 दिवसीय शिबिरामध्ये आला तो त्याच्या आयुष्यामध्ये तो 7 दिवस कधीच विसरू शकत नाही, एवढं त्याच्या जीवनामध्ये कलाटणी मिळालेली असते. जे विद्यार्थी सुरुवातीला आलेले असतात ते माझे कपडे खराब होतील किंवा मी कसं झोपणार सतरंजीवर, जे एसीमध्ये झोपणारे मुलं तिथं पत्र्याच्या रूपमध्ये झोपतात आणि त्यांना नंतर लक्षात येतं की आपण एक सुख वस्तू म्हणून जगत होतो आणि समाजामध्ये काय समस्या आहेत, आपण समाजाचं काही देणं लागतो, तेव्हा ते विद्यार्थी स्वतःहून इतक्या मोठ्या प्रमाणात काम करायला लागतात. जे विद्यार्थी भांडे कधी घरात घासले नसतील त्यांनी तिथं जाऊन घासलेत आणि त्यांना सांगतो आम्ही हे एक एक्सपेरिमेंट आहे आपल्या आयुष्यामध्ये, कारण काय की काही प्रयोग करावे लागतात विद्यार्थ्यांना आणि ते प्रयोग करत असताना त्यांना सांगावं लागतं की हे कशा पद्धतीने करायचेत, तर विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की तुमचा जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्ही भांडे घासल्यानंतर तुमच्या मनामध्ये कसा स्ट्रेस वाढलेला कमी होतो, जसं भांड्याचं काकतं तशा पद्धतीने आपलं मनसुद्धा स्वच्छ होतं, म्हणजे हा एक प्रयोग आहे आणि विद्यार्थी ते ॲक्सेप्ट करतात. त्याच्यानंतर त्यांना गिरीभ्रमण करायला लावतो, मग ते त्याच्यामध्ये रात्रीचे गाणे असतील, डान्स असतील, त्यांचे विविध कलागुण आहेत, त्याचा इतके मोठी संधी भेटते की ते एक प्लॅटफॉर्म मिळालेला असतो आणि सगळेच एक असल्यामुळे आपल्यावर कोणाचं बर्डन नाही आहे, स्वतःचे कलागुणांना कोणी हसणार नाही म्हणून इतके मस्त मोकळ्या पद्धतीने एन्जॉय करतात आणि तो एन्जॉय त्यांच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी राहतो.
1: अगदीच आहे सर, तुम्ही जसं सांगताय शब्द न शब्द खरं आहे, कारण आम्ही आमच्या कॉलेज लाईफमध्ये एक गाव दत्तक घेतलं होतं आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून, तर आम्ही तिथे जाऊन अक्षरशः नाल्यांसाठीचं काम केलं होतं, खोदकाम केलं होतं, किंवा पावसाचं पाणी कुठेतरी एकत्र गोळा करण्यासाठी आम्ही असे बांध खोदून हे केलेले होते, आणि त्या दरम्यान मित्रमैत्रिणींमधलं आपलं एक नातं दृढ

0: झालेलं आणि तुम्ही जसं म्हणालात ते अगदीच करेक्ट आहे की आपण आपल्या घरात किती सुखी राहतो आणि तिथं गेल्याच्या नंतर कळतं की बाहेरच्या वातावरणात जुळून घेताना कसं आपण सक्षम राहिलं पाहिजे. याही वातावरणात कधी आपल्याला राहायची वेळ आली तर आपल्याला तिथे उभं राहता आलं पाहिजे, टिकून राहता आलं पाहिजे. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आयुष्याचा धडा शिकवून जातात.
1: खूप आनंद देणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. विद्यार्थी त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला शिकवतो तो कधी कधी की या गावामध्ये ह्या समस्या आहेत, या समस्यांचे आपण काहीतरी केलं पाहिजे. आता ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित नव्हती, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपण काय करू, मोठे मोठे खड्डे घेऊ, त्याच्यामध्ये दगड रोडा टाकू आणि ते पाणी जमिनीत मुरेल. म्हणजे विद्यार्थी म्हणायला लागलेत की या ठिकाणी पाण्याची पातळी वाढेल. म्हणजे ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थी आपल्या शहरातला विद्यार्थी तिथं संशोधन करतो आणि संशोधन करून लोकांकडनं माहिती घेतो आणि ती माहिती आपल्याला सांगतो आणि अनेक विद्यार्थी नेतृत्व गुण चांगल्या पद्धतीने शिकतात त्याच्यामध्ये आणि लीडरशिपमध्ये पुढे जातात. आमचा एक विद्यार्थी होता, अगोदर सुरुवातीला बोलायचा नाही, काम खूप करायचा आणि परंतु एकदा काय झालं ते असं आम्ही कंपल्सरी प्रत्येकाला केलं की आज तुम्हाला बोलावंच लागणार आहे काहीतरी. आणि तो सुरुवातीला आला लाजरा आणि गप्पा मारत मारत थोडंसं त्याला नाव परिचय दिला आणि त्याने एक नेत्याच्या स्टाईलमध्ये थोडेसे दोन तीन वाक्य बोलला. मग त्याला आमचे कार्यक्रम अधिकारी आम्ही सगळ्यांनी सांगितलं की हा काहीतरी बोलू शकतो. आज तो चांगला TV9 वगैरे न्यूज चॅनलचा अँकर आहे आणि मोठमोठ्या याच्यामध्ये व्याख्यानं देतो. म्हणजे तो आठवणी सांगतो बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर की मी NSSमुळे घडलो असे सांगतात. आता बीड जिल्ह्यामध्ये आपण एक जिल्ह्याचा कॅम्प घेतो, त्याच्यामध्ये दत्तक गाव घेतलेलं आहे आष्टी तालुक्यात काशेवाडी म्हणून, त्या ठिकाणी लायब्ररी, त्या ठिकाणच्या सुविधा, आपण जिल्ह्यातले जेवढे महाविद्यालय आहेत त्याच्यातले प्रत्येक महाविद्यालयातले चार चार विद्यार्थी, पाच पाच विद्यार्थी त्या कॅम्पमध्ये 7 दिवस जातात आणि तिथं पूर्ण श्रमदान करतात आणि ते गाव दत्तक घेतलेले 3 वर्षासाठी. त्या ठिकाणी आता सध्या हे NSSचं शिबिरांचे कामं चालू आहेत आणि प्रत्येक महाविद्यालयाचं स्वतंत्र एक दत्तक गाव आहे. ते दत्तक गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दरवर्षी एक वेगवेगळे स्कीम करत असतात, म्हणजे एक थीम घेतलेली असते, त्या थीमनुसार आपण काम करत असतो. परंतु बीड जिल्हा हा अत्यंत कमी वनाचा, क्षेत्रफळ कमी असणाऱ्या महाराष्ट्रातला, पर्जन्यमान कमी आणि ह्या ठिकाणी जंगलच नाही आहे, म्हणून या ठिकाणी जंगल निर्मिती व्हावी छोट्या प्रमाणात का असेना. प्रत्येक महाविद्यालयाच्या NSSच्या युनिटला आम्ही टार्गेट दिलेलं आहे आणि तेवढे झाडं दरवर्षी लागवड करतात. एक पेड माके नाम केंद्र शासनाचं जे अभियान आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या महाविद्यालयांनी काम केलं. स्मशानभूमी असेल, गायरान जागा असेल, या ठिकाणी जाऊन आता अंबाजोगाईमध्ये याच कार्यक्रमाबरोबर शिबिरामध्ये शिबिरार्थींना स्थानिक पातळीवरचे उद्योग कसे करता येतील, त्याच्यामध्ये साबण बनवायचे असतील, त्या ठिकाणचे पेस्टिसाईड म्हणजे नॅचरल पद्धतीने, तर तिथले कार्यक्रम अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते पेस्टिसाईड तयार करून दिलं नॅचरल पद्धतीने, त्याबरोबर खतं तयार करून दिलेत. हे उद्योग याच्यामधून निर्माण झालेले आहेत आणि काही विद्यार्थी याच्यामध्ये पुढे उद्योगपती देखील झालेले
0: आहेत. अच्छा, खरंच ही छोटी जरी चळवळ कॉलेज पातळीवरची जरी दिसली तरी त्याचे दूरगामी परिणाम आणि सकारात्मक परिणाम फार दूरवरचे दिसणारे असेच काही आहेत. तर सर, आता जसं तुम्ही म्हणालात या सगळ्या NSSच्या उपक्रमांमध्ये संवाद हा खूप महत्वाचा, मग विद्यार्थ्यांचा तुमच्याशी असेल, तुमचा विद्यार्थ्यांशी असेल आणि तुमच्या सगळ्या टीमचा, जे गाव असेल किंवा जिथे तुम्ही काम करण्याची जागा निवडलेली आहे तिथल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या परिसरातील त्या माणसांशी असेल, याचं महत्व कसं सांगाल तुम्ही?
1: यामध्ये विद्यार्थी, गावकरी आणि स्थानिक लोक यांचा थोडा समन्वय करायला कधी कधी अडचण येते सुरुवातीला नवीन असेल तेव्हा. काय होतं की आपल्याकडे राजकारण हा भाग येतो आणि ह्या योजनेमध्ये फार काय मोठं अनुदान नसतं आणि जे कार्यक्रम अधिकारी असतात त्यांना सुद्धा वेगळं मानधन नसतं, अल्प मानधन असतं एक वर्षाकाठी थोडंसं. परंतु कामाचा जो वर्कलोड आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतो आणि हे सगळं करत असताना तिथं कसरत होते कधी कधी. परंतु कार्यक्रम अधिकाऱ्यांचं कसब एवढं चांगलं असतं, त्याची जी टीम चांगली असते, त्या गावामध्ये जाऊन घराघरात जाऊन लोकांशी संवाद करतात. अगोदर आम्ही भजनी मंडळ पकडतो, एक सकारात्मक ऊर्जेचं स्थान बघतो, मंदिर बघतो, त्या ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद करायचा. संवाद केल्यानंतर लोकांना सांगतो की आम्ही हे यासाठी आलेलो तुमच्याकडे. कधी कधी वाईट अनुभव पण येतात की काही लोक आम्हाला सांगतात हे तुम्ही आमच्याकडे करून घ्या असं

करून द्या आम्हाला, म्हणजे हे काहीतरी यांचं कर्तव्यच आहे असं. पण ते सुद्धा आपल्या स्वयंसेवकांना दाखवून द्यायचं असतं की ह्या लोकांचं या ठिकाणी अज्ञान आहे. परंतु आपण नंतर असं येतं की पहिल्या 3-4 दिवस असा अनुभव असतो, नंतरचे 4-5 दिवस आम्ही जर आव्हान केलं की तुम्ही सगळं टिकाव खोरं घेऊन आपल्याला बंधारा बांधायचं, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जो केला असे अनेक छोटे छोटे बांध आम्ही अगोदरच हे करतो, सर्वे करतो, आणि त्या ठिकाणी चर खोदण्याचं काम असेल, पाणी

0: करतो, सर्वे करतो आणि त्या ठिकाणी चर खोदण्याचं काम असेल पाणी अडवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी ती योजना तयार करून ठेवतो. कारण एनएसएसमध्ये 7 दिवस म्हणजे कसं नियोजन ठेवावं लागतं, याच्यामध्ये थोडा जरी ब्रेक दिला की मग सिस्टीम बिघडते. त्याच्यामुळे खुराक कंटिन्यू द्यावा लागतो, बौद्धिक सत्र झाले की श्रमदान, श्रमदान झाले की ट्रेक, योगा, प्राणायाम सगळे अशा पद्धतीने त्यांच्या आणि त्यांच्या कलागुणांना पण वाव द्यायचा. म्हणजे
1: सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत फिक्स आपला कार्यक्रम निर्धारित असतो,
0: मिनिट टू मिनिट ठेवावा लागतो, तरच त्याच्यामध्ये यशस्वी होतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पण परिवर्तन होतं. कारण एनएसएसचं 7 दिवसाचं शिबिर करून आलेला विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी याच्यामध्ये कॉलेजमध्ये जर आला तो चालता चालता त्याच्या लक्षात येतं की इथं प्लास्टिकची कॅरी बॅग पडलेली आहे, तो उचलून लगेच बाजूला टाकेल. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं असतं. आणि बाजारात जरी गेला तरी तो म्हणतो की प्लास्टिकची बॅग देऊ नका, कारण आम्हाला शिकवण्यात आलं की स्वतः बॅग घेऊन जाईल, एवढं परिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं असतं.
1: खरंच आहे, म्हणजे एक व्यक्तिमत्व त्याचं आतून हे सगळं असं सुदृढ होऊन बाहेर पडतं की जिथे पुस्तकी ज्ञान जे आपल्याला कॉलेजमध्ये मिळतं त्याच्या व्यतिरिक्त व्यवहारिक ज्ञान जे आहे जगामध्ये, मग ते राहण्याचं असेल, वावरण्याचं असेल, समजून घेण्याचं असेल किंवा समजून सांगण्याचं असेल, हे सगळ्या गोष्टी प्रगल्भतेने आपल्याला शिकायला मिळतात. इथे
0: खूप अनुभव येतात, खूप चांगले अनुभव येतात त्याच्यामध्ये. ज्यावेळेस काही व्याख्याते असे प्रभावी व्याख्याते असतात आणि त्यांचा प्रभाव एवढा पडतो की त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो, स्वयंसेवकांवर, आणि ती कृतीमध्ये आणायला लागतात. असे आता पर्यावरणाच्या संदर्भात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो, तर आम्ही त्यांना जसं दत्तक गाव घेतात तसं त्यांनी त्यांच्या शेतामध्ये असेल, त्यांच्या गावामध्ये असेल, तर त्यांना दत्तक झाडं देतो आणि ते झाडं डेव्हलप करतो. आता आपल्याकडे पर्यावरण संवर्धनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात, फक्त इव्हेंट केला जात नाही एनएसएसमध्ये. एनएसएसमध्ये प्लॅन आहे ते संवर्धन करण्यासाठी, त्याच्या पाण्याची योजना काय, आम्हाला वरून विचारलं जातं तुम्ही झाड लावलंय तर याच्या संवर्धनाचं काय नियोजन आहे.
1: मी एक्झॅक्टली हेच विचारणार होते, कारण आपल्याकडे तो इव्हेंट होतो झाडं लावण्याचा, पण त्यानंतर ती जगलीत की नाही, वाढली की नाही, याकडे खूप वेगळ्या आपल्याला प्लॅनिंगने पाहावं लागतं.
0: प्रत्येक कॅम्पसमधला विद्यार्थी ज्यावेळेस झाड लावतो त्याला आम्ही त्याला सांगितलं जातं हे तुझं झाड वाढदिवसाचं असेल, कशाचं असेल, आईच्या नावाने असेल, अशा स्वरूपाने ते दिलेले असतात. आणि ते विद्यार्थी ते झाड जगवण्यासाठी कॅना भरून बॉटल भरून पाणी आणणार, त्याला जगवणार, वाढवणार. आता असा प्रयोग आम्ही रामगडावर केला गेल्या 3-4 वर्षापासून, दंडकारण्य प्रकल्प एक केला तिथं, बीड जिल्ह्यातल्या स्वयंसेवी संस्था वगैरे, डॉक्टरांची, महिलांची भिशी आहे,
1: त्यांनी
0: झाडांची भिशी, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि एनएसएसचा विद्यार्थी मदत घ्यायला मागे पुढे बघत नाही, मग त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 1.5 लाखाचे रोपं दिलेत आणि ते सगळे लावलेत. आम्ही जवळजवळ पहिला प्रकल्प केला त्यावेळेस 2500 झाडं लागवड केलेत आणि ते झाडं संवर्धन केले. आमचे विद्यार्थी तिथं जाऊन ते झाडं आहेत का जपतात, तिथं जाऊन पाणी देतात सुट्टीच्या दिवशी आणि मला फोटो पाठवतात की सर मी आज पाणी दिलं, म्हणजे एनएसएसमधला व्हॉलेंटियर जाऊन. त्याच्यानंतर दुसरा प्रकल्प केला, 1 पेड़ माँ के नाम, त्याच्यामध्ये सुद्धा 2500 झाडं आम्ही जगवलेत. आजसुद्धा आता बीड शहरातल्या इंग्लिश मीडियमच्या स्कूल तिथं रामगडावर जाऊन सहली आयोजित करतात आणि एवढंच ते नुसत्या एकाच प्रकारच्या वनस्पती, सर्व देशी वनस्पती ज्या लुप्त होत चाललेल्या होत्या त्या संवर्धित केल्या. जवळजवळ 70 प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आम्ही जगवल्या आहेत आणि हाच आदर्श घेऊन बीड जिल्ह्यातल्या अनेक महाविद्यालयांनी सुरू केलेले, KSK महाविद्यालय असेल, मिलिया, सावरकर महाविद्यालय, तसं अंबाजोगाई, आष्टीकडचे महाविद्यालय, हे सगळे महाविद्यालय, परळीकडचे, हे सगळे प्रत्येकाने कमीत कमी 3-3 हजार 4-4 हजार झाडं संवर्धित केलेत एनएसएसच्या माध्यमातून अलीकडच्या काळात. याच्या पूर्वी पण झालेले आहेत, परंतु हा रिसेंट 3 वर्षाचा माझ्याकडे डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर आल्यापासून आणि याचा फॉलोअप आम्ही घेतो, त्याचा अहवाल पण देत असतो.
1: अगदीच आहे, अगदीच आहे. सर, यावर्षी आपल्याकडे पर्जन्यमानाचं खूप गंभीर प्रश्न दिसतोय, अल्निनोचा परिणाम फारच स्पष्ट दिसतोय, जो आधी जूनमध्ये आपल्याला फक्त एक शक्यता वर्तवली जात होती परिणाम होऊ शकतो, पण आता स्पष्टच झालंय की चांगलाच परिणाम झालाय. आज 2.5 महिन्यापासून आपल्याकडे पाऊस पडलेला नाहीये, पाऊस झालेला नाहीये, तर पाणी प्रश्न गंभीर आहे. तर तुमच्या सध्या एनएसएसच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर काही म्हणजे जोरदार चळवळ, पुढचे उपक्रम?
0: सध्या तरी पाणी वाचवण्याचंच प्रशिक्षण सुरू आहे. हे गेल्या 2 वर्षापासून युनिसेफच्या माध्यमातून आणि एनएसएसच्या संयुक्त विद्यमातून जे महाराष्ट्रातले 13 जिल्हे निवडले होते त्याच्यामध्ये बीड जिल्हा पण होता. आता पाणी वाचवायचं जे आहे ते पाणी कसं जपून वापरायचं आहे, आपण पिण्याच्या पाण्यापासून आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे मुलांना. तुमचं वॉशिंग मशीन असेल ते

0: फुल लोड झाल्याशिवाय हे करायचं नाही. आणि प्यायचं पाणी आपण काय करतो, ग्लास भरून घेतो फुल. गेस्ट आले तर आपण काय करतो, एक ग्लास भरून देतो. तसं न करता आम्ही फुल पात्र आणि तांब्या अशा पद्धतीने त्यांना पाणी वाचवण्याचं. आणि जे पाणी वाहून जातंय ते अडवून जमिनीमध्ये मुरवण्यासाठी सोप किट असतील वेगवेगळ्या गावामध्ये. आणि आता आम्ही ही परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी जंगली जे पशु पक्षी आहेत यांची समस्या फार मोठी होणार आहे. तर याच्यासाठी आम्ही योजना तयार करत आहोत की ज्या ठिकाणी पाणवठे होते सामाजिक वनीकरणाचे वगैरे, नुसतं शासनाने जबाबदारी घेऊन चालणार नाही, सर्व समाजाने ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आपल्या ठिकाणी जर या ठिकाणचे पशु पक्षी जर जगलेत तर ही इकोसिस्टीम व्यवस्थित राहील. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाणवठे तयार करतो. त्यांना जे काही आपल्याला उपलब्ध असेल अन्नधान्य त्याच्यातला काही भाग तिथं आपण देतो. म्हणजे आम्ही झाडांवर ते पाण्याचे आणि दाण्याचे व्यवस्था करतो दरवर्षी, पण ह्यावर्षी जरा मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे. परंतु निसर्गाने जर साथ दिली या शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसात, तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून निघू आपण.
1: अगदीच, म्हणजे अपेक्षा तीच आहे आणि प्रार्थनाही तीच आहे की किमान पिण्याचा पाण्याचा प्रश्न, मग तो माणसांसाठी असेल किंवा जनावरांसाठी, एवढा तर सुटणं अत्यंत आवश्यक आहे. कारण टँकरनी येणारे 7-8 महिने आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे हा तर उन्हाळा आपण सोसून पुढे सरकलोय, अख्ख्या पावसाळ्यात पाऊस नाहीये, उन्हाळ्यात आटलेली बोर अजूनही चालू नाहीत, तर इथून पुढे तर बोरला पाणी नसणारच आहे. राहिला प्रश्न तळी विहिऱ्यांचा, त्यांची पातळी खाली जाणार आहे. तर प्रत्येक गावकऱ्यांनी स्वतःची जबाबदारी समजून स्वतःच्या गावातले पाणवठे असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी संरक्षित करून पिण्याचा पाण्याचा प्रश्न आधीच समोर ठेवून पाण्याचा वापर जपून केला पाहिजे.
0: आता पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवा लागणार आहे आपल्याला, तरच आपल्याला पुढच्या 8 महिने जरा काढणं शक्य होईल, नाहीतर स्थलांतर करणं अवघड आहे.
1: हो, तुमच्या NSSची भूमिका आता जास्त अजून ठळकली असं वाटतं या अशा परिस्थितीमध्ये.
0: NSS शासन आणि समाज यांच्या दोघांमध्ये काम करत असत.
1: सर, आता आपण बोलता बोलता तुम्ही म्हणालात की NSSचे हे कार्य केल्याच्या नंतर प्रशिक्षण पत्रक किंवा आपल्याला एक असं प्रमाणपत्र मिळतं की तुम्ही हा कॅम्प अटेंड केला किंवा हे कार्य केलं तुम्ही NSSच्या माध्यमातून. तर हे जे प्रमाणपत्र आहे हे विद्यार्थ्यांमध्ये एक अट्रॅक्शनचं एक केंद्रबिंदू असं म्हणता येईल का, आणि त्याच्या मागचं कारण काय?
0: आता 2 वर्ष त्यांनी निवासी कॅम्प केलेले असावेत आणि निवासी कॅम्प केल्यानंतर त्याच्या डिग्रीच्या वर्षाला जर असेल तर शेवटच्या वर्षी त्याला आता बोनस मार्क 10 मार्क त्याला विद्यापीठ देतं आणि त्याच्या मार्क मेमोवर येतं ते NSS म्हणून. त्याचबरोबर त्याला एक प्रमाणपत्र भेटतं. तर त्याचा फायदा असा होतो की जेव्हा कुठे एखाद्या ठिकाणी जातो इंटरव्ह्यूला जरी गेला आणि त्याला त्याचं ते प्रमाणपत्र असेल तर त्याचे नक्कीच बोनस गुण भेटले जातात. कारण त्या पॅनेलवर त्याचा इम्पॅक्ट पडतो.
1: आणि आपण असं म्हणतो ना, ग्राउंड लेवलवरून काम करून आलेला कार्यकर्ता.
0: नक्कीच.
1: सर, आता NSS कॅम्पमध्ये जसं कॉलेज लेवलला आपल्याकडे कार्यक्रम होतात, जसे लोकल इव्हेंट्स होतात, तसे नॅशनल इव्हेंट सुद्धा NSSच्या माध्यमातून होतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: NSSचा स्वयंसेवक जसा NCC मधला विद्यार्थी राजपथच्या परेडला जातो, तसा NSSचा सुद्धा एक विद्यार्थी तिथं सहभागी होत असतो. त्याच्यामध्ये RD परेड, NIC कॅम्प, 600 शिबिरं, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, असे वेगवेगळे वर्षभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, वेगवेगळ्या स्टेटमध्ये हे स्वयंसेवक एकमेकाच्या अदलाबदलीने ह्या स्टेटचे विद्यार्थी त्या स्टेटमध्ये असतात आणि त्या ठिकाणच्या संस्कृतीचा अभ्यास, या ठिकाणच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी या योजनेमधून सहभाग होत असतो. आणि आताच युवा संसद म्हणून जयपूरला कार्यक्रम झाला, आपले 1.5चे 2 विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होते. आता बाय भारतचं जे पूर्वीचं नेहरू युवा केंद्र होतं याच्यामध्ये सुद्धा NSSचे व्हॉलेंटियर सहभागी असतात आणि ते त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या पदावर काम करण्यासाठी नियुक्त्या सुद्धा मिळू शकतात. NSS मधून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी असतात.
1: तर नॅशनल इव्हेंट्स मधून अजून दांडगा अनुभव मिळतो.
0: हा, याच्यामध्ये अजून एक गोष्ट की आपले महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आषाढी वारी जी असते त्याच्यामध्ये निर्मल वारी असते, प्रत्येक विद्यापीठाचे याच्यामध्ये सहभाग असतो. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम अधिकारी आणि काही स्वयंसेवक निवडक जे निवडले जातात त्यांच्या निवड चाचणी असते आणि त्यांना एक ॲम्ब्युलन्स दिली जाते, डॉक्टर पथक असतं आणि हे सगळे दिंडीच्या पाठीमागे असतात आणि हे स्वच्छता करतात. याला निर्मल वारी म्हणून अभियान आहे. त्याच्यामध्ये आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांमध्ये

0: सुद्धा स्पर्धा लागली मला जायला भेटेल का, त्याची सुद्धा निवड होते की कोणाला संधी द्यायची. एक 15 दिवस त्या वारीमध्ये आपली सेवा असते आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप त्याचा क्रेज आहे आता सध्या.
1: आणि तो सेवाभाव शब्दात न मानता
0: येण्यासारखा.
1: सर, आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये खूप सविस्तर तुम्ही माहिती दिली, मार्गदर्शन करताय. तर त्या अनुषंगाने जाता जाता कार्यक्रमाच्या शेवटी एक NSSचे बीड जिल्हा समन्वयक म्हणून तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यांसाठीच अगदी?
0: नक्कीच मॅडम, 24 सप्टेंबर हा केवळ NSS स्थापना दिन नाही तर युवकांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील NSS स्वयंसेवकाने आपल्या परिसरातील किमान एक सामाजिक समस्येची जोडले जावे. पाणी वाचवणे, झाडे जगवणे, स्वच्छता राखणे, व्यसनांपासून दूर राहणे, गरजू व्यक्तीला मदत करणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, या छोट्या छोट्या कृतीमधून मोठे परिवर्तन घडू शकते. युवक ही केवळ देशाची लोकसंख्या नाही, युवक ही देशाची ऊर्जा आणि परिवर्तनाची शक्ती आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एक संकल्प करूया, समाजासाठी वेळ देऊ, निसर्गाचे संरक्षण करू, गरजूच्या मदतीला धावून जाऊ आणि मी नवे तू या विचाराने राष्ट्रनिर्मितीत सहभागी होऊ. धन्यवाद.
1: अगदीच आहे सर, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, नॉट मी बट यू या ब्रीद वाक्याप्रमाणे समाजसेवेद्वारे व्यक्तिमत्व विकास साधण्याची संधी देते. ही प्रेरणा घेऊन आजच्या या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. NSSचे बीड जिल्हा समन्वयक डॉक्टर अरुण दैतकर पाटील सर, तुम्ही आलात आणि कार्यक्रमात खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: मित्रमैत्रिणींनो, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. बाय.
2: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.

कॉलेज कॅम्पस राष्ट्रीय एनएसएस दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजसेवा याविषयी बीड जिल्हा एनएसएस समन्वयक डॉ अरुण दैतकर पाटील यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. आकाशवाणीच्या बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

FM प्रसारण से बीड केंद्र आहे सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

रसिको नमस्कार. रसिको आजचा आपला विषय तुमच्या माझ्या आणि सगळ्यांच्या आवडीचा उत्सव बाप्पांचा. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन्ही उत्सव, हे दोन्ही सण सुरू केले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. आणि उद्देश आपण सर्वांनाच माहीत आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जनसमुदाय एकत्र करून त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना वाढवणे,

त्यांची त्यांच्यातील एकी वाढून इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हा खरा उद्देश होता गणेशोत्सवाचा. मंडळी, गेल्या कित्येक वर्षापासून गणेशोत्सव आपल्या देशामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होतो.

विद्या आणि सिद्धीचं हे दैवत, चौदा विद्या आणि 64 कलाचं हे दैवत, श्री गणेशांच्या आगमनानं चैतन्य पसरत अखंड महाराष्ट्रात. विद्येचं माहेरघर पुणे, तिथे काय उणे, तिथे तर बाप्पांचा हा गणेशोत्सव जगप्रसिद्धच झाला आहे.

विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनानं सगळ्यांच्या घरामध्ये अगदी चैतन्य आणि रोषणाई दिसून येते. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई, मुंबईचे बाप्पा तर क्या कहना. भव्य दिव्य बाप्पांच्या मूर्त्या आणि नयनरम्य देखाव्यांनी अख्खी मुंबई लखलखते. अनुमंडळी, गणेशोत्सवाचा हा सण म्हणजे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं एक उत्तम उदाहरण आहे.

म्हणा गल्लीबोळातील प्रत्येक घरामध्ये आहे, हाय प्रोफाईल एरियामध्ये पण आहे। मंडळी हा उत्सव साजरा करत असताना पूर्वीही विविध स्पर्धा आणि उपक्रम योजले जायचे, पण आता त्याचं रूपांतर भव्य देखावे, भव्य स्पर्धा आणि विविध समाजोपयोगी उपक्रम यामध्ये झाला आहे। मंडळी गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या बालचमूंसाठी हे पहिलं व्यासपीठ असतं। या व्यासपीठावरून, या हक्काच्या व्यासपीठावरून तयार होत होत ही मुलं मोठे मोठे मंच फेस करतात आणि कदाचित हेच छोटी छोटी मुलं नंतर सेलिब्रिटी होऊन पुन्हा या बाप्पाच्या दर्शनाला येतात। असा हा गणेशोत्सव सगळ्यांना हवा हवासा।

म्हणजे बाप्पाच्या आवडीचं मोदक करण्यामध्ये आई गुंतलेली आहे, तर बाप्पाचं वाहन तयार करण्यात मुलं गुंतात, तर कुणी बाप्पांची हारळी आणण्यासाठी जातात. ही लगबग हा उत्सव अगदी बघण्याजोगा असतो मंडळी.

मंडळी जेव्हा बाप्पांची आरती होते ना, तेव्हा वातावरण अधिकच मंगलमय आणि पवित्र होतं. सुखकर्ता आणि दुःखकर्ता असणारा हा गजमुख एकदंत, ज्याची आपण आतुरतेने दरवर्षी वाट पाहतो आणि जाताना म्हणतो, पुढच्या वर्षी लवकर.

मंडळी, अशी कथा आहे. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी आपल्या दोन्ही मुलांची, गणपती बाप्पा आणि कार्तिकेयाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. शिवजी म्हणाले, तुम्हा दोघांपैकी जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात आधी परत येईल तो विजेता ठरेल. हे ऐकताच कार्तिकेय आपल्या मोरावर स्वार होऊन पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. ते वेगाने आकाशातून प्रवास करू लागले. गणपती बाप्पाचे वाहन मात्र छोटेसे उंदीर होते, त्यामुळे पृथ्वीची प्रदक्षिणा करणे त्यांना कठीण होते. थोडा विचार केल्यानंतर गणपती बाप्पांनी एक सुंदर युक्ती केली. ते आपल्या आई वडिलांसमोर उभे राहिले आणि शिव पार्वतीच्या तीन प्रदक्षिणा घातल्या. शिवजींनी विचारले, गणेश, तू पृथ्वीची प्रदक्षिणा न करता आमची प्रदक्षिणा का केल्यास? गणपती बाप्पा हसून म्हणाले, आई वडील हेच माझ्यासाठी संपूर्ण जग आहेत. त्यांच्या प्रदक्षिणेतच माझी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण झाली. हे ऐकून माता पार्वती आणि भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. थोड्या वेळात कार्तिकेय पृथ्वीची प्रदक्षिणा करून परत आले. त्यांना जेव्हा गणपती बाप्पाची युक्ती समजली तेव्हा त्यांनीही आपल्या भावाचे कौतुक केले. शिव पार्वतींनी गणपती बाप्पाला विजेता घोषित केले आणि आशीर्वाद दिला. ज्याप्रमाणे बाप्पांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली त्याचप्रमाणे आपणही अष्टविनायकाचं दर्शन घेऊयात आमच्या आकाशवाणी बीडच्या स्टुडिओतूनच.

0: आहे झालं दर्शन अष्टविनायकाचं या गीताबरोबरच गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. प्रीती सावई आपली रजा घेत आहे, पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आकाशवाणी भीड केंद्राचं प्रसारण पण ऐकत आहात. FM 102.9 MHz वर सकाळचे 11:45 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीताचा. पण त्यापूर्वी हा जाहिरात संदेश.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: अशा

0: ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे, प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत एक नाट्यगीत, जय जय गौरी शंकर या नाटकातील हे नाट्यपद. विद्याधर गोखले यांचं हे नाट्यपद, गायक प्रसाद सावकार आणि पंडित राम मराठे तसंच भारू

नाट्यपद गायक प्रसाद सावकार आणि पंडित राम मराठे तसंच भालजी पेंढारकर, संगीतकार वसंत देसाई।

0: गीतकार वलय मुलुगुंद आणि संगीतकार अशोक पत्के मंडळी या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.
1: जल वाचवा, वसुंधरा वाचवा.

करी पोहोचवाल जल साक्षरता, तेव्हाच खरी संपेल निरक्षरता। पाणी वाचवाल तर वाचाल, पाण्याचे साचवू तळे, फुलवू जीवन मळे। नव्या युगाचा मंत्र नवा, पाणी अडवा पाणी विरवा। पाण्याचा पुनर्वापर करा, बाग फुलवा। स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, झाडे लावा झाडे जगवा। दिवा लागतो ज्ञानाचा, विकास होतो गावाचा। सांडपाणी जिरवूया, परसबाग फुलवूया। कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू। लावा सुबाभळीचा ताटवा, दुष्काळ हटवा। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा।

0: विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले।
1: एफएमच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। दुपारचे 12 वाजतायत श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत। दरम्यान वाद्यसंगीत।

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, गणरायाच्या आगमनाचा हा प्रवास अगदी काही काळच उरलाय. 10 दिवसांचा हा सोहळा बघता बघता निघून जाईल. उत्साह, आनंद आणि चैतन्य निर्माण

भरलेल्या डोळ्यांच्या कडा श्रद्धा आणि भक्तिरूपी आसवांनी पाणावून जातील. निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. आभाळ भरले होते तू येताना, आता मात्र डोळे भरून आलेत तुला सोडून जाताना. खरंच हे 10 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. ठिकठिकाणी पूजा अर्चा आणि भक्तिमय वातावरणात आपणही कधी एकरूप झालोत हे सुद्धा कळलं नाही. 10 दिवसांचं त्यांचं असणं आता मात्र मनाला रितेपणा देऊन जाणार. एवढं मात्र खरं, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं वर्षभर वेळ नसणारे आपण सर्व एकत्र आलो. अनेक कार्यक्रमातून कितीतरी गोष्टी साध्य केल्या त्या याच दिवसांमध्ये. एकमेकांच्या कलागुणांना वाव देऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटलाय आपण. आता मात्र गणरायाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करूया. मैत्रिणींनो, एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवूया की पर्यावरणपूरक विसर्जनासाठी तलाव किंवा नद्या खराब होऊ नये म्हणून कृत्रिम टाक्यांमध्येच विसर्जन करावं. निर्माल्यही जिथे एकत्र जमा केलं जातं तिथेच टाकावं. एकूणच निसर्गाला आणि पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची वैयक्तिक काळजी घ्यायची. चला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण गणरायाचंच एखादं छानसं गीत ऐकूया.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मैत्रिणींशी हितकूच करत असतो, त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेत असतो. तर आजही आपल्या हितगुज या मालिकेमध्ये भेटूया लेखिका असणाऱ्या डॉक्टर पुष्पा तायडे यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण लेखन प्रवासाविषयी. चला तर

0: नमस्कार डॉक्टर पुष्पा तायडे, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मनात साठवलेले कितीतरी शब्द असतात, डोळ्यात दडलेल्या काही आठवणी असतात आणि ओठांवर येण्याची वाट पाहणाऱ्या कितीतरी गप्पा असतात. या सगळ्या गप्पांना मोकळी वाट करून देऊया. आज भेटूया हितगुज या मालिकेत डॉक्टर पुष्पा तायडे यांना. मैत्रिणींनो, डॉक्टर पुष्पा तायडे यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्यांचे 42 विविध विषयांवरचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी स्वतः 14 पुस्तकांचं लिखाण केलं आहे तर 16 पुस्तकं संपादित केली आहेत. त्यांनी 2025 साली नागपूर इथं झालेल्या 11व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. यासोबतच त्या विविध पुरस्कारांच्या मानकरी आहेत. त्यांचे अर्थशास्त्राची विविध पुस्तकं, मातृव्यथा हा कथा संग्रह आणि पुष्पगंधा आणि शेवंती कविता संग्रह आहेत. चला तर भेटूया या सखीला आणि त्यांचा हा लेखन प्रवास जाणून घेऊया हितगुज या मालिकेत. तर डॉक्टर पुष्पा तायडे, सर्वप्रथम सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या?
1: माझं माहेर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील. माझे वडील ऍडव्होकेट शिवराम चौधरी होते आणि माझं बालपण हे दारव्हा इथेच गेलं. बीए पर्यंतच माझं शिक्षण हे दारव्ह्यालाच झालं होतं.
0: तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली?
1: आमच्या शाळेमध्ये हस्तलिखित तयार केली जायची आणि त्या हस्तलिखितामध्ये छोट्या छोट्या कथा लिहिण्यापासून माझी सुरुवात झालेली होती लिखाणाची. पण प्रत्यक्षामध्ये माझं जे साहित्य प्रकाशित झालं ते म्हणजे महाविद्यालयात असताना, जेव्हा महाविद्यालयाचा वार्षिकांक निघत होता आमच्या देवगिरी नावाचा, त्या देवगिरी वार्षिकांकामध्ये माझ्या कथा प्रकाशित झालेल्या होत्या. आणि मग वर्तमानपत्रामध्ये दिवाळी अंकांमध्ये सुद्धा त्याच काळामध्ये माझ्या कथा कविता प्रकाशित झाल्या. त्याच्यामध्ये आत्मबल नावाचं वर्तमानपत्र होतं, नमो महाराष्ट्र, दारव्हा समाचार, या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये तेव्हा माझ्या काही कथा प्रकाशित झाल्या होत्या. इथून माझी साहित्याची सुरुवात झालेली आहे.
0: तुम्हाला पहिल्यापासूनच लिहायला खूप आवडायचं का?
1: हो, मला लिहायला खूप आवडत होतं. कारण हस्तलिखित जरी असलं तरी ते आम्हाला मग नंतर वाचायला सुद्धा देत होते. त्यात आपण काहीतरी लिहिलं आहे, एखादा

0: म्हणजे चुटकुला लिहिला आहे, तर ते वाचायला खूप आनंद व्हायचा. सगळ्यांच्या सोबत आपलं पण प्रकाशित झालेलं आहे. तर सर्वात पहिली कथा, कविता किंवा लेख यातला कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जवळचा वाटला? मला कथा आणि कविता जास्त आवडायच्या, तेव्हा मी लेख लिहिण्या इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ताही नव्हती असं म्हणता येईल. कॉलेजमधलं ते आयुष्य होतं तारुण्याचं, आणि त्या काळामध्ये कथा आणि कविता ह्याच आवडायच्या आणि त्यात लिखाण करत गेले. किंवा जे तुमचं हस्तलिखित प्रकाशित झालं किंवा इतर सगळ्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हा तो अनुभव कसा होता? तो त्यांनी केलेलं कौतुक जे आहे ते खूप आवडायचं आणि ती एक प्रेरणाच होती. आकाशवाणीवर देखील प्रसारित केल्या गेल्या होत्या माझ्या कथा, वनिता विश्व कार्यक्रम असायचा तेव्हा. तर आता तुम्ही पुष्कळ साहित्य लिहिताय, वेगवेगळ्या विषयांवरचे विविध लेखही लिहिलेले आहेत, संशोधनपर तुमचं लिखाण आहे, तर वाचकांकडून मिळालेली एखादी प्रतिक्रिया, सर्वात पहिली प्रतिक्रिया ती आठवते का तुम्हाला?
1: मला आठवतं की वनिता विश्व कार्यक्रमामध्ये जेव्हा माझी घार फिरे आकाशी ही कथा प्रसारित झाली तेव्हा धामगावच्या एक भगिनी होत्या, त्यांनी मला पत्र लिहून कळवलं होतं की तुमची कथा खूप आवडली, तुमची जी नायिका आहे त्या नायिकेच्या मनामध्ये घर, छोटी मुलं आणि तिची नोकरी असं जे द्वंद्व तिच्या मनात निर्माण होत होतं त्याचं एक सुंदर चित्रण तुम्ही त्याच्यामध्ये रंगवलं आणि ते मला खूप आवडलं. पण तुमची जी लेखिका आहे ती संघर्ष करत राहिली आणि नोकरी करत राहिली, म्हणजे मला सासरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही, माहेरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही आणि छोटी छोटी मुलं त्यांना घरी एकटं टाकून मला नोकरीवर जाता येत नव्हतं म्हणून मला नोकरी सोडावी लागली आणि ते शल्य जे आहे ते आजही मला बोचते. ही जी त्यांची बोलकी प्रतिक्रिया होती ती आजही मला आठवते की महिलांना असं बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये होतं की म्हणजे समायोजन करता करता कदाचित आपलं करिअर जे आहे ते देखील गमवावं लागतं तेव्हा दुःख होतं.
0: पुष्पाताई, विदर्भातील साखर उद्योगाचं अर्थशास्त्र या आगळ्या वेगळ्या पुस्तकाविषयी काय सांगाल? या विषयावर तुम्हाला का लिहावंसं वाटलं?
1: मी माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं होतं आणि एक चांगलं स्थळ आलं, डॉक्टर असलेला मुलगा बिना हुंड्यानी तेव्हा लग्नाला तयार होतो, तर साहजिकच माझ्या वडिलांना वाटलं ही BA झालेली आहे तर तिचं लग्न करून द्यायला काही हरकत नाही. आणि माझं लग्न वयाच्या 21व्या वर्षी झालं. परंतु माझ्या सासरचे लोक आणि माझे मिस्टर हे आधुनिक विचाराचे होते आणि त्यांना असं वाटलं की हिला देखील चांगलं करिअर स्वतःचं घडवता आलं पाहिजे म्हणून लग्न झाल्यानंतर त्यांनी मला शिकवलं. मग मी MA इतिहासात केलं, नंतर MA अर्थशास्त्र विषयामध्ये केलं, BEd केलं, MPhil केलं आणि PhD पर्यंत शिक्षण माझं लग्नानंतर पूर्ण झालं. त्यामध्ये MA अर्थशास्त्रामध्ये करत असताना मला विद्यापीठात प्रथम आल्यामुळे सुवर्ण पदक मिळालं आणि MPhil केलं तेव्हा जे गाईड होते तेच मला पुन्हा PhD ला मार्गदर्शन करायला तयार होते आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक आगळा वेगळा विषय घेतला. तसं पहिलं तर विदर्भातील साखर उद्योग आणि त्यात काम करणे आणि त्याच्यावर संशोधन करणे, पुष्कळांना असं वाटू शकते की महिलांनी काय या क्षेत्रात हे करावं, पण मला असं वाटलं की हे चॅलेंज आहे माझ्या पुढे, मी महिला असतानाही तर याच विषयावर मी करायला पाहिजे. मी हा विषय संशोधनासाठी निवडला आणि विदर्भातले 8 कारखाने घेऊन त्याच्यावर सगळा डाटा कलेक्शन वगैरे करून माझा थीसिस जो आहे तो सबमिट केला. 2000 साली मला PhD जी आहे ती या विषयावरची प्राप्त झाली आणि PhD प्राप्त झाल्यानंतर मग मला साहजिकच असं वाटलं की एवढं जर काम आपण याच्यावर केलेलं आहे तर हा एक थीसिस प्रकाशित व्हायला पाहिजे म्हणून UGC कडे अप्लाय केलं अनुदानासाठी. UGCनी मला अनुदान दिलं आणि त्या अनुदानातून माझं हे पहिलं पुस्तक जे आहे हे प्रकाशित झालं. मला साधारणपणे 8 वर्षाचा कालावधी लागला कारण 8 कारखाने आणि प्रत्येक कारखान्यात वारंवार जाऊन डाटा कलेक्शन करणे ही बाब खरंच एक माझ्यासाठी तरी चॅलेंजच होतं.
0: हो, म्हणजे इतकं सोपं नव्हतं.
1: हा, आणि जेव्हा की माझा तेव्हा मुलगा जो आहे तो मुलगा पण शिकत होता त्याच्याकडे पण मला लक्ष द्यायचं होतं आणि घर, मुलगा, नोकरी आणि हे सगळं सांभाळून मला हे सगळं करावं लागलं होतं.
0: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यावर देखील आपण खूप काही लिखाण केलंय, त्याबद्दल सांगा.
1: सुरुवातीला मी काही लेख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित केले होते परंतु अगदी कोरोनाच्या काळांमध्ये असं झालं की

0: व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक ग्रंथ जो आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार कार्य आणि साहित्य यावर आधारित निघणार होता आणि त्या ग्रंथाची संकल्पना जी आहे ती राजेश खवले जे अप्पर आयुक्त आहेत त्यांची होती आणि मी त्यांना फोन लावला की मी यामध्ये माझा स्वतःचा एखादा लेख देऊ का. तर त्यांनी मला म्हणाले की लेख तर नक्कीच द्या पण तुमचा बायोडाटा पण द्या. मग मी त्यांना माझा बायोडाटा दिला आणि जेव्हा मी माझा बायोडाटा त्यांना दिला तेव्हा त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला या ग्रंथासाठी संपादक म्हणूनच निवडतो. म्हणजे योगायोगाने मला संपादक निवडल्या गेलं आणि पाचवं नाव जोडल्या गेलं. परंतु असं झालं की कोरोना काळामध्ये सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते आणि मला टेक्निकल नॉलेज हे थोडं जास्त होतं की व्हॉट्सअपवरचे मेसेज मेलवर घेऊन किंवा कम्प्युटरमध्ये घेऊन ते प्रिंट करायचे आणि तपासायचे. असं करता करता मी काम सुरू केलं आणि 1008 पानाचा हा ग्रंथ, त्या संपूर्ण ग्रंथाचं काम जे आहे ते माझ्या एका हाती पार पडलं त्या काळामध्ये आणि एक मोठीच उपलब्धी माझ्या आयुष्यात मला मिळाली.
1: खरंच हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी अतिशय आदर्शप्रद, त्यांनी शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली.
0: मला तर खूपच आनंद झाला कारण पहिला ग्रंथ आम्ही क्रांतिरत्न हा केला आणि त्यानंतर दुसरा ग्रंथ जो आहे तो आम्ही सावित्रीबाई फुलेंचा गौरव ग्रंथ काढला आणि त्याचं देखील संपादनाचं काम माझ्या हातून झालं. तर ह्या दोन मला असं वाटतं की मोठ्या पुस्तकांचं संपादनाचं कार्य माझ्या हातून झालं. ही एक माझ्या जीवनातली अतिशय उत्कृष्ट अशी संधी मला प्राप्त झालेली होती.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमात. हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर पुष्पा तायडे यांचा साहित्य प्रवास. पुष्पाताई, तुम्ही पुष्पगंधा आणि शेवंती या नावाचे कविता संग्रह लिहिले आहेत आणि ते सगळ्या वाचकांना खूप आवडले आहेत. पुष्पगंधा या कविता संग्रहातील मग मानवानेच शांत का राहावे या नावाची कविता माझ्या संग्रही आहे. तर तिने सांगते, कळ्यांनी उमलावे फुलांनी फुलावे, निसर्गाने बहरावे मग मानवानेच का रडावे, फुलपाखरांनी हुंदडावे पक्ष्यांनी गीत गावे, गायीने हंबरावे मग मानवानेच का स्वस्थ बसावे. खरंच खूप सुंदर अशा या ओळी आहेत. तर या कविता संग्रहाविषयी काय सांगाल?
0: कॉलेजमध्ये असतानाच मला कविता लिहायची एक सवय होती किंवा त्या काळात स्फुरत होत्या आणि त्या हळूहळू सगळ्या कविता ज्या आहेत त्या गोळा होत गेल्या आणि कधीतरी ह्या प्रकाशित करू असं करता करता बऱ्याच कालावधी निघून गेला. पण नंतर मग असं वाटलं की ह्याला आपण लक्ष देऊन करायला पाहिजे आणि मग हा कविता संग्रह प्रकाशित करायचा विचार मनात आल्यावर कामाला लागले आणि मग मला नाव आठवलं की प्रस्तावना कुणाला मागायची. तर प्रतिमा इंगोले म्हणून ज्या अगदी ख्यातनाम लेखिका आहेत त्यांना मी म्हटलं की माझ्या कविता संग्रहाला तुम्ही प्रस्तावना द्या आणि त्यांनी अगदी क्षणात मान्य केलं आणि अगदी लवकरच मला याला प्रस्तावना त्यांनी लिहून दिली आणि मग हा कविता संग्रह जो आहे तो आम्ही प्रकाशित केला.
1: आणि मातृव्यथा हा तुमचा कथा संग्रह आहे, त्याबद्दल थोडस.
0: मातृव्यथा हा जो कथा संग्रह आहे, मातेची व्यथा ही तर खरं म्हणजे माझ्या आईचीच व्यथा होती. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये असं झालं होतं की माझा जो मोठा भाऊ आहे हा बी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर एका चांगल्या पदावर काम करत असताना त्याच्या मनामध्ये असा विचार आला होता की आपण आता ही नोकरी वगैरे सोडून द्यायची. न्यास दीक्षा घेतली होती आणि मग एक हाताशी आलेला मुलगा घरून निघून गेला म्हणून आईला सारखं म्हणजे माझ्या दुःख होत राहायचं आणि ती जी व्यथा होती की आपल्या हाताशी आता आपला आलेला मुलगा जो आहे तो घर सोडून निघून गेलेला आहे, ती व्यथा या कथेमध्ये मांडली. पण नंतरच्या काळात माझा जो छोटा भाऊ आहे तो चांगला शिकला, वकील झाला आणि त्यांनी घराची सगळी जबाबदारी सांभाळली.
1: तुमच्या शेवंती या कविता संग्रहाविषयी सांगा.
0: शेवंती हा कविता संग्रह अगदी अलीकडेच प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे आणि त्याच्यामध्ये छान छान आईविषयीची कविता, गुलाब फुलाविषयी आपलं जे मत आहे ते, फुलाची राणी म्हटलं जातं शेवंतीला, त्या फुलाच्या राणी शेवंतीवर कविता, अशा सुंदर सुंदर कविता ज्या आहेत त्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
1: खूपच छान. पुष्पाताई, तुमच्या शब्दांनीच तुम्हाला स्वतःला कधी नव्यानं ओळख करून दिली का?
0: हो, जेव्हा आता हा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि मराठी साहित्य मंडळाने मला जेव्हा या कथासंग्रहाला सावित्रीबाई

0: ही फुले सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दिला तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला खरी ओळख जी आहे आपली ती या माझ्या लिखाणाने मिळालेली आहे आणि मी धन्य झाले. प्रत्येक पुरस्कार घेताना आनंद होतो, परंतु ही देखील जाणीव होते की आता याच्यापेक्षा आणखी जास्तीत जास्त चांगलं साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत आपल्या हातून पोहोचावं ते व्हायला पाहिजे.
1: आपण अध्यात्म विषयक देखील अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तर या अध्यात्माचं वेडही तुम्हाला पहिल्यापासूनच होतं का?
0: अध्यात्माचं वेड मला होतं लहानपणापासून, आईचे संस्कार होते. परंतु 2007 साली माझी एक शक्तिपात दीक्षा झालेली होती आणि मला प्रियानंद नावाचे गुरु मिळाले होते आणि मग मला लक्षात आलं की खरोखरच हा एक सिद्ध योगाचा मार्ग जो आहे एक उत्कृष्ट असा मार्ग आहे आणि ध्यान साधनेचा मार्ग आहे, तर या मार्गाने साधना करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या सहवासात आल्यावर मासिक जे आहे त्याचं संपादनाचं काम केलं, दिनदर्शिका जी प्रकाशित होत होती त्याच्या पाठीमागे लेख लिहायला लागले आणि हळूहळू आध्यात्मिक लिखाणाला माझी त्यांच्या कृपेनी सुरुवात झालेली आहे.
1: खरं तुमच्या या लिखाणामध्ये किती वैविध्य विपुलता आहे, तुमच्यातल्या या सृजन शक्तीला खरंच सलाम करावा असंच आहे. तर आपल्या लेखनामध्ये कोणत्या लेखकांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: जेव्हा मी महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हा वि स खांडेकर, हना आपटे, कुसुमाग्रज, शांता शेळकेंच्या कविता अशा मोठ्या मोठ्या लेखकांचं लिखाण वाचत आले आणि त्यांच्या विचाराचा पगडा माझ्या विचारावर होता आणि या सगळ्यांनी जे काही मला चांगले विचार दिले त्यातून माझी लेखणी जी आहे ती हळूहळू समृद्ध होत जात आहे.
1: पुष्पाताई, तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्या पुरस्कारांविषयी सांगा.
0: अगदी सगळ्यात पहिला पुरस्कार जो आहे तो मला तर माझ्या विदर्भातील साखर उद्योगाच्या अर्थशास्त्र या पुस्तकाला मिळाला आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नावाने हा पुरस्कार मला तेव्हा प्राप्त झाला. पण मला असं वाटलं होतं की जनरली पुरस्कार मिळताना मुंबई पुणे आणि मोठे लेखक जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळतो, मग आपण काय द्यायचं, म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि तिथे माझ्या नावाने पुरस्कार घोषित झाला होता. पण मग त्यांनी ती पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचं प्रमाणपत्र हे सगळं पोस्टाने मला पाठवलं, तो चेक, आणि मग माझा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झाला कारण हा माझ्या जीवनातला पहिला पुरस्कार होता.
1: खरंच खूप छान. पुढील कार्यकाळामध्ये अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर लिहिण्याची तुमची मनीषा आहे?
0: मला महाविद्यालयात असतानाच एक विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रकल्प मंजूर केलेला होता आणि त्याच्यामध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट जो आहे त्याच्यात मला अनुदान पण मिळालं होतं आणि तेव्हा मी महात्मा गांधींचे आध्यात्मिक विचार हा विषय घेतलेला होता आणि तेव्हा मी 25 खंड वाचून त्याच्यावरचा जो प्रकल्प होता तो विद्यापीठ अनुदानाकडे सादर केलेला होता. परंतु महात्मा गांधींचं वाङ्मय 100 खंडामध्ये विभागलेलं आहे आणि आज तागायत मी 55 खंड वाचून म्हणजे 13 चॅप्टरची स्कीम माझी मी बनवली होती. त्यांचे प्रार्थनेविषयीचे विचार, धर्माविषयीचे विचार, एकादश व्रताविषयीचे विचार, गांधींची गुरु शिष्य परंपरा, गांधीचे ध्यानाविषयीचे विचार, शरीर आणि आत्म्याविषयीचे विचार असे त्या स्कीममध्ये मी सगळं साहित्य त्यांचं डिव्हाइड करत जात आहे आणि हे काम भविष्यात पूर्ण करण्याची इच्छा आहे. माझे गुरु प्रियानंद जे आहेत त्यांचं चरित्र लिखाणाचं काम सध्या हाती घेतलेलं आहे. माझे जे वडील आहे ॲडव्होकेट शिवराम चौधरी ते समाजवादी विचारसरणीचे होते, त्या काळात त्यांनी संघर्ष करून अनेक कामगारांच्या संघटना ज्या आहेत त्या केल्या आणि कामगारांच्या शोषणापासून संघटनेच्या माध्यमातून त्यांना वाचविलं. तो त्यांच्या जीवनातला संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला, त्यांचं चरित्र लिहायचं आहे आणि सगळ्यात शेवटी माझ्याही जीवनात जो काही संघर्ष झाला माझं चरित्र सगळ्यात शेवटी लिहेल हे सगळं मनामध्ये योजून ठेवलेलं आहे. ललित लेख, कथासंग्रह आणि कविता संग्रह हे पण सोबत सोबत येतीलच असा एक मोठा टिकोण समोर ठेवून लिखाण करायचं ठरवलेलं आहे.
1: तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता आपल्या नवोदित प्रतिभावंतांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: प्रत्येक प्रकारचं साहित्य लिखाणाचं जे काही तंत्र आणि मंत्र आहे ते शिकून घ्यावं. उदाहरणार्थ कविता लिहिताना केवळ मुक्त छंदातल्या थोड्याशा कविता लिहिल्या, काही शब्दाला शब्द जुळवले आणि कविता लिहिली असं

0: करण्याच्या ऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये वृत्तातल्या कविता किंवा गझल लेखन ज्या पद्धतीने आपण करतो तसं हे सगळं शिकून जर तुम्ही हे कराल आणि जितकं जास्तीत जास्त वाचाल तितकं तितकं तुम्ही प्रगल्भ होऊन चांगलं साहित्य तुमच्या हातून कीच प्रकाशित होईल. तर की चांगला अभ्यास करा, लिखाणाचं तंत्र शिकून घ्या आणि चांगलं लिखाण करा.
1: तर डॉक्टर पुष्पा तायडे, आपण आमच्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान मनमोकळी अशी मुलाखत दिलीत त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
1: पण आता जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
0: आता नातू छोटा आहे आणि त्याला घेऊन मी बरेचदा गाणं म्हणत असते.

हितगुज या मालिकेमध्ये लेखिका डॉ पुष्पा तायडे यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर मैत्रिणींनो आपल्या या कार्यक्रमात घेऊया या छानशा गीताचा आनंद.

तर मैत्रिणींनो, यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये तिच्या शब्दातून या मालिकेमधून शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. चला तर

रोजचा गजबजलेला रस्ता आणि त्यातही आज आठवडी बाजार. ऑफिसमधून परत येताना उद्या टिफिनमध्ये काय भाजी असणार हा रोजचा प्रश्न. बाजारात दिसणाऱ्या हिरव्या भाज्या बघून मोह आवरला नाही आणि गाडी बाजूला लावून सगळ्या भाज्यांवर नजर फिरवत फिरवत पुढे जाऊ लागले. नेहमीचा रस्ता, दुकानं आणि भाजी विकणाऱ्या बायका, त्यामुळे चेहरे ओळखीचे. भाजी घेताना गर्दी नसली की 2-4 मिनिट भाजी व्यतिरिक्त दुसऱ्या गप्पा पण व्हायच्या. काम त्याही करतात आणि मी पण. दिवसभर घराबाहेर राहून दोघींनाही घरी जायची घाई असते. ही जबाबदारी आटोपली तरी घरची जबाबदारी वाट बघत असते. त्यातही मुलं छोटी असतील तर त्यांच्या भूकेची काळजी आणि मोठी असतील तर वेळेत घरी पोहोचले असतील की नाही याची काळजी. याच विचारात असताना अचानक कानावर आरडाओरड पडली. बाजार म्हटलं की हा प्रकार नेहमीचाच, पण वातावरण जरा जास्तच तापलेलं दिसलं. खूप वादविवादानंतर शांत झालं. वाद घालणारा पुरुष निघून पण गेला, पण ती मात्र आतून धुमसत होती. मी नेहमी तिच्याकडून भाजी घेते, समजूतदार, आपल्या नेहमीच्या ग्राहकांशी प्रेमाने बोलणारी. सुधा आज अक्षरशः पेटून उठलेली बघितली. स्वतःशीच ती पुटपुटत होती. काय कमी करते मी या सगळ्यांसाठी? घरचं आवरते, सगळी कामं करून इकडे दिवसभर राबते आणि घरी जाऊन पुन्हा डोळ्यासमोर कामं पडलेली दिसतात. तरीही काहीही न बोलता सगळं करते. मदत कुणाचीच नाही, पण निदान आपल्या माणसावर कुणी चुकीचा आळ घेत असेल तर बोलण्याची हिंमत तर घरच्या माणसामध्ये असावी, पण नाही, तोंडाला कुलूप लागतं त्यांच्या. अगं अगं अगं, शांत हो, गेला तो केव्हाच निघून, आणि तू का स्वतःला इतका त्रास करून घेते आहेस? तू कितीही आरडाओरड केलेस तरी त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही आहे. अगं, त्याला सवय झाली आहे काम न करता आरामात तुझ्या भरोशावर पोट भरायची. जो स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही तो तुझी काय काळजी घेणार आणि तुला कोणत्या संकटापासून वाचवणार? माझ्याकडे बघताच तिच्या टपोऱ्या डोळ्यात पुन्हा पाणी तराळलं. रात्रीचे 9 वाजले होते. भाज्या संपल्यामुळे सगळ्यांनी दुकानं आवरायला सुरुवात केली होती. ग्राहकांची वर्दळ पण कमी झाली होती. सुधाचा उदास आणि पडलेला चेहरा बघून मला मात्र तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. तिच्या बोलण्यातलं एक वाक्य मला वारंवार खटकत होतं. ते बोलल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं. मी सुरुवात केली, तुला एक विचारू सुधा? मला सांग, तुझ्या हातात मी नेहमी हिरवा चुडा बघते. तू भाजी मोजताना, निवडताना त्या चुड्याची खणखण मला नेहमी तुझ्याकडे आकर्षित करते. याच चुडा भरलेल्या हातांनी तू भांडी, धुणी, स्वयंपाक सगळं करते, पण तुला त्याचा तिळ मात्रही त्रास होत नाही. घर सांभाळताना, दुकान सांभाळताना चुडा भरलेले हे मजबूत हात कधीच कमी पडत नाही. जे हात तुझ्या संसाराचा डोलारा मजबूत करतात त्या बांगड्या भरलेल्या हातांना तू कमी कशी लेखू शकतेस? तुझ्या नवऱ्यापेक्षा या तुझ्या हातात जास्त सामर्थ्य आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे. असं बोलताना तू तुझ्या मेहनती हातांचा अपमान करते आहेस असं नाही का वाटत तुला? अगं, काही गोष्टी बोलताना आपण सहज बोलून जातो, पण त्याचा खरा अर्थ आपण विसरतो. बांगड्या भरलेले हात कमजोर नसतात ग. आपण असं बोलून स्वतःला कमजोर करू

घेतो. घरातली सगळी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतली आहेस, त्यासाठी तू इतकी मेहनत घेतेस. आज खचली तरी उद्या पुन्हा हे सगळं विसरून नव्या उमेदीनं कामाला लागतेस. तुझ्यात उमेद आहे, नवीन काहीतरी करण्याची शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, जिद्द आहे. मग तू कमजोर कशी? तुझ्या सारख्या अनेक स्त्रिया रोज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नवनवीन आव्हाने पेलतात, संकटांना सामोऱ्या जातात, आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करतात. कित्येकदा तर एकटी स्त्री घरची बाहेरची सगळी जबाबदारी एकटीच पार पाडत असते. तारेवरची कसरत करत असताना देखील तिचे मजबूत हात कधीच कमजोर पडत नाही. ज्या हातात बांगड्या शोभून दिसतात तेच हात बंदूक आणि विमानही चालवतात बरं का. मोठमोठ्या जबाबदाऱ्या पण समर्थपणे पार पाडतात, अनेक आघाड्यांवर त्या पुढे असतात. हे बघ, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. कारण त्याच्या तुटलेल्या शर्टच्या बटन पासून ते तुटलेला आत्मविश्वास पुन्हा जोडण्याचं काम एक स्त्रीच करत असते. ती सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक कामासाठी स्वतःला इतकी झोकून देते की घरच्या पुरुषाला त्याचा साधा अंदाजही येत नाही. दिवसभर सगळं सांभाळून थकलेली ती त्याच्या समोर मात्र चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊनच वावरते. कारण त्याला आनंदी वाटावं, तो प्रसन्न राहावा, त्याला कुठलीही काळजी वाटू नये, जेणेकरून तो आपल्या ध्येयाच्या दृष्टीने एक पाऊल आणखी पुढे टाकू शकेल. ती घर, मुलं, नातेवाईक हे सगळं एकटी सांभाळून घेते, त्यामुळे तो निश्चिंतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

पण बघताना मात्र बहरलेला हिरवागार उंच सुंदर वृक्षच आपल्याला दिसतो. त्याला बहर यावा म्हणून मुळं त्याला किती घट्ट पकडून ठेवतात हे मात्र आपण सर्रास विसरतो. रोपट्यापासून ते वृक्ष होत असतानाचा प्रवासही आपण विसरतो. त्यामागे मेहनत असते ती या बांगड्या भरलेल्या हातांचीच. तुझ्या हातावर उमटलेल्या या रेषा तुझं भविष्य सांगेल की नाही माहिती नाही, पण हे तुझे हात तुझ्या मेहनतीची साक्ष देतात ग. तुझा हिरवा चुडा केवळ तुझ्या हाताचं सौंदर्य वाढवत नाही, तर तुझ्या मनात तुझ्या जवळच्या नात्यांमध्ये पण हिरवळ पसरवतो, समृद्धी पसरवतो. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात करिअर करतायत, यशस्वी होत आहेत. क्षेत्र कोणतंही असो, त्यांचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची सवय त्यांना पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. काम मोठं असो की छोटं, ते नीटनेटकं आणि तितकंच जबाबदारीने करण्याचा त्यांचा गुण त्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे घेऊन जातो. एकावेळी अनेक कामं त्या लीलया सांभाळू शकतात, अगदी घर सजवण्यापासून तर मुलांचं करिअर निवडण्यापर्यंत. मुलांची बर्थडे पार्टी असो की ऑफिसच्या मोठमोठ्या कॉन्फरन्स, त्या कुठेच कमी पडत नाही. जबाबदारीने वागण्याचा आणि हातात आलेली कामं पार पाडण्याचा गुण त्यांनी आईकडून घेतलेला असतो. लहानपणापासून तिच्या

बोलण्याचं निरीक्षण त्यांनी केलेलं असतं. सुधा, तू सुद्धा मेहनतीसोबतच आई वडिलांचे चांगले संस्कार घेऊन आली आहेस. तू घर सांभाळते, तुझा हा भाजीचा व्यवसाय पण तू तितकाच व्यवस्थित सांभाळते. हे सगळं करताना देखील तुझं मुलांकडे, सासू सासऱ्यांकडे, घराकडे सगळीकडे लक्ष असतं. घरात

पण सगळीकडे तुझी नजर फिरत असते, प्रत्येक गोष्टीवर तुझं लक्ष असतं. तू एकटी स्त्री सगळा भार न थकता न कोलमडता सांभाळत असते. मग तू कमजोर कशी असू शकते? अगं, तू जितकी कामं एकटी पार पाडते ना, त्यासाठी एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी वेगवेगळी माणसं ठेवली जातात आणि त्यांना त्या त्या कामासाठी वेगवेगळा पगार दिला जातो. आणि एवढं करूनही तुझी अपेक्षा काय? तर माझी मुलं सुखी होऊ दे, शिकून मोठी होऊ दे, माझ्यासारखे कष्ट आणि हलाखीचे दिवस त्यांच्या वाट्याला नको, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच तुझं समाधान, तुझा खरा मोबदला, हो ना? अगं, आई इतकं निस्वार्थ प्रेम जगात कुणीच कुणावर करू शकत नाही ग. मुलांसाठी अख्ख्या जगाशी लढणारी पण आईच असते आणि प्रेम करणारी पण आईच असते. मग इतकी धाडसी आई थकून स्वतःला कमजोर समजून कशी चालेल?

आतापर्यंत सुधा शांत झाली होती. माझ्या बोलण्यामुळे तिला समाधान पावलेलं बघून मलाही आतून गार गार वाटत होत. माझ्या शब्दांनी तिच्या दुखावलेल्या मनावर आणि आत्मविश्वासावर मायेची फुंकर घालण्याचं काम केलं होतं. आपले शब्द कुणासाठी नवी आशा, नवा जोश आणि उमेद वाढवणारे ठरणार असेल तर यापेक्षा मोठं ते काय असू शकतं. समाजात अशी कितीतरी उदाहरणं आपण बघतो जिथे स्त्री आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी कितीही कठीण परीक्षा द्यायला तयार असते. सगळ्या जबाबदाऱ्या एकटी खांद्यावर घेऊनही हसत हसत कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असते. म्हणूनच ती कोणत्याही रूपात सन्माननीयच असते, आदरणीयच असते. म्हणून म्हणते सुधा, तू स्वतःचा आदर कर, म्हणजे सगळे तुझा आदर करतील. तुझ्या मुलांना तुझ्या मेहनतीची जाणीव आहे, ते तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. हिम्मत ठेव, त्यातच तुझं यश आहे. आता तिच्यात नवा उत्साह संचारला होता. आत्मविश्वासाने तिचा चेहरा खुलला होता. सुधा म्हणाली, ताई आज घरी जाऊन ना मुलांसाठी काहीतरी चमचमीत खायला बनवते आणि सगळं विसरून उद्यापासून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागते. तुमचे चार शब्द ऐकून खरंच माझा उत्साह वाढला. येत चला ताई भाजीच्या निमित्ताने, पण मला भेटायला. हे चार आंबे आज माझ्याकडून घेऊन जा. ठेवा हो, मस्त आमरस करून खा. सुधाचा आग्रह मी नाकारू शकले नाही. खरं तर तिचा आनंदाने आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा मला आज जास्त आपलासा करून गेला आणि आजचा आमरस नेहमीपेक्षा गोड झाला.

तिच्या शब्दातून या मालिकेमध्ये शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेतलं. मैत्रिणींनो, गणरायाच्या विसर्जनाचे दिवस आलेत. गणरायाला पुढच्या वर्षी पुन्हा परत येण्यासाठी निरोप देऊया.

तर मैत्रिणींनो, स्वस्थ रहा आणि मस्त रहा. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथे यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. गुजरातमधल्या वडनगर ते वाराणसी या यात्रेचं भागी झालेल्यांशी त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही सेवाभाव हाच मार्गदर्शक सिद्धांत असला पाहिजे असं ते म्हणाले.
1: सेवा यही मुख्य हमारा काम होना चाहिए और हम सेवा कर कर के ही सेवा का संदेश देंगे, शब्दों में नहीं देंगे. हमारे अपने आचरण से लोगों को पता चले कि राजनीति में सत्ता कितनी ही क्यों न बड़ी हो जाए, लेकिन हमारा मार्ग सेवा का ही रहेगा. हम कभी भी सेवा के मार्ग से नहीं विचलित होंगे, कितने ही ऊंचे शिखर पर पहुंचेंगे, लेकिन सेवा परमो धर्म इस भाव को लेकर आगे बढ़ेंगे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
2: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखर पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या

0: मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 ने मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 ने पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशु शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
1: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री अजय शंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत भारत अमेरिका संबंधांसह रशिया आणि इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांबाबत भारताच्या हितसंबंध आणि चिंतांवर चर्चा झाली. भारताच्या आर्थिक हितांचं संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान रुबिओ यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रमुख प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर दोन्ही देश समन्वय साधत असल्याचं सांगितलं. रशिया आणि युक्रेन दरम्यान ऊर्जा आणि धान्य क्षेत्रांपुरत्या मर्यादित युद्धविरामावर विचार करण्यास अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे. या दोन्ही देशांनी या व्यवस्थेबाबत स्वारस्य दाखवल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं. मात्र अद्याप याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा करार झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. मॉस्को आणि किएव या दोन्ही बाजूंशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मर्यादित युद्धविरामामुळे युद्ध संपणार नसलं तरीही दोन्ही देशांमधला तणाव कमी होऊन चर्चेसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असंही ते म्हणाले. जम्मूमध्ये उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांड मुख्यालयाला आज हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी भेट देऊन सद्यस्थिती आणि सज्जतेचा आढावा घेतला. वेस्टर्न एअर कमांड आणि नॉर्दर्न कमांड या दोन विभागांमध्ये धोरणात्मक आणि सामरिक अशा सर्व स्तरांवर दिसलेला उत्कृष्ट समन्वय आणि संयुक्त कार्यपद्धती ही भविष्यातल्या मोहिमांसाठी एक आदर्श असल्याचं सिंग यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सिकलसेल या सार्वजनिक आरोग्य समस्या बनलेल्या आजाराचं 2047 पर्यंत पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी आज दिली. ते आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान 1SCD या सिकलसेल आजारावरच्या उपचारांविषयीच्या जागतिक भागीदारी कार्यक्रमात बोलत होत्या. सिकलसेल आजाराबाबत समान समन्वित आणि शाश्वत जागतिक उपाययोजनांसाठी भारताने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे असं त्या म्हणाल्या. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. आनंदजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्केट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपानबरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्र

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर आता 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट सरकार साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
1: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखर पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 ने मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 ने पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशु शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
0: पावसाच्या अभावाचा फटका बसलेल्या भागात उपाययोजना निश्चित करण्यासाठी नेमलेली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते. दर मंगळवारी उपसमितीची बैठक होणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू, मात्र त्याकरता वाट न पाहता राज्य सरकार आपल्या पातळीवर उपाययोजना सुरू करेल असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ अधिकाधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल

0: प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची 11 पदं निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. SIR संदर्भात आरोप करण्याऐवजी सर्वच पक्षांनी मतदार याद्यांची पडताळणी करावी असं आवाहन बावनकुळे यांनी केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या धोंडवीरनगर इथं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अपुऱ्या पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. या अडचणीच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करावीत असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आलेले असताना दुष्काळ जाहीर करण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहण्याचं कारण काय, कोणते निकष आणि कोणाची वाट सरकार पाहत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाची सुमारे 26% तूट नोंदवली गेल्यानं संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत पर्जन्यमान, खरीप पिकांची स्थिती आणि पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागानं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे 3रं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. आनंदजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: UCI जागतिक सायकलिंग अजिंक्यपद 2032 या स्पर्धेचं यजमानपण पुणे भूषवणार आहे. कॅनडात मॉन्ट्रियल इथे झालेल्या UCI काँग्रेसमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. 2032 यजमानपदाच्या शर्यतीत कोलंबिया आणि मेक्सिको हे शहरही होते. मात्र उमेदवारी प्रक्रियेची अंतिम फेरी पुणे आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन यांच्यात झाली. पुण्याला सायकलिंगचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सामायिक उद्देशातून राज्य सरकार आणि अखिल भारतीय सायकल महासंघानं केंद्र सरकारच्या पाठिंब्यानं ही बोली पूर्ण केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्या मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी गिरगाव चौपाटी परिसरात वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. तसंच महानगरपालिकेनं तयार केलेल्या कृत्रिम तलावांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

0: कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. चला तर प्रासंगिक या मालेत स्वच्छता ही सेवा या अंतर्गत सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सणासुदीच्या या दिवसात संपूर्ण परिसर हा एक वेगळ्याच उत्साहाने आणि मांगल्याने उजळून निघतो. गणपती बाप्पाचे आगमन, महालक्ष्मीचे पूजन आणि पाठोपाठ येणारी नवरात्र या उत्सवांच्या काळात आपल्या घरोघरी आणि गल्ली बोळात आनंदी वातावरण असतं. पण या उत्साहाच्या आणि सोहळ्यांच्या गदारोहात आपण अनेकदा एक महत्वाची वस्तू विसरतो, ती म्हणजे स्वच्छता. मिरवणुका निघतात, महाप्रसादाचे कार्यक्रम होतात, देखावे पाहायला लोकांची गर्दी होते, पण कार्यक्रम संपल्यावर मागे काय उरतं? तर रस्त्यावर पसरलेल्या प्लास्टिकच्या वाट्या, चमचे, पाण्याचे पेले, कागदी द्रोण आणि निर्माल्य यांचा खच. ज्या देवतेची आपण मोठ्या श्रद्धेनं पूजा करतो, तिच्या उत्सवानंतर आपण सार्वजनिक जागांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरवतो, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. सणांच्या काळात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा हा कचरा केवळ दिसायलाच वाईट दिसत नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठीही तितकाच हानिकारक असतो. उघड्यावर टाकलेले उष्टे अन्न, प्लास्टिक आणि ओला कचरा यामुळे माशा, डास आणि इतर जंतूंची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. सणांच्या काळात डेंग्यू, मलेरिया, जुलाब आणि पोटाच्या विकारांचे आजारही वेगाने पसरतात. ज्या सणांचा उद्देश आपल्याला आनंद आणि आरोग्य देणे हा आहे, त्याच सणांच्या काळात आपण आपल्या निष्काळजीपणामुळे आजारांना निमंत्रण मिळेल असे काम करतो. आपण निर्माण केलेला हा कचरा शेवटी फिरून आपल्याच घरात, आपल्याच अन्नात, पाण्यात आणि हवेतही मिसळतो, हे आपण गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या उत्सवांच्या काळात स्वच्छता राखणे ही केवळ महापालिकेची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून ती आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे किंवा जेवणाचे कार्यक्रम आयोजित करताना प्लास्टिकच्या ऐवजी पारंपरिक केळीचे पाने किंवा सहज विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा वापर केला पाहिजे. मंडळांनी सुद्धा आपल्या मंडप परिसरात कचरा कुंडीची योग्य व्यवस्था करून स्वच्छ उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला पाहिजे. घरच्या घरी सुद्धा आपण निर्माल्य कचऱ्यात न टाकता त्यापासून खत बनवू शकतो. उत्सव साजरा करताना जर आपण आपल्या परिसराची स्वच्छता राखू शकलो तरच त्या पूजेला आणि भक्तीला खरा अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, स्वच्छतेमुळे पसरणारे हे आजार टाळायचे असतील तर बदलाची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. चला तर मग या गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या पावन पर्वात केवळ आपल्या घराचीच नाही तर आपल्या परिसराची आणि शहराचीही स्वच्छता राखण्याचा ठाम संकल्प करूया. आरोग्यासाठी निसर्गपूरक उत्सव साजरा करूया. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्या सोबत.
1: नमस्कार, मी अश्विनी युववाणीच्या सांजबळ या विशेष संहिता मालिकेत आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांचं आणि तरुण मित्रांचं सहर्ष स्वागत करते. संध्याकाळची ही सुंदर वेळ, मंद वाहणारा वारा आणि आपल्या मनातील नवनवीन स्वप्नांची भरारी, अशाच एका उत्साही वातावरणात आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, आजची ही सांजवेळ खूपच खास आहे, कारण आज 24 सप्टेंबर म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि दरवर्षी हा दिवस जगभरात जागतिक सागरी दिन म्हणजेच वर्ल्ड मॅरिटाईम डे म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जेव्हा आपण समुद्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? सुंदर किनारे, किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या उसळणाऱ्या उंचच उंच लाटा, अस्ताला जाणारा तो सुंदर सूर्य की निळाशार अथांग सागर. पण या समुद्राच्या पलीकडे एक असं जग आहे जे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आणि आपलं जीवन

चालवतं, ते म्हणजे शिपिंग इंडस्ट्री अर्थात सागरी वाहतूक उद्योग। हा समुद्र फक्त पर्यटनासाठी सुंदर नाही तर तो आपल्या संपूर्ण जगाचा श्वास आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील 80% जास्त व्यापार हा याच अथांग सागरामधून जहाजांच्या माध्यमातून होतो। आपण रोज वापरत असलेल्या कित्येक वस्तू, आपले कपडे, जी गॅजेट्स वापरतो, अगदी आपल्या देशात येणारे इंधन, अन्नधान्य, औषध आणि ऊर्जा साधने ही समुद्राच्या मार्गानेच एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात। जर समुद्राची वाहतूक एका दिवसासाठी थांबली तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प होईल। म्हणूनच या सागरी क्षेत्राचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी, सागरी वाहतुकीची सुरक्षा राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMO कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो। मित्रांनो, यंदाच्या म्हणजेच 2026-2027 या वर्षाची थीम माहिती आहे का? IMO पहिल्यांदाच 2 वर्षासाठी एक अतिशय विचार करायला लावणारी संयुक्त संकल्पना ठेवली आहे, ती म्हणजे फ्रॉम पॉलिसी टू प्रॅक्टिस पॉवरिंग मॅरिटाईम एक्सलन्स, म्हणजेच धोरणाकडून प्रत्यक्ष कृतीकडे सागरी उत्कृष्टतेला चालना। याचा सरळ अर्थ असा की केवळ कागदावर नियम किंवा धोरणे बनवून चालणार नाही तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी समुद्रावर आणि बंदरावर होणे गरजेचे आहे। आज मानवाने आपल्या फायद्यासाठी समुद्राला प्रदूषणाचे माहेरघर बनवून टाकले आहे। दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा, जहाजांमधून होणारी तेलगळती आणि कारखान्यांचे विषारी पाणी समुद्रात सोडले जाते। यामुळे समुद्रातील जलचरांचे रक्षण करणे आणि जहाजांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे। या थीमच्या माध्यमातून आपल्यासारख्या तरुणांना आणि जागतिक समुदायाला केवळ नियम न बनवता प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आपल्या भारताचा विचार केला तर भारताला तब्बल 7,500 किलोमीटरहून अधिक लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे। आपल्या देशात दरवर्षी 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा होतो, पण जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींशी जोडले जाण्यासाठी आपण या जागतिक सागरी दिनाचे महत्वही ओळखले पाहिजे। युवावाणीच्या माझ्या तरुण मित्रांनो, आजच्या तरुणांसाठी या क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी उपलब्ध आहेत। केवळ जहाजावर कॅप्टन किंवा इंजिनियर होणे एवढेच मर्यादित न राहता आता मरीन बायोटेक, सागरी कायदा, पोर्ट मॅनेजमेंट आणि ओशनोग्राफी सारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये तरुण आपले भविष्य घडवू शकतात। या वर्षीचा जागतिक स्तरावरील मुख्य समांतर कार्यक्रम म्हणजे पॅरेलल इव्हेंट दक्षिण कोरियाच्या बुसान या सुंदर शहरात 2026 होणार आहे। तिथेही जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि धोरणांवर चर्चा होणार आहे। तरुण मित्रांनो, हा समुद्र आपल्याला फक्त अथांगता शिकवत नाही तर संकटाशी लढून पुढे जाण्याची जिद्दही देतो। आज या निमित्ताने आपणही एक संकल्प करूया, जेव्हा कधी आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊ तेव्हा तिथे प्लास्टिक किंवा कचरा टाकणार नाही, सागरी पर्यावरणाचा आदर करूया आणि या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊया। शेवटी हा निसर्ग आपला आहे आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, नाही का? चला तर मग सांजवेळच्या आजच्या भागात जागतिक सागरी दिनाच्या या माहितीसह आणि समुद्राच्या अथांगतेचा मेळ घालणाऱ्या एका सुंदर गाण्यासह मी अश्विनी आता तुमचा निरोप घेते। पुन्हा भेटूया युववाणीच्या पुढच्या भागात अशाच नवनवीन माहितीसह। तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी। धन्यवाद, नमस्कार।

मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत ऐकलीत. आता वळूयात करिअर मंत्रा या मालेकडे. ऐकूयात शास्त्रीय नृत्य आणि करिअर.

0: या विषयावर कथक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आज आपण कथक नृत्यांगना संरचनाकार संशोधन अभ्यासक आणि त्रिविध कला निकेतन संस्थेच्या संचालक आणि अध्यक्षा सौ अवंती काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. अवंती काटे यांचं ललित कला केंद्र गुरुकुल पुणे विद्यापीठ येथून कथक नृत्य मध्ये एम ए झालेलं आहे. तसंच भारत आणि भारताबाहेर विविध ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली असून 2011 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे सिनियर स्कॉलरशिप अवॉर्ड तर 2023 मध्ये भारत सरकारतर्फे ज्युनियर रिसर्च फेलोशिप अवॉर्ड ही त्यांना गौरवण्यात आला आहे. मॅम, आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
1: आज आपण करिअर मंत्र या मालिकेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर बातचीत करणार आहोत. तर आजच्या काळात शास्त्रीय नृत्याकडे केवळ एक कला म्हणून न बघता त्याला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून बघायचं असेल किंवा त्यात आपलं करिअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे?
2: पूर्वी कलेला करिअर म्हणून कधी बघितलं नव्हतं जात. म्हणजे त्याच्यात असं करिअर करायचं आहे अशा उद्देशाने नव्हती ती केली जात. ती एक साधना आहे आणि आपल्याला ती साधना करायची आहे या उद्देशाने बघितलं जायचं.
1: बरोबर.
2: त्यामुळे तेव्हाचा साधनेचा कल जो होता नर्तकांचा तो व्यवसायाशी निगडित नव्हता.
1: अगदी बरोबर.
2: त्यामुळे ते स्वतःसाठी होतं, त्या परमानंद प्राप्तीसाठी होतं आणि त्या दिव्य शक्तीसाठी ही उपासना केली जायची. त्यातलं एक म्हणजे शास्त्रीय नृत्य.
1: बरोबर.
2: आणि या नृत्याला एक उपासना म्हणून बघत असताना त्याचा हळूहळू हळूहळू पोटापाण्याची सोय करता करता तो एक व्यवसाय कसा बनला तो म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की नर्तकांची साधना हे पोट नाही भरू शकत.
1: बरोबर.
2: त्यामुळे कुठेतरी जेव्हा तुम्ही त्याला संपूर्ण आयुष्य वाहून टाकता एखाद्या कलेला तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मग आपण जर हेच फक्त करायचं आहे तर मग ह्यातून आपलं आर्थिक अर्जन पोटापाण्यासाठी आपण कसं त्याला उपयोगात आणणार, कारण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही करायचं नाहीये.
1: बरोबर. बरोबर.
2: तर मग अशा याच्यातून हळूहळू हळूहळू वेगवेगळे माध्यम सुरू झाले. म्हणजे नृत्य प्रस्तुती व्हायला लागल्या. त्या पहिले मंदिरात व्हायच्या, त्या देवासाठी असायच्या, त्यामुळे तिथे काही अपेक्षा नसायची काही मिळण्याची.
1: बरोबर.
2: मग दरबारात होती ती राजाला खुश करण्यासाठी, तो राजाश्रय मिळण्यासाठी होता. मग तिथे त्यांचं परिवाराचं पालन पोषण सगळं व्हायचं तर तिथेही त्यांना असं खूप गरज नव्हती. परंतु आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतोय की कलेमध्ये खूप कलाकार आहेत आणि प्रत्येकालाच सगळं सगळं नाही मिळत.
1: बरोबर.
2: मग अशा वेळी कमी शिकलेल्या कलाकाराला सुद्धा थोडंफार त्यातून आर्थिक अर्जन कसं मिळवता येईल या उद्देशाने हळूहळू हळूहळू शिक्षणाच्या कडे वळायला लागले सगळे कलाकार. की आपण जर शिक्षण दिलं तर आपल्याला काहीतरी आर्थिक अर्जन होईल.
1: बरोबर.
2: अशा अनुषंगाने हळूहळू ते जे आधी होतच म्हणजे गुरुकुल परंपरेमध्ये जेव्हा शिक्षण व्हायचं तेव्हा शास्त्रीय कला हे गुरुगृही राहून गुरुकुलात आश्रमात राहून शिक्षण व्हायचं तेव्हा गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून वेगळं काहीतरी दिलं जायचं.
1: बरोबर.
2: आता ते आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये मिळत आहे. मग याच्याकडे शिक्षण देण्याकडे कल वाढला. आता हळूहळू करता करता काय झालं की स्वतः शिक्षण न घेता जितकं येईल तितक्यावर समाधान मानून शिक्षण देणं हे सुरू झालं. थोडं आत्ताच्या युवा पिढीनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जोवर आपण पूर्णपणे शिक्षित होत नाही तोवर पुढे ती परंपरा सुरू ठेवू नये. पुण्याला पंडित भीमसेन जोशींनी स्थापित केलेली ललित कला केंद्र गुरुकुल आहे, माझं शिक्षण झालंय. आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठं कथक केंद्र आहे. असे अनेक मोठमोठे संस्था आपल्या भारतभर नृत्य क्षेत्रासाठी अगदी डेडिकेटेडली काम करतात जिथे डिग्री कोर्स चालतो व्यवस्थित. तर याचं प्रमाण आणखीन वाढलंय. म्हणजे अक्षरशः मी नागपुरात सुद्धा आपल्या कथक विषयामध्ये किंवा या शास्त्रीय नृत्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे त्याचे सुद्धा महाविद्यालय आहे.
1: अच्छा.
2: तर 12वी नंतर तुम्ही कथक नृत्य या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता.

0: मी आता ह्याकडे येणारच होती की या क्षेत्राकडे वळण्यासाठी जमसा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची असेल तर ती त्यांनी कशी घेतली पाहिजे ह्याबद्दल.
1: अगदी अगदी म्हणजे नागपूरकरांना ऐकून अगदी आनंद होईल. पण मी म्हणजे सांगेल की पूर्ण महाराष्ट्रभरच सगळीकडे म्हणजे मी नागपूरची आहे म्हणून नागपूरचं सांगतेय की इथे MFA डिपार्टमेंट आहे ललित कला विभाग, इथे मास्टर्स डिग्री आहे नृत्यामध्ये, तसंच धरमपेठ शिक्षण संस्थेचं नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर कॉलेज आहे, जिथे कालिदास युनिव्हर्सिटीचं ते महाविद्यालय आहे, जिथे बारावी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स आहे. तर बारावी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स या क्षेत्रामध्ये खूप कमी विद्यापीठात आहेत.
0: अच्छा.
1: अमरावतीला आहे नुकतंच सुरू झालेलं, त्यानंतर मुंबईत आहे, पण हे सगळे नुकते सुरू झालेले आहेत पण आहेत. म्हणजे आता तुम्हाला त्याच्याकरता खूप इकडे तिकडे जायची गरज नाही. नाशिक सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी, बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, नांदेड युनिव्हर्सिटी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला नृत्य कलेमध्ये डिग्री असलेले कॉलेजेस आहेत
0: आणि चांगलं शिक्षण देणारे,
1: उत्तम शिक्षण देणारे आहेत. कारण की जे साधक आहेत
0: बरोबर,
1: ते साधक तिथे शिकवतात, तर तुम्हाला एक उत्तम दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे. शिवाय कोर्स जो डिझाईन केलाय तो शास्त्र आणि क्रियात्मक अशा दोन्ही दृष्टीने अगदी भक्कम आणि सक्षम असा तयार होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा फक्त नृत्यामध्ये नाही तर त्याचा शास्त्रामध्ये सुद्धा तितकाच निपुण कसा होईल आणि त्याचबरोबरीने तो नृत्यात कसा पारंगत होईल, या दोन्हीवर तितकाच भर दिला गेलाय आणि त्यामुळे ते परिपूर्ण करणाऱ्या अशा डिग्रीज आपल्याकडे आज अवेलेबल आहेत जागोजागी. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शास्त्रीय कलांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा आपल्याला शिक्षणाच्या दृष्टीने वाटचाल करता येईल, तर आपण नुसतंच प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये न शिक्षण घेता आपण डिग्री सुद्धा घेतली पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगू इच्छिते आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य आहेत. आज आपण इथे शास्त्रीय नृत्याबद्दल बोलतो आहोत म्हणून सांगते, संपूर्ण भारतात 8 शास्त्रीय नृत्य आहेत आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं एकही नाहीये. तर आपण जे शिक्षण घेतो आहोत शास्त्रीय नृत्याचं हे वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून आलेलं आहे.
0: ओके.
1: म्हणजे कथक नृत्य हे उत्तर प्रदेशातलं नृत्य आहे.
0: अच्छा.
1: आणि भरतनाट्यम जे अगदी प्रचलित आहे ते तमिळनाडू मधलं आहे.
0: बरोबर.
1: तर बाकी शास्त्रीय नृत्य जे आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये तर चांगलंच त्यांचं प्रस्थापित केलेलंच आहे अस्तित्व, परंतु कथक आणि भरतनाट्यम या दोन शैली अशा आहे ज्या संपूर्ण भारतभर पसरल्यात.
0: बरोबर.
1: आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की कथक नृत्य जास्त लोकांना आपलंसं वाटतं, याचं कारण की त्याची भाषा ब्रजभाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा, या भाषेमध्ये त्यांच्या रचना असल्यामुळे त्या लोकांना कळतात आणि त्यामुळे कथक नृत्य लोकांना समजतं म्हणून ते बघावं असं वाटतं आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार जास्त प्रमाणात सगळीकडे दिसतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण कथक नृत्य आत्मसात केलंय.
0: अगदी अगदी.
1: तर एक म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे की ह्या नृत्यशैली सगळीकडे पसरल्या
0: आहेत.
1: तर आपल्याला महाराष्ट्राचं असं जरी स्वतःचं शास्त्रीय नृत्य जरी नसलं तरी या दोन शैलींना महाराष्ट्राने खूप आत्मसात केल्यामुळे इथे अनेक दिग्गज नर्तक आपल्याला बघायला मिळतात, मोठे मोठे गुरु बघायला मिळतात. मुंबई पुण्यामध्ये विद्वान लोक आहेत जे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत आणि अगदी घराणेदार जे लोक आहेत म्हणजे उत्तर प्रदेशातले 3 घराणे जे आहेत कथक नृत्यातले, लखनऊ, जयपूर आणि बनारस, या घराणेदार लोकांच्या अगदी बरोबरीने काम महाराष्ट्रातले कलाकार करतात आहेत. इतकं उत्तम दर्जाचं शिक्षण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कलांचं मिळत आहे. तर तुम्हाला प्रायव्हेट आणि डिग्री असं दोन्हीही सहज साधू शकता महाराष्ट्रात राहून सुद्धा.
0: अगदी. शिक्षण पूर्ण झालं मग त्यानंतर हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्थार्जनासाठी कुठले मार्ग निवडावेत?
1: याच्यामध्ये ना 2-3 वेगवेगळे मार्ग आपल्याला सापडतात. जसं जर तुम्ही एक नर्तक म्हणून तुम्हाला कलाकार म्हणून घडायचं असेल तर तुम्ही फक्त ऍज अ परफॉर्मर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता. मग हे परफॉर्मर म्हणून डेव्हलप झाले की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी परफॉर्मन्स करायची संधी

0: मिळते आणि त्यातून आर्थिक अर्जन होतं.
1: बिलकुल.
0: पण त्याच्यासाठी अर्थात रियाज, साधना, मेहनत प्रचंड लागते. त्यानंतर तुम्हाला डिग्रीचा फायदा असा होतो की तुम्हाला, मी जसं मगाशी सांगितलं की शाळेमध्ये आजकाल शिक्षण
1: लागतं,
0: नृत्य शिक्षक आवश्यक झाले आहे, त्यामुळे तुम्हाला नृत्य शिक्षक म्हणून तिथे जॉईन करू शकता तुम्ही. शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करू शकता.

0: शाळा शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करू शकता. जसं मी महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि असिस्टंट प्रोफेसर आहे आणि आता शिक्षण देते आहे. त्यानंतर तुम्ही एज अ कोरिओग्राफर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता.
1: अच्छा.
0: वेगवेगळे विषय हाताळून वेगवेगळ्या डान्सर्सला घेऊन तुम्ही वेगवेगळ्या संरचना कोरिओग्राफीज करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही आर्थिक अर्जन करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊ शकता, कारण की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्लासिकल डान्सर्सची गरज असते, कोरिओग्राफर्सची गरज असते. तर अशा वेगवेगळ्या मार्गांवरती तुम्ही जाऊ शकता आणि यातनं आर्थिक अर्जन सहजपणे करू शकता. आणि जर अर्थात हे सगळे मार्ग इतरांवरती अवलंबून असलेले आहे आणि जर कुठेही तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर उत्तम मार्ग आहे स्वतःचा स्वतंत्र असा नृत्य वर्ग सुरू करा आणि उत्तम शिक्षण द्या. त्यातून तुम्हाला चांगलाच आर्थिक अर्जन होईल आणि तुम्हाला ही कला कुठेच कमी पडू देणार नाही.
1: त्याचबरोबर स्वतःला समाधान मिळेल ते वेगळं.
0: नक्कीच.
1: आजच्या वेगात बदलणाऱ्या जगात शास्त्रीय नृत्याची परंपरा जपताना काय आव्हानं जाणवतात?
0: आव्हानं बरेच येतात.
1: जसे
0: जसं आत्ताच्या काळामध्ये जे आपण विचार करतो की सगळ्यांना माहितीये की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, तर मुलांना ना त्या सगळ्या टेक्नॉलॉजी सोबत ते इतके जास्त गुंतले गेले आहेत की त्यांना वास्तविक जगाशी जरा ते दूर झाले आहेत. वास्तव्याचं त्यांना जरा काय म्हणतात त्याला, त्यांना ते नको आहे. म्हणजे त्यांना आपल्या वेगळ्या विश्वात राहायला आवडतं, वास्तवाशी त्यांचा संबंध नसायला हवा असं त्यांना वाटतं. म्हणून ते गेम्स झोन मध्ये किंवा रील्स मध्ये किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला आवश्यक नसलेल्या अशा गोष्टींमध्ये जास्ती रमतात. त्यामुळे काय झालंय की इथे कुठेतरी साधना करायला रियाज करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. तर हा जो वेळ त्यांचा जो कमी झालाय, शिवाय त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं, तर त्यांचं पेशन्स लेवल कमी झालंय. त्याच्यानंतर पेशन्स कमी झालाय, त्यांचा टाइम स्पॅन कमी झालाय. परफॉर्मन्स करायचा म्हटलं तर 2 मिनिटं 4 मिनिटं त्याच्यावर नको. हे सगळे रील्सचे परिणाम इथे बघायला मिळतात. जिथे तासनतास रियाज आम्ही करायचो तिथे आता मुलगी आठवड्यातनं फक्त एकदा किंवा दोनदा येते आणि ती 1-2 तास करता येते. एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला काय शिक्षण मिळणार?
1: बरोबर.
0: शिवाय त्यांना त्याच्यामुळे आपण पाहिजे तसे संस्कार पण नाही देऊ शकत. तर जितकं तुम्ही गुरुच्या सानिध्यात राहाल तितके तुम्ही परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणूनही घडाल. तर ते जे गुरुच्या सानिध्यात राहून जे संस्कार मिळतात ना ते कुठेतरी लुप्त पावले आहेत, कारण की गुरुचं सानिध्यच नाही आहे. कोर्स ओरिएंटेड टीचिंग आलेलं आहे, त्यामुळे फक्त कोर्स पूर्ण करण्यापुरता विद्यार्थी जातो. कोर्स पूर्ण झाला, परीक्षा दिली, डिग्री मिळाली की विषय संपला. हे जे आता सुरू आहे हे कलेच्या क्षेत्राला खूप हानी पोहोचवत आहे. खूप
1: प्रोफेशनलिझम जे आलेलं आहे
0: आणि मग डिग्री मिळाली की तुम्ही प्रोफेशनल म्हणता स्वतःला, मात्र ते प्रोफेशनलिझम जे आहे ते साधना करण्यात आहे नक्की डिग्री दाखवण्यात आहे हे कळणं खूप गरजेचं आहे.
1: करेक्ट करेक्ट.
0: तर असं मला वाटतं की खूप ते एक ड्रॉबॅक आहे त्याच्या पिढीचा, पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह आशा आपण अशी पण म्हणू शकतो की ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा मी म्हणेन की आपण आज ही जी संस्कृती परंपरा जी आहे ही कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपून ठेवतो आहे.
1: बरोबर.
0: पूर्णपणे बंद न पडता निदान काही तर सुरू आहे
1: आणि ती पास ऑन होते आहे.
0: एक्झॅक्टली. आणि ती मर्यादित जागेपुरती न राहता ती आता स्प्रेड झाली आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराला इथे फक्त मंचावरती प्रस्तुती नाही होत. आता मी व्हिडिओ करून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी मी माझी कला पोहोचवू शकते, लोकांपर्यंत पोहोचू शकते, माझं मार्गदर्शन अनेकांपर्यंत पोहोचवू शकते.
1: अगदी.
0: तर ही एक चांगली पण गोष्ट आहे.
1: या क्षेत्रात करिअर करू इच्छणाऱ्या नवीन पिढीला आणि त्यांच्या पालकांना जाता जाता काय संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट की पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये जी एक ही धारणा बसलेली आहे की कलाकाराला काही फ्युचर ब्राईट फ्युचर नाहीये, त्यामुळे ते करिअर म्हणून त्याला घेत नाही, ऑलवेज सेकंडरी बेसिसवरती ठेवतात. तर सगळ्यात पहिले त्यांनी हा गैरसमज दूर करावा स्वतःच्या मनातला आणि कलेवर सच्ची श्रद्धा निष्ठा

0: आणि विश्वास ठेवावा.
1: ओके,
0: ही कला तुम्हाला भरभरून देईल. तुम्ही फक्त विश्वास करा. जर स्वतःवर विश्वास असेल, कलेवर विश्वास असेल, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही याला करिअर म्हणून घेतलं तर आपलं पुढे कसं होईल हा विचारच सोडून द्या. कारण शेवटी कला म्हणजे उपासना, आणि जो उपासना करतो तो कधी उपाशी राहत नाही.
1: क्या बात आहे.
0: त्यामुळे याच्या सोबतच आज मला असं वाटतं की नव्या पिढीनी आणि पालकांनी याचा जरूर विचार करावा. आणि फक्त डिग्री मिळत नाही, नाव, नेम अँड फेम हे सुद्धा मिळतं.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्या, आणि नक्कीच मला असं सांगायला आवडेल की कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व उभं करून रोज पेपरमध्ये झळकायला नक्कीच विद्यार्थ्यांना आवडेल.
1: बरोबर. खर तर हा करिअर मंत्र नसून कान मंत्रच झाला असं म्हणायला हरकत नाहीये. तुम्ही आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, करिअर विषयी इतकी डिटेल माहिती तुम्ही आपल्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींना दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. आणि आपल्याही सगळ्या पुढच्या कार्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू. धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: तर मित्रांनो, आपण ऐकत होतात करिअर मंत्रा या मालेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. चला तर मित्रांनो, सणासुदीच्या या काळात एक संकल्प करूया आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये स्वच्छताही पाळूया. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: कामगार सभा।
2: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
1: अपघातांबाबत योजना आणि कायदे
2: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
1: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: कामगार सभा।
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। यानंतर ठीक 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि सेवा भाव हर व्यक्ति में स्वाभाविक रूप से होना चाहिए। श्री मोदी वडनगर से वाराणसी तक यात्रा कर रहे सेवा यात्रियों से वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से संवाद कर रहे थे।
4: सेवा यही मुख्य हमारा काम होना चाहिए और हम सेवा कर कर के ही सेवा का संदेश देंगे, शब्दों में नहीं देंगे। हमारे अपने आचरण से लोगों को पता चले कि राजनीति में सत्ता कितनी ही क्यों न बड़ी हो जाए, लेकिन हमारा मार्ग सेवा का ही रहेगा। कितने ही ऊंचे शिखर पर पहुंचेंगे, लेकिन सेवा परमो धर्म।

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: कामगार सभा।
1: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
0: अपघातांबाबत योजना आणि कायदे
1: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची

0: सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: कामगार सभा.

0: अपराध या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता हा श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. आदौ मुख्या हा वार्ता हा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेवा भावम जीवनस्य परम पुरुषार्थत्वेन प्राख्यापयत्. सेवा परमो धर्म इति न्यायः सर्वथा अनुसरणीयः मुख्य संकल्पः इत्यपि असौ सबलम अकथयत्. संयुक्त राष्ट्र महासभायाः उपवेशने विदेश कार्य मंत्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण फिपेक विदेश मंत्री मंडलस्य समलंकृता द्वितीय पीठिका. प्रशासनेन प्रोदीरितं भारतं स्वाभ्यंतरा

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना आणि कामगार बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. श्रोते हो कामगार आपण म्हटला तर त्यात महिला कामगार आणि पुरुष कामगार हे दोन्ही पण आलेत. याशिवाय कामगार असे म्हटले तर काही कामगार संघटित कामगार असतात आणि काही कामगार असंघटित असतात. आता हे कामगार वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात, जसे मायनिंग कामगार असतात म्हणजे खाणीत काम करणारे. आता खाण म्हटली तर कोळशाची खाण, मॅंगनीज खाण, कच्च्या लोखंडाची खाण, सोन्याची खाण वगैरे वगैरे. त्यानंतर मग दुसरं क्षेत्र आलं फॅक्टरीमध्ये कार्य करणारे कामगार. तर अशाच या कामगार क्षेत्रांमधनं आपण आज विशिष्ट कामगारांविषयी बोलणार आहोत. ते कामगार म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगार. आणि आता बांधकाम क्षेत्रातील विषय आपला असा आहे, बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना म्हणजे अर्थात त्यांचा विमा आणि त्याच्यामध्ये सरकारी काही योजना काही आहेत का याबाबत आज जाणून घेऊया. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये खास प्रोफेसर आलेले आहेत आणि त्या प्रोफेसर डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मॅडम आपले आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार. आकाशवाणीच्या माध्यमातून मी जे श्रोते बंधू भगिनी आहे त्यांना धन्यवाद सर. मी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोते बंधू भगिनी आणि कामगार यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना जी काही माहिती किंवा जी काही योजनेबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल त्यासाठी पण मी त्यांना असा प्रयत्न करेल मी की त्यांना त्या सगळ्या योजनेबद्दल सगळी माहिती आणि इत्यंभूत बाबी त्यांना लक्षात घेऊन त्याबद्दल काम करता येईल.
1: आज आपला विषय थोडासा एका विशिष्ट बांधकाम क्षेत्रामध्ये करणाऱ्या काम कार्य जे करतात मग त्यामध्ये पुरुष पण आले आणि स्त्रिया पण आल्यात. तर आपण आपल्या श्रोत्यांना तसेच कामगार बंधू भगिनींना पहिले सांगूया की बांधकाम क्षेत्रातले जे कामगार आहेत ते संघटित मध्ये येतात की असंघटित मध्ये येतात त्याबद्दलची माहिती थोडी सांगाल.
2: निश्चितच सर, जो तुम्ही प्रश्न विचारला आहे हे जे कामगार तुम्ही सत्ता नमूद केलेले आहेत ते कामगार सगळे असंघटित येतात. असंघटित कामगार या प्रकारात ते मोडले जातात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध कार्यांमध्ये ह्या सगळ्या बांधकामाकरिता किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याकरिता या असंघटित कामगारांचा बराचसा आपण म्हणू शकतो समावेश होतो, विकास कार्यामध्ये समावेश होतो. जे स्वतःच्या घरापासून दूर राहून येतात, सरकारी रस्ते म्हणू नका, पूल बांधणीचे काम म्हणू नका, किंवा तुम्ही सगळे जी काय आता मेट्रोची बांधकाम सुरू आहेत त्याच्याबद्दल ह्या प्रकल्पावर जी काम करतात ही असंघटित कामगार आहेत. त्यामध्ये मी सांगू इच्छिते सर की बांधकाम कामगार म्हणजे कोण. तर बांधकाम कामगार म्हणजे इमारत बांधण्यासाठी रस्ते, पूल, धरणे आणि अशा बऱ्याचशा बांधकामाशी जे संबंधित काम करणारी मजूर असतात त्यांना आपण बांधकाम कामगार म्हणू शकतो.
1: बरोबर, कारण आपण विशिष्ट कामगारांविषयी बोलतोय आहे. कारण कामगार सभा म्हटला तर विषय खूप मोठा आहे आणि कामगारांवर बोलायचं झालं तर इतके क्षेत्र आहेत तर आपला विषय फक्त बांधकाम कामगारांविषयीच आहे.
2: बरोबर. आणि त्यात प्रामुख्याने सर गवंडी, सुतार, रंगारी, लोहार, पीठ भट्टीवर काम करणारे कामगार आणि मजूर, प्लंबर यासारख्या विविध मजुरांचा आपण समावेश करू शकतो.
1: आणि महाराष्ट्रामध्ये असे कुठले कामगार जास्त करून कार्यस्थ आहेत.
2: आपल्या महाराष्ट्र जर आपण बघितलं सर तर आता सध्या मेट्रोची कामं सुरू आहे, रस्त्याची कामं सुरू आहे, पूल बांधणीसाठी पण

0: भरपूर कामं सुरू आहेत, कुठे ना कुठे हा सगळ्याच कामगारांचा उपयोग होतो आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर. आणि प्रामुख्याने मी म्हणेल की गवंडी जी लोक आहेत त्यांचा जास्त इथे कन्स्ट्रक्शन साईटवर प्रामुख्याने समावेश केला जातो.
1: बरं मॅडम, आता आपण थोडं याच्याबद्दल जाणून घेऊया की आता आपला जो विषय आहे जे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात जे काही योजना आहेत त्याबद्दलची माहिती थोडी आपण विस्तृत थोडे सांगाल की असा कोणता महाराष्ट्र शासनाचा वगैरे असा कुठला नियम आहे म्हणा किंवा असे कोणत्या योजना आहेत कामगारांना त्या योजनांचा लाभ घेता येईल.
0: नक्कीच सर, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे बांधकाम कामगार बद्दल बोलतो आहे त्यांचे काम खूप कठीण आणि जोखमीचे आहे, कारण की बऱ्याच क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात ते जेव्हा काम करतात तर आपल्या सरकारने महाराष्ट्र शासनाने ना त्यांच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांचा विचार केलेला आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी कल्याणकारी मंडळाची पण स्थापना केलेली आहे. आता ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत अशा कामगारांची सगळ्यात आधी तर नोंद केली जाते आणि त्यांना मग त्यांच्या नोंदणीनंतर शासन विविध कल्याणकारी अधिकार देतो, योजना देतो, त्याचा लाभ देतो. तर मला प्रामुख्याने इथे असं सांगावंसं वाटेल सर की इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 आहे. एक दुसरा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियम 2007 आणण्यात आलेला आहे. त्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशे 2011 जसं आपण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो त्या दिवशी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. या सगळ्या मंडळाला ना सर त्रिपक्षीय मंडळ असं म्हणतात आणि ह्या मंडळाच्या द्वारे सर्व कामगारांचे जे आपण म्हणतो अधिकार आहे, त्यांचा काही अपघात झाला किंवा त्यांना काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे ह्या मंडळातर्फे त्यांना ते लाभ देणार.
1: म्हणजे या कायद्यानुसार जे काही बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना या योजनेचा आणि या नियमांवर त्यांना लाभ नक्कीच मिळू शकतो.
0: नक्कीच.
1: पुढचा प्रश्न असं विचारायचं वाटतं मॅडम की आता बघा, बांधकाम कामगार हे जरी वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत आपल्याकडे पण त्याच्यामध्ये अशी काही पात्रता आहे का किंवा अशी काही नोंदणी त्यांना करावी लागते का की आपण त्याला म्हणतो ना अशी आपण पात्रता अशा कुठल्या योजनेसाठी वगैरे अशी पात्रता म्हणतो, तर त्याबद्दलचं असं काय विश्लेषण कायदा सांगतो?
0: अगदीच सर, जसं आपण म्हणतोय की आता ही योजना झालेली आहे, योजनेसाठी रजिस्ट्रेशन जे आता प्रचलित शब्द आहे रजिस्ट्रेशन फार महत्वाचं आहे, त्याला आपण मराठीमध्ये म्हणू नोंदणी. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की जे कामगार आहे त्यांच्यासाठी आपण सेवा त्यांच्यासाठी आपण त्यांचे जे अधिकार प्राप्त करून देत आहे त्यांचं वयोगट एक तर सगळ्यात आधी बघितलं जातं. त्या कामगारांचे वय 18 ते 60 दरम्यान असायला लागतात. त्यांना खरं तर कामाचा अनुभव असायला लागतो, बांधकाम कामगार म्हणून त्यांनी किती दिवस काम केलेलं आहे. तर ह्या पात्रतेसाठी जर 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून त्यांनी काम केलेले असावे. त्याच्यानंतर त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होते. त्या नोंदणी प्रक्रियेसाठी त्यांना आधार कार्ड लागतं, त्यांना वयाचा पुरावा लागतो आणि मागील वर्षात त्यांनी जे 90 दिवस काम केलेलं आहे त्याचं पण प्रमाणपत्र त्यांना तिथे पुरवावं लागतं. त्याच्यामुळे नोंदणी प्रक्रियेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण म्हणू कागदपत्र जे आहे ते त्यांचं बांधकाम कामगार म्हणून केलेले 90 दिवसाचे काम. नंतर आपण रहिवासी पुरावा आहे, त्यांचा फोटो आयडी आपल्याला लागतो, त्यांना पासपोर्ट आकारातील काही फोटो तिथे नोंदणीसाठी द्यावे लागतात आणि त्याचबरोबर त्यांना बँक पासबुकची एक झेरॉक्स द्यावी लागते. तर बांधकाम कामगारांसाठी सर अशा प्रकारची पात्रता आणि नोंदणी ही ह्या कायद्यांतर्गत आणि ह्या मंडळाअंतर्गत करावी लागते.
1: म्हणजे ही पात्रता सुद्धा नियमानुसार कामगारांना करणे हे गरजेचं ठरतं,
0: अनिवार्य आहे.
1: बरं मॅडम, आता पुढचा प्रश्न असा माझ्या डोक्यात आला आणि तो विचारायचा वाटतो तो म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा बघा काही अपघात वगैरे होत असतात. आता कन्स्ट्रक्शन साईट म्हटलं तर उंच उंच इमारती होतात पण जनरली इमारतीमध्ये असं बघण्यात आलं की पेपरमध्ये पण अशा बातम्या येतात की कामगार कार्य करता करता वरून 4th मजल्यावरून 5th मजल्यावरून जमिनीवर पडला, घसरून पडला म्हणा किंवा कुठल्या असावधानतेने पडला, अशा अपघात जे होतात यावर काही अशा योजना काही शासनाच्या आहेत काय?
0: आहेत, बिलकुल आहेत सर. जसं आपण नमूद केलेलं आहे इथे की एखादा बांधकाम कामगार कधी कामाच्या वर्किंग साईट ज्याला म्हणतो आपण किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर काम करता करता पडला किंवा सेंटरिंग बांधता बांधता ते मजूर पडले किंवा काही पुलाचं काम करता करता एखादं माल वाहून नेणारी जी गाडी असते त्याच्याच बरोबर त्यांचा ऍक्सिडेंट झाला, असे जे काही घटना घडतात तर त्यासाठी नक्कीच आपल्याला बांधकाम कामगारांना आपण त्या योजनांद्वारे

0: त्यांना एक त्यांचं अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. त्यासाठी सर अजून मला एक नमूद करावं असं वाटेल की महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड, ज्याला मराठीत आपण म्हणतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्माण केलेलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, त्यांनी अनुदानाच्या बऱ्याचशा कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की एखादा अपघात झाला तर कधी अपंगत्व येतं, कधी कोणी मृत्यू पावतं, मग अशा वेळेस काय होतं ना, आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. आणि ह्या कल्याणकारी मंडळाचं पहिलं जे कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पुरवणे.
1: फार छान. म्हणजे या योजना ऍक्सिडेंट झाला किंवा कामगारांचा मृत्यू झाला म्हणा किंवा त्याला अपंगत्व आलं अशा वेळेस मला वाटतं या योजनांचा फायदा कामगारांच्या कुटुंबाला आणि त्या कामगाराला नक्कीच होईल.
0: नक्कीच होईल. पण यांना अपघात विमा योजनाच देत नाही, पण हे जे नोंदणीकृत कामगार असतात ना त्यांना आपण विवाह अनुदान योजना पण देतो. त्यांच्या लग्नानंतरच त्या महिलेसाठी प्रसूती सहाय्यता योजना असते, त्यांना घरासाठी घरकुल योजना आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती योजना मिळते. म्हणजे एखादा कामगार अपघात झाला त्याला नुसतं आर्थिक सहाय्य न देता त्याच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजनांचा सरकारने आपल्याला राबवलेला आहे आणि त्याचा लाभ करून देण्याचा प्रयत्न करते सरकार.
1: नाही बरोबर आहे, कारण सरकारचं पण आपल्या जनतेपोटी काही कर्तव्य ठरतं आणि त्या कर्तव्यानुसार कामगारांसाठी हे जे योजना आहेत या नक्कीच त्यांना फायद्याच्या ठरतील. बरं मॅडम, आपण आता थोडासा विरंगुळा घेऊया.
0: चालेल सर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपला विषय आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना. त्यासाठी तज्ज्ञ मॅडम ज्या आलेल्या आहेत डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर या ठिकाणी प्रोफेसर या पदावर आहेत. तर या विरंगुळामध्ये मॅडम आपण आता आपल्या कामगार मंडळींना तसेच आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तर ते गीत कोणतं पण चालेल, पण ते तुमच्या आवडीचं आणि तुम्ही पण जर थोडस म्हणून दाखवलं एखाद कडव, त्यानंतर आपण ओरिजिनल गीत आपल्या कामगारच मंडळींना ऐकू.
0: आवडेल सर मला. माझ्या आवडीचं गीत आहे मिस्टर इंडिया या चित्रपटातलं. मी थोडं गुणगुणते त्या गाण्याला.
1: बरोबर.

0: वा वा वा मॅडम, खूपच छान. तुमचा आवाज पण मॅडम अगदी छान सुरेल असा आवाज आहे. आणि तुम्ही हे गीत पण जे गायलं ते अगदी मला वाटते कामगार मंडळींना समर्पित असं गीत आहे.
1: हो, मला असं वाटतं की कामगारांच्या आयुष्यात बरेचसे चढ उतार असतात, त्याला समर्पक असंच हे गीत आहे.
0: खरंच छान.

0: तर श्रोते हो आणि कामगार बंधू भगिनींनो, आपणास सुद्धा हे गीत डॉक्टर प्रतिमा मॅडम यांचं नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, मुलाखतीमध्ये आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न मॅडम असा विचारायचा वाटतो की बांधकाम कामगारांच्या अपघातावर ज्या योजना राबविल्या जातात, तर त्या अशा कोणत्या योजना शासनामार्फत एखाद्या कामगाराचा अपघात झाला, त्याला काही अपंगत्व आलं म्हणा किंवा कायम स्वरूपी अपंगत्व आलं किंवा मृत्यू वगैरे झाला, तर अशा अपघातानंतर त्यांना त्याचा आर्थिक फायदा होईल?
1: आहेत अशा भरपूर योजना ज्यामध्ये आपण विस्तृतपणे चर्चा करू शकतो सर. जसं एखाद्या कामगाराला अपघात झाला आणि त्या अपघातात जर त्याला 75% जर अपंगत्व आलं किंवा कधी कधी त्यांना कायमस्वरूपी पण अपंगत्व येऊ शकतं, तर त्याला आर्थिक सहाय्य योजना म्हणजे काय, तर त्याला 75% किंवा 75% आपण कायमस्वरूपाचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळतं. त्यानंतर एक जननी सुरक्षा योजना म्हणून पण आहे, त्यामध्ये सुद्धा एखाद्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसास 75%

0: 1000 रुपये देण्यात येतात आणि जर त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला 75,000 रुपये त्याला स्वतःला देण्यात येतील. जर त्याला अंशतः अपंगत्व आलं तर त्याला 37,500 रुपये देण्यात येतील. अशी जननी सुरक्षा योजनामध्ये तरतूद केलेली आहे. एखाद्या कामगाराचा जेव्हा अपघात झाला तेव्हा जर आता आपण बघितलं की कामगाराचा जर मृत्यू झाला अशा अपघातात तर त्याच्या विधवा पत्नीस असं आर्थिक सहाय्य मिळतं. किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा मृत्यू झाला तिच्या विधूर पतीस आपल्याला आर्थिक सहाय्य देण्यात येतं. आता इथे आणखीन एक गोष्ट आपण प्रामुख्याने घेऊ शकतो ती म्हणजे की या योजनेअंतर्गत कामावरून येताना आणि कामावरून जाताना जरी अपघाती मृत्यू झाला तरी त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळेल आणि त्यासाठी त्या पतीसनं 5 वर्षाकरिता 24,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्याची ती ही लाभाची जी राशी आहे ती त्याच्या बँक खात्यात महिन्याला जमा केली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या स्त्रीच्या कामगाराच्या विधूरपतीस 5 वर्षाकरिता 24,000 रुपये मिळतील किंवा एखाद्या पुरुषाच्या पत्नीस 24,000 रुपये मिळतील आणि त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जरी घरच्या लोकांच्या कुटुंबियांकडे जर काही आर्थिक हे नसेल राशी नसेल तर कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा 15,000 रुपयाची मदत केली जाते. त्यानंतर मुलांकडे आपण वळूया की मृत कामगारांची अल्पवयीन मुलं असतात किंवा कधी कधी त्यांचं शिक्षण सुरू असतं तर त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि हे प्रत्येक मुलाघाठी म्हणजे मृत्यू झालेल्या कामगाराला जितकी अल्पवयीन मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि जर त्यांच्या मुलं लग्नाची असतील तर त्यांना विवाह खर्चासाठी 25,000 रुपयाची रक्कम दिली जाते. तर असे काही टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी अपंगत्व आलं किंवा 75% किंवा 1% अपंगत्व आलं किंवा मृत्यू झालं तर अशा योजना कामगारांसाठी राबवल्या जातात.
1: बरं मॅडम, पुढचा प्रश्न पुन्हा असा विचारू वाटतो की आता बघा एखाद्या कामगाराचा कार्य करताना किंवा जाता येता मृत्यू झाला आणि अशा वेळेस त्या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी सुद्धा करावा लागतो आणि अंत्यविधीसाठी सुद्धा खर्च होणारच अशा कुटुंबाला.
0: बरोबर.
1: तर मग अशा वेळेस काही आर्थिक सहाय्य देण्याची पण काही योजना आहे का?
0: आहे सर, नक्कीच आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला कामाच्या वेळेस काम करताना किंवा कामावर निघताना तर आपण बघितलं इथे वयोगट एक नमूद केलेला आहे. जर तर बांधकाम क्षेत्रात काम करणारा जो कामगार असेल त्याचं जर 50 ते 60 वयोगटातील कामगार असेल आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला आर्थिक सहाय्य त्याच्या अंत्यविधीकरिता 10,000 मिळतो. पण जर त्याचा वयोगट 50 ते 60 नसेल ना तर त्याला तशी 15,000 आपल्याला मदत केली जाते. तर ते थोडं तफावत आहे. 50-60 वयोगटातील कामगारांना 10,000 आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि बाकी जे कामगार आहे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 15,000 मदत केलेली असं एक वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.
1: पण अजूनही हे वर्गीकरण आणि हे जे अर्थसहाय्य आहे हे सुरू आहे?
0: हो सर, हे सुरू आहे.
1: आता
0: हे अजूनही सुरू
1: आहे पण पुढे जाऊन मला ते वाढण्याची पण
0: शक्यता आहे.
1: पण मॅडम आता पुन्हा एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये असा आला आणि तो विचार असा वाटतो की कामगार हा रजिस्टर्ड असला पाहिजे म्हणजे त्याची नोंद असली पाहिजे. पण आता असेही काही कामगार असतात की ज्यांची नोंदच होत नाही, नोंदणी होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही, पण तो मात्र बांधकाम क्षेत्रात कार्य करायला येतो आणि अशा वेळेस काही घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला तर अशा वेळेस पण या कामगाराला हा आर्थिक लाभ होणं देण्याचं योजना आहे का?
0: अगदी समर्पक क्वेश्चन और प्रश्न विचारलाय सर तुम्ही. म्हणजे आपण आतापर्यंत नोंदणी, पात्रता या विषयावर बोललो तर आपल्या रजिस्टर्ड ज्याला आपण म्हणतो वर्ड इंग्लिश मध्ये नोंदणी ज्याचं झालेलं आहे त्या बांधकाम कामगारासाठी या योजना आहे, त्यांना आर्थिक सहाय्य आहे. पण असे पण खूप कामगार आहेत ज्यांनी नोंदणी केली नाही पण ते बांधकामाच्या कामात आहेत, बांधकाम करत आहेत किंवा अशा वेळी जर त्यांचा मृत्यू झाला तर नक्कीच त्यांना आपण अर्थसहाय्याचा लाभ देतो. म्हणून एक अशी प्रावधान आहे ज्याला आपण म्हणतो अनोंदित बांधकाम कामगार. अशा कामगाराचा जर बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाला तर ह्याच योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला 2.5 लाख पर्यंत अर्थसहाय्य देण्याचा इथे नमूद केलेला आहे आणि त्याला तसा अधिकार प्राप्त होतो.
1: म्हणजे अनोंदित बांधकाम क्षेत्रातील कामगाराला सुद्धा अर्थसहाय्य मिळतं अर्थात त्याचा मृत्यू झाला तर. पण आता मॅडम बघा, आता मृत्यू आपण म्हणतो अपघाताने झाला पण कधी कधी असं असतं की कुठल्या नैसर्गिक मृत्यू सुद्धा कामगारांचा होतो म्हणजे कुठल्या आजारपणामुळे म्हणा किंवा

0: हार्ट अटॅकने वगैरे म्हणा असा तो नैसर्गिक मृत्यू कोणाकोणाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा वेळेस कायदेशीररित्या त्यांच्या वारसास कोणत्या प्रकारचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतं?
1: बरोबर आहे. कधी कधी काय होतं, काम करताना कधी हार्ट अटॅक जसं तुम्ही म्हटलं, किंवा कधी कोणाला काही असं प्रोलॉंग्ड आपण जे डिसीज म्हणतो ते असतात, त्यामुळे अचानक नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू होतो. असा अशा वेळेस त्या योजनेचा लाभ त्यांनाही भेटायला पाहिजे म्हणून या आपले वेलफेअर जे बोर्ड आहे त्या बोर्डाने ह्या कामगारासाठी पण तरतूद केलेली आहे. जर अशा कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झालाच किंवा त्याला अपंगत्व आलं तर अशा योजनेअंतर्गत त्याच्या पत्नीला आणि जर एखादी स्त्री असेल तर तिच्या पतीला किंवा त्यांचा कोणी वारसदार असेल तर त्याला कायदेशीर वारसदार जे आपण म्हणतो त्या कायदेशीर वारसाला 2,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येते.
0: अच्छा, म्हणजे नैसर्गिक

0: तर त्याला कायदेशीर वारसदार जे आपण म्हणतो त्या कायदेशीर वारसाला 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
1: अच्छा, म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाला तरी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचं नियमांप्रमाणे ठेवलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि तो योजने त्या योजनेचा फायदा सुद्धा कामगारांना होतो.
0: प्रत्येक कामगाराच्या हाताला जसं आपण काम दिलं आहे सर, तसंच प्रत्येक कामगाराचा सामाजिक आणि आर्थिक विकास आणि त्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचं हे जे मंडळ आहे त्यांनी नेहमीच अशा प्रकारचे त्यांच्यासाठी कायद्यांतर्गत किंवा योजनेअंतर्गत आपण म्हणू शकतो त्यांना लाभ दिलेले आहे. त्यांचं जे दुर्दैवी मृत्यू किंवा त्यांचं अपंगत्व ह्या ज्या काही बाबी आहे त्यासाठी त्यांना काहीतरी सहाय्य मिळायलाच पाहिजे याची इथे प्रामुख्याने नोंद घेतली गेलेली आहे.
1: नाही, फार चांगली गोष्ट आहे कामगारांच्या दृष्टिकोनात. पण आता पुन्हा एक असा प्रश्न असा विचारायचा वाटतो तो म्हणजे आता एखादी कामगार आहे कामावर असताना त्याचा जर मृत्यू झालाच, समजा आता एखादी कामगार 10 ते 6, 10 ते 5 जो काही कामाचा वेळ आहे म्हणा, अशा वेळेस मृत्यू पावल्यास त्याला कायदेशीर त्यांच्या वारसास कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य किंवा अशी कोणती योजना आहे त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळू शकेल?
0: आपण बघतोय की जे कामगार कामावर असतात ना त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर कामावर असताना तुम्ही नैसर्गिकरित्या मृत्यू झाला किंवा मग तो काम करताना मृत्यू झाला किंवा ऍक्सिडेंट जे आपण अपघात म्हणतो त्याच्यानुसार त्याच्यामुळे तुम्हाला अपंगत्व आलं, तर अशा प्रत्येक बाबींसाठी एक आपण म्हणू शकतो एक सहाय्य देण्यात आलेलं आहे. जर आपण हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला सर की कामगार जर कामावर आहे आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला त्याचं सहाय्य मिळालं पाहिजे, तर आपण इथे आपण ज्याला इंग्लिशमध्ये लीगल एयर्स म्हणतो तशा त्या लीगल एयर्सला या कायद्या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येत आणि हे जे देण्यात येतं ते कायदेशीर वारसाला देण्यात येतं असं आपण म्हणू शकतो.
1: आपला वेळ पण संपत आला आहे मॅडम, पण आता शेवटी कामगार म्हटला तर त्याचा विमा सुद्धा काढणं हे गरजेचं ठरतं, तर बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना अशी कोणत्या प्रकारची विमा योजना सरकारद्वारे लागू आहे?
0: ह्यामध्ये एक बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना आहे, ती आर्थिक सहाय्य देते प्रत्येक कामगाराला आणि आपण त्यामध्ये कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यासाठीच ही योजना आहे, त्याला जीवन ज्योती विमा योजना म्हणतात. तर जर आपण इथे म्हंटल की एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झालाच तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला 2 लाखाचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल असं आहे. याबरोबरच सर हे जे योजना आहेत त्यात काही महत्वाची याचे फायदे असे आहेत की आता आपण बघितलं असेल की भांडी व संच व सुरक्षा किट हे वाटप ही करण्यात येतं आणि मग आरोग्य व प्रसूती सहाय्य पण देणार येतं गंभीर आजारांवर आर्थिक मदत मिळते आणि खरं तर शैक्षणिक शिष्यवृत्ती पण मिळते. म्हणजे हे ज्या योजना आहेत जर तुम्ही पात्रता निकषांप्रमाणे नोंदणी केली तर विमा अपघात किंवा अपघात विमा योजना किंवा हे जे आर्थिक सहाय्य ह्याच्या बरोबरीने शैक्षणिक शिष्यवृत्ती आरोग्य व प्रसूती सहाय्य अपघात व मृत्यू सहाय्य असे बरेचसे तुम्हाला सहाय्य या योजनेमार्फत मिळतात.
1: खरंच तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी तुम्ही ज्या शासनाच्या योजना आहे त्याबाबतची बरीच काही माहिती आमच्या बांधकाम क्षेत्रातील कामगार बंधू आणि भगिनींना पण दिल्यात. याशिवाय ऐकणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा त्या योजनांची माहिती मिळाली. तर मॅडम तुम्ही आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच कामगार बंधू भगिनींतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोत्या, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य आहे का? नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश 3 ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई, पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेची असलेले तलाव शोधून दुरुस्त करणं ही कामंही केली जातील, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. राज्यातला दुष्काळ, पाणी टंचाई आणि चारा टंचाईवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय घ्यायचे संपूर्ण अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील अशा एकंदर 9 मंत्र्यांचा या उपसमितीत समावेश असेल. दर आठवड्याला आढावा बैठक, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, पाण्याचं नियोजन, जनावरांच्या चाऱ्याची सोय आणि तातडीचे निर्णय घेणं या प्रमुख जबाबदाऱ्या या उपसमितीला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क असेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या शासकीय जमिनींवर 2011 झालेली निवासी अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरवण्याकरता राज्य शासनानं एक विशेष समिती स्थापन केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची ही समिती 3 महिन्यात स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करेल. ही समिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणाच्या धोरणांचा अभ्यास करून सर्वंकष धोरण सुचवेल. धार्मिक मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारनं त्वरित स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केली आहे. संभ्रम टाळण्यासाठी स्पष्ट आणि एकसमान लेखी मार्गदर्शक तत्व आवश्यक असल्याचं समितीनं म्हटलं आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं उद्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. या परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर संबंधित यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधता यावा यासाठी महानगरपालिकेनं प्रथमच व्यापक स्वरूपावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत केला आहे. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं विशेष नियोजन केलं आहे. महानगरपालिकेनं रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकं सज्ज ठेवली आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये 1702 सार्वजनिक आणि 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांना वाहतुकीचा आणि गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून वाहतूक आणि गर्दीचं नियोजन केलं आहे. नाशिक जिल्ह्यात लेझर लाईटला बंदी असून विसर्जन मिरवणुकीतल्या प्रत्येक मंडळाला डेसिबल मोजण्यासाठी मीटर लावावं लागणार आहे. नाशिक पोलिसांनी आज गणेशोत्सव महामंडळाची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना दिल्या. नाशिक शहरात यंदा गोदावरी, वालदेवी, नंदिनी नदीकाठी 77 अधिकृत विसर्जन स्थळं निश्चित केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450 अधिक अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या

0: या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. भारत या स्पर्धेत 16 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात सुवर्ण, यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्ण पदकांसह एकंदर 127 पदकं जिंकून चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह एकंदर 89 पदकं जिंकून जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह एकंदर 50 पदकांची कमाई करत तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
0: गडचिरोली तालुक्यातल्या वसा गावालगतच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका 45 वर्षाच्या मजुराचा मृत्यू झाला. आळंबे आणण्यासाठी गेलेला हा इसम घरी न परतल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला शोधायला सुरुवात केली. आज सकाळी जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एका 3 वर्षांच्या मुलीवर दुभंगलेले ओठ आणि टाळू जुळवणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित मुलीला जन्मजात दोष असल्याचं तपासणीत आढळून आल्यानंतर तिच्यावर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 1250+ अधिक अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. गेल्या 25 वर्षात या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यातलं महत्वाचं क्षेत्र म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान. याआधी केवळ अंतराळ क्षेत्रातील साधनसामुग्रीच्या निर्मितीत वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान आता अनेक क्षेत्रात वापरलं जात आहे. आज देशातील रस्तेही याच तंत्राने तयार होत असल्याचं आपण पाहतो. या अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास, त्याची प्रगती, स्वरूप, विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेली सरकारी धोरणं याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, अंतराळ क्षेत्रासाठी लागणारी साधनसामुग्री किंवा अंतराळयानाची आणि इतर बाबींची निर्मिती ही 100% निर्दोष असावी लागते. त्यामध्ये उपलब्ध असलेलं उच्चतम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तर होतोच, त्याचबरोबर निर्मितीही एका वेगळ्याच वैज्ञानिक प्रणालीद्वारे होते. हे क्षेत्र आता खासगी उद्योजकांसाठीही खुलं केल्यामुळे

0: त्यात नवोन्मेषात मोठी वाढ झाली आहे. याच विषयावर आज आपल्याला माहिती देत आहेत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे. गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रात साधलेल्या विकासाबाबत ते म्हणाले.
1: गेल्या काही वर्षात भारताच्या अंतराळ क्षेत्राने संशोधन आणि प्रक्षेपणाच्या पलीकडे जाऊन अंतराळ तंत्रज्ञानाचा देशाच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि सामाजिक विकासासाठी अधिक व्यापक मेळ घालवण्याचा प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर या क्षेत्राला धोरणात्मक प्राधान्य मिळालेलं आहे आणि हे असं आपण सरकारी आणि आयएसआरओच्या दस्तावेजात आपल्याला ते नमूदही केलेलं आहे. आता ह्याच्यातले काही जर महत्वपूर्ण टप्पे बघितले तर चंद्रयान 3 ज्याचं 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवावरती यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं होतं आणि त्यामुळे भारताच्या चंद्रावरील उतरण्याची आणि त्याच्यावरती फिरण्याची क्षमता याचे प्रात्यक्षिक झाले. दुसरं म्हणजे की आदित्य L1 ज्याचा सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेली ही भारताची अंतराळात आधारित असलेली वेधशाळा जी 2023 मध्ये प्रक्षेपित झाली आणि ती आता पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या L1 बिंदूच्या दिशेने तिथे कार्यरत आहे. मग येतो गगनयान की मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे आणि मानवांची क्रू एस्केप सिस्टम म्हणजे अंतराळात गेल्यावरती जर समजा एखाद्या अंतराळ यानातल्या वीरांना जर त्याच्यातनं बाहेर पडायची गरज आली तर ते कसं बाहेर पडता येईल तर ती एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी पण झाली आहे. मग आपण असंही बघतो की खासगी क्षेत्रातली द्वारं पण ह्यांनी खुली केली आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की साधारण 2020 मध्ये की अंतराळ क्षेत्रातील सुधारणानंतर खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्सना सुद्धा उपग्रह प्रक्षेपण वाहने तसंच अंतराळ आधारित सेवांच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक संधी मिळालेली आहे. इन स्पेस सारख्या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे आणि मग जे इंडियन स्पेस पॉलिसी आहे या धोरणाने अंतराळात अर्थव्यवस्थेसाठी सरकारी संस्थांबरोबर खासगी क्षेत्रातील सहभाग व्यापकपणे करता याची चौकटी निर्माण करण्यात आली आहे.
0: श्रोते हो, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं रस्ते आणि पूल बांधणी, संरक्षण, शेती, उद्योग, संरक्षण उद्योग आदी क्षेत्रात होत असलेल्या फायद्याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
1: उपग्रह तंत्रज्ञानाचा जमिनीवरील उपयोग म्हणजे शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन किंवा दूरसंचार असेल, नॅव्हिगेशन आहे, पर्यावरण आहे आणि संसाधन व्यवस्थापन जर आपण म्हटलं तर अशा क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरती भर आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातली एक जर विशेष बाब म्हणजे की हा प्रवास केवळ अंतराळात जाण्याचा नसून अंतराळातून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा भारताच्या विकासासाठी कसा उपयोग करण्यात येऊ शकेल ह्याच्यावरती पण आपण भर दिलेला आहे. आणि सरकारी तसंच खासगी क्षेत्रातून संस्थाचे संबंधित मिळून जवळजवळ 135 च्या सुमारास भारतीय अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित झालेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर हा प्रवास जो आहे तो 3 प्रमुख दिशांनी दिसतो आपल्याला. मोठ्या वैज्ञानिक मोहिमा, अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी स्वदेशी क्षमता आणि खासगी उद्योग किंवा स्टार्टअपसाठी वाढलेली भूमिका. त्यामुळे भारताचे अंतराळ क्षेत्र संशोधनापुरते मर्यादित न राहता अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि दैनंदिन जीवनाशी जोडले जात आहे.
0: श्रोते हो, एकेकाळी केवळ अंतराळाशी संबंधित घटकांसाठी वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान वापरून आपण अधिक सटीक उत्पादनांच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. कोणकोणत्या उत्पादनांच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानानं काय प्रगती केली आहे, त्याचा त्यांना किती फायदा होतोय याविषयी अरविंद परांजपे यांनी सांगितलं.
1: आता आपण असंही बघूया की अंतराळ क्षेत्रात जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर फक्तच अंतराळात होतो अशातला भाग नाही, तर अचूक अंदाज घेणं म्हणजे प्रिसिजन उत्पादने करणं आणि अभियांत्रिकीचा म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्याचा उपयोग होत आहे. आता ह्याला अनेकदा असं स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी पण म्हटलं जातं. म्हणजे असं की जे अंतराळ संशोधनासाठी विकसित केलेली यंत्र जी आहेत तर त्याचा पृथ्वीवरील इतर उद्योगांमध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो. तर काही जर आपण उदाहरणं बघितली तर अचूक सेन्सॉर्स आहेत, उच्च कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक्स आहेत, नॅव्हिगेशनची जी प्रणाली आहे किंवा रोबोटिक्स आहे म्हणजे कृत्रिम मानव आहे, प्रगत साहित्य निर्माण करणं म्हणजे मटेरियल आहे, ऍडव्हान्स मटेरियल ज्याला म्हणतो, किंवा अगदी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पण आहे, ह्यांचं किंवा संगणकाचा वापर करून मॉडेलिंग तयार करणं यांच्यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग आता एरोस्पेस बरोबरच आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, वैद्यकीय उपकरणे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे, संरक्षण उत्पादनं आहेत आणि औद्योगिक यंत्रांमध्ये ह्याचा उपयोग करता येतो. आता ह्याचं एक जुन्या काळातलं उदाहरण देण्याचं झालं

0: स्पेस टेक्नॉलॉजीचा कसा आपल्या सामान्य जीवनात वापर होतो, तर याच्यातली काही उदाहरणं जर आपण बघितले तर एक फार मोठं उदाहरण आपल्याला सापडतं की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला स्पेसमध्ये जे वातावरण आहे ते खूप अवघड आणि कठीण वातावरण असतं, हार्मफुल वातावरण असतं आणि खूप रेडिएशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर त्याच्यासाठी लागणारे विशेष प्रकारचे कपडे किंवा चादर तयार करण्यात आली आहे आणि आता ह्या मटेरियलचा उपयोग आपल्या फायर ब्रिगेडच्या लोकांना सुद्धा करता येतो. म्हणजे असंच काही नाही की जे अंतराळासाठीचे टेक्नॉलॉजी तयार होते त्याचा उपयोग दुसरीकडे कुठे करता येत नाही. खरं म्हटलं तर स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याचा उपयोग आपल्याला इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि काही भारताच्या संदर्भात जर काही महत्वाचे पैलू सांगायचे झाले तर अंतराळ यान आणि उपग्रहांसाठी अतिशय कमी त्रुटीच्या मर्यादेत घटक तयार करावे लागतात, म्हणजे अत्यंत अचूक असतं. कारण आपण स्पेसमध्ये जाऊन एखादं यंत्र बिघडलं तर ते आपल्याला रिपेअर करता येत नाही, त्यामुळे जे यंत्र किंवा उपकरण आपण पाठवतो ते अचूकच असलं पाहिजे, शिवाय त्याला मोजमाप बरोबर करता आले पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याला इंग्रजीमध्ये प्रिसिजन मशीनिंग म्हणतो किंवा ज्याला आपण गुणवत्ता नियंत्रण आणि मोजमाप यंत्रणा जी आहे, तर ह्या सगळ्यांना खूप मोठी चालना मिळते. मग आपण बघूया की ॲडव्हान्स मटेरियल म्हणजे सामान, तर कमी वजनाचं आणि अधिक मजबूत आणि उष्णता सहन करणारी सामग्रीचा विकास करण्याचं संशोधन जे आहे ते तयार होतं, ते तयार झालं आहे आणि ज्याचा उपयोग आपल्याला विमान संरक्षण आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग झाला आहे. आता हे तर तुमच्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये तर तुम्हाला कल्पनाच असेल, आज कॉलेजमधले अनेक विद्यार्थी रोबोटिक्स तयार करतायत. तर अंतराळ मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या स्वयंचलित प्रणाली आहेत तर त्यांचा उपयोग कारखान्यांमध्ये अचूक असेंबली निर्माण करणं, तपासणी करणं आणि उत्पादन प्रक्रियेत त्यांना आपल्याला करता येतो. आता याच्यातलं एक वेगळं उदाहरण म्हणजे की अशा ठिकाणी की जिथे मानवाला जाणं शक्य नाही आहे किंवा त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो, तर अशा ठिकाणी रोबोटिक्स रोबोट्स तयार करून मग त्याचा तिथे ते उपयोग करू शकतात आणि तिथे मग मानवी जीवनाला धोका न होता आपण तो उपयोग करू शकतो. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सॉर जर आपण बघितले तर उपग्रहांसाठी आवश्यक असलेले उच्च आणि विश्वसनीयता असलेले सेन्सॉर आपल्याला तयार जे अंतराळात तयार करण्यात आले आहेत, तर त्यांचा सगळा उपयोग जो आहे तो आपल्याला परत एकदा ते चालत की वैद्यकीय उपकरणे आहेत, वाहतूक आहे, औद्योगिक नियंत्रण करण्याची प्रणाली आहे, तर त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि एक छान म्हणजे की जे 3D प्रिंटिंग आहे, म्हणजे आता आपण 2D प्रिंटिंग म्हणजे आपण कागदावरती प्रिंट करतो, तर 3D प्रिंटिंग मध्ये आपण अख्खाच्या अख्खा मॉडेल तयार करू शकतो. तर ह्या अशा प्रकारचं जे मॉडेलिंग आहे ते गुंतागुंतीचं असतं, पण ह्या प्रणालीमुळे जे आपल्याला अंतराळात मिळालेली आहे तर त्या प्रणालीमुळे आपण वजनाचे हलके घटक कमी सामग्रीमध्ये तयार करू शकतो आणि भयंकर अचूकरित्या आपण तयार करू शकतो. तसंच ह्याच्याबरोबर आणखीन म्हणजे की एखादी यंत्रणा किंवा उत्पादन डिजिटल प्रतिकृती तयार करू शकतो की ज्याची कार्यक्षमता अधिक तपासणं किंवा संभाव्य बिघाड त्यांचा ओळखून घेणं आणि मग उत्पादन प्रक्रिया सुधारण्यात त्याची मदत होते. तर ह्या सगळ्याचा आपण जर व्यापक परिणाम बघितला तर तो असा येतो की अंतराळ क्षेत्र हे केवळ स्वतःसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारं क्षेत्र न राहता उच्च तंत्रज्ञान उद्योगक्षम क्षमता असणारे तंत्रज्ञान बनत आहे. त्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी, AI, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स यांचा संगम भारतातल्या ज्या आहेत हाय प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेला पुढे नेण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो किंवा तो ठरतही आहे. तर आपण एक महत्वाची बाब म्हणजे अशी बघूया की प्रत्येक व्यावसायिक तंत्रज्ञान थेट तराळातून आलेले असेलच असं नाही, पण अनेकदा समान संशोधनातून किंवा परस्पर तंत्रज्ञानातून हस्तांतरणाचा त्याचा विकास होतो आणि अशामुळे तंत्रज्ञानाचं योगदान जे आहे त्याचं मूल्यमापन करता येतं. विशिष्ट तंत्रज्ञानाचा स्त्रोत जो आहे ते आपल्याला तपासणी करण्याला आवश्यक ठरतं.
1: श्रोतेहो, केंद्र सरकारच्या पुढाकाराने आखलेल्या चांद्रयान 3, गगनयान यासारख्या इतर अंतराळ मोहिमा आणि देशाच्या अंतराळ क्षेत्रात झालेली प्रगती याविषयी अरविंद परांजपे म्हणाले,
0: इस्रोने भारत सरकारच्या मदतीने सर्वांनी अंतराळ क्षेत्रात एक फार मोठी आणि आपण व्यापक प्रगती केली आहे. या मोहिमांबरोबरच भारताने खासगी अंतराळ उद्योग, स्टार्टअप, नवीन प्रक्षेपण वाहने किंवा उपग्रह निर्मिती आणि अंतराळावर आधारित सेवांमध्ये पण विस्तार केला आहे. आज जवळजवळ 135 स्पेसक्राफ्ट मिशन झालेली आहेत, 100 जास्ती मिशन लॉन्च आपल्याला नोंदवलेले आहेत. तसेच खासगी क्षेत्र आणि विद्यार्थ्यांकडून विकसित केलेल्या अंतराळ यानांचाही याच्यात सहभाग आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जसं चंद्रयान 3 चंद्रावर पाऊल ठेवलं किंवा आदित्य L1 जो एक फार मोठा खगोल शास्त्रज्ञ आणि विशेषतः सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेला सॅटेलाइट आहे तो यशस्वी

0: पणे काम करत आहे. तर आधी त्याच्या पूर्वी भारताचा ऍस्ट्रोसॅट जो आहे तो कितीतरी म्हणजे 10 वर्षापेक्षा जुना अंतराळात पाठवलेला होता, त्याच्याकडनं आपल्याला डेटा अजून मिळत आहे. आपल्याला असं बघता येईल की भारताचा जो अंतराळ कार्यक्रम आहे तो आता केवळ उपग्रह क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता वैज्ञानिक संशोधन किंवा मानवी अंतराळ प्रवास जो आपण बघितला की गेल्या वर्षी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी एक्झिम 4 मोहिमेत भाग घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जाऊन सूक्ष्म गुरुत्व प्रयोग केले, ज्याचा आता त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे गगनयानासाठी की जे आता पुढची इस्रोची एक महत्वाकांक्षा दुसरा प्रकल्प जो आहे. आणि ह्याच दिशेने अभ्यास करताना आणि तंत्रज्ञान विकसित करताना किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की मानवी अंतराळ प्रवाशाची तयार करताना स्पेस DX आहे किंवा डॉकिंग तंत्रज्ञान आहे, तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होत आहे. आणि ह्या सगळ्याबद्दल आपल्या सर्व भारतीयांना अभिमानच वाटला पाहिजे. आणि याच्यात एक आपण जर महत्वाची बाब बघितली तर आपण असं बघतो की जे इतर देशातले अंतराळ संस्था आहेत जसं NASA वगैरे आहे, तर त्यांच्या तुलनेने भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर जे आहे त्यांचं बजेट खूप कमी असतं, पण तरी सुद्धा ते मन लावून आपल्या देशासाठी काम करतात आणि म्हणून त्यांचं आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे.
1: श्रोते हो, आपला भारत देश आणि त्याच्या अंतराळ मोहिमांविषयी साऱ्या जगात आदराचं स्थान आहे. स्वतःचा उपग्रह स्वतःच सोडू शकणाऱ्या देशाच्या यादीत भारत आहे. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाला अनेक वर्ष झाल्यानंतरही अंतराळ क्षेत्रातली ही प्रगती निरंतर सुरूच आहे, ती अशीच सुरू राहणार यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी।
1: पहली वाली बात कहाँ,
2: परम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
2: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
2: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा।
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
5: आजच्या कार्यक्रमात ऐकूया परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे याविषयी डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
6: श्रोतेहो नमस्कार, आज आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसं करावं याविषयी बोलणार आहोत। श्रोतेहो, आपल्याकडे असणारं जे पशुधन आहे तर या पशुधनाचं आपण संगोपन व्यवस्थापन करताना बऱ्याच गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो। आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जनावरं हिरवा चारा जास्त खातात आणि त्याच्यामुळे सुद्धा काही समस्या त्यांना निर्माण होत असतात, तर या सगळ्या समस्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसत असतो, तर नेमका हा प्रादुर्भाव आपण टाळणं किंवा ह्याच्यावर प्रतिबंध कसा करायचा, नियंत्रण कसं मिळवायचं या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत। याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील परोपजीवी शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर मॅडमना। मॅडम नमस्कार।
7: नमस्कार मॅडम।
6: मॅडम, आता आपण बोलणार आहोत ते परोपजीवी जंतांविषयी, तर आता परोपजीवी जंत म्हणजे काय किंवा कुठल्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने आढळून येतात आपल्याला?
7: तर परोपजीवी जीव हा दुसऱ्या सजीव प्राण्यांवर त्यांच्या शरीरात राहून त्यातून पोषण मिळवतात। प्राण्यांमध्ये प्रामुख्याने गोलकृमी, पटकृमी आणि पर्णकृमी असे आढळतात। काही जंत पचन संस्थेत, काही रक्तामध्ये, तर काही विशिष्ट अवयवांमध्ये राहतात, त्यामुळे सर्व जंतांचे नियंत्रण एकाच पद्धतीने करता येत नाही।
6: अच्छा, वेगवेगळ्या
7: पद्धतीने
6: आपल्याला करायला लागतं। बरोबर। पण मग आता मॅडम, हे जंत जे आहेत तर हे प्राण्यांच्या शरीरामध्ये नेमका कसा प्रवेश करतात?
7: जंत हे दूषित खाद्य, गवत, पाणी, माती याच्या माध्यमातून अनेक जंतांचा संसर्ग होतो। प्राण्यांच्या विष्ठेतून जंतांची अंडी बाहेर पडतात आणि जर योग्य वातावरण असले तर त्याच्यातून संसर्ग शम्य अवस्था या निर्माण होतात। प्राणी हे दूषित खाद्य किंवा पाणी घेतल्यास जंतांचा संसर्ग होतो। काही जंतांचे जीवनचक्रात मध्यस्थ यजमान म्हणजे इंटरमिडिएट होस्ट ह्याचाही सहभाग असतो।
6: अच्छा,
7: सो नियंत्रण करताना आपल्याला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागते।
6: बरोबर। आता सर्व प्रकारच्या जंतांचा प्राण्यांवर सारखाच परिणाम होतो की काही वेगळ्या पण काही गोष्टी याच्यात दिसून येतात?
7: नाही, काही जंत हे पोषक द्रव्य शोषतात, काही आतड्यांवर परिणाम करतात, तर काही रक्त शोषून रक्ताशय म्हणजेच अनिमिया निर्माण करतात।
6: अच्छा,
7: काही जंत यकृतामध्ये असतात तर काही फुफ्फुस किंवा इतर अवयवांमध्ये असतात।
6: बरं,
7: त्यामुळे कोणता जंत ओळखणे हे सर्वात महत्वाचे, कारण त्यांचा परिणाम त्याच्यावरून वेगवेगळा असू शकतो।
6: बरोबर, म्हणजे लक्षणं वेगवेगळी,
7: लक्षणं वेगळी असतात।
6: अच्छा, कसं ओळखायचं की आपल्या जनावराला जंत झाले आहेत?
7: सर्वप्रथम भूक कमी होणे, वजन कमी होणे, वाढ खुंटणे, जुलाब, अशक्तपणा, रक्तक्षय म्हणजे अनिमिया होणे, ही सामान्य लक्षणे कुठच्याही जंत प्रादुर्भाव प्राण्यांमध्ये दिसून येतात। काही वेळा पोट फुगणे, केसाचा पोत खराब होणे असेही दिसून येते। दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते।
6: बरं,
7: मात्र सुरुवातीला कोणत्याही स्पष्ट लक्षणे दिसत नाही, त्यामुळे नियमित निरीक्षण हे सर्वात महत्वाचे असते।
6: बरोबर। जनावर जेव्हा बाहेरून चरून येत असतील तर त्यांच्या कंदरीत याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, नाही का?
7: राईट। दूध कमी होणे हे सगळं अचानक होणार नाहीये, तुम्हाला त्यांच्यावर नियमितपणे लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे।
6: बरोबर। आता मॅडम, तुम्ही आता म्हणालात की लक्ष ठेवणं किंवा मग आपण जंतांचं जे निदान करतो तर हे कसं करायला हवं, काय सांगाल?
7: आता ही जंतांची अंडी ही विष्ठेत सापडतात, त्यामुळे विष्ठेची तपासणी करणं हे जंता निदानाचे महत्वाची पद्धत आहे। त्यामध्ये जंतांची अंडी शोधता येते आणि काही वेळा अंड्याच्या संख्येवरून संख्या

0: मोजून संसर्गाचा
1: तीव्रता आपल्याला लक्षात येते.
0: हो हो.
1: म्हणजे किती प्रमाणात
0: किती इंटेन्सिटीमध्ये इन्फेक्शन झालं हे आपल्याला कळतं.
1: बरोबर. आपण म्हणतो की औषध दिलं जंतनाशकाचं की नियंत्रण झालं असं आपण समजतो, तर तसं आहे का नक्की?
0: असं पूर्णपणे सांगता येत नाही, कारण जंतनाशक औषध शरीरातील जंतांची संख्या कमी करते, परंतु प्राणी पुन्हा दूषित वातावरणात संपर्कात आला तर पुन्हा त्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे औषधाबरोबरच स्वच्छता राखणे, योग्य व्यवस्थापन करणे आणि पुन्हा संसर्ग रोखणे हे सर्वात महत्वाचे आहे. सो तुम्ही जंतनाशक औषध दिले ह्याचा अर्थ हे होत नाही की आता तो प्राणी जंतमुक्त झाला आहे. आपल्याला आजूबाजूच्या परिसराची त्याची तितकीच काळजी घ्यावी लागणार.
1: बरोबर आहे. म्हणजे परिसर आहे किंवा गोठ्याची मुख्यतः स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, नाही का? आता मॅडम, हे जंताचं जे औषध आहे तर हे साधारण आपण किती वेळा देणं गरजेचं असतं?
0: सर्व प्राण्यांसाठी एकच कालावधी हा योग्य नाही. प्राण्याचे वय, त्याची जात, चराई, आहार, राहण्याची पद्धत, परिस्थितीतील जंताचा प्रादुर्भाव यावर अवलंबून आहे. त्यामुळे फक्त ठराविक 3 किंवा 6 महिन्यात तुम्ही जंताचा औषध देण्याऐवजी गरजेनुसार विष्ठेची तपासणी करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध द्यावे. अनावश्यक आणि वारंवार औषध देणे हे शक्यतो टाळावे.
1: बरोबर आहे. म्हणजे गरज नसताना
0: औषध देण्याची घाई करू नये आपण.
1: बरोबर. आता मॅडम, जेव्हा आपण ही औषधाची मात्रा देत असतो मग ह्याच्यामध्ये काही कमी जास्त असं म्हणजे प्रमाण जे आहे परिणाम होतो का म्हणजे जनावरांवर त्याचा?
0: मात्रा कमी दिल्यास सर्व जंत नष्ट होत नाहीत, काही जंत शरीरात जिवंत राहू शकतात. वारंवार अपुरी मात्रा दिल्यास औषधाला सहनशील जंत टिकून राहण्याचा धोका वाढतो आणि पुढे जंताच्या औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे प्राण्याचे वजन शक्य तितक्या अचूकपणे ठरवून योग्य मात्रा द्यावी.
1: बरोबर.
0: स्वतःहून मात्रा कमी जास्त करू नये. पशुवैद्यक त्याचं वजन अंदाजपणे कॅल्क्युलेट करून मग योग्य औषध निवडतो.
1: म्हणजे पशुवैद्यकांची मदत घेणं गरजेचं.
0: नक्कीच.
1: आपल्या मनाने
0: कमी, आपल्याला असं वाटलं की प्रभावी पडत नाहीये तर आपण थोडस वाढवून बघू असं न केलेलं योग्य.
1: बरोबर. आता मॅडम, जंतनाशक औषधांविरुद्ध प्रतिकार म्हणजे काय, काय सांगाल?
0: जे औषध पूर्वी जंत प्रभावपणे नष्ट करत होते त्याच औषधाचा नंतर अपेक्षित परिणाम न होणे म्हणजे जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार निर्माण होणे.
1: बरं.
0: त्यामुळे नेहमी वापरले जाणारे औषध कमी परिणामकारक ठरू शकते आणि उपचार करणे अधिक कठीण होऊ शकते. याचा अर्थ पहिलं जे औषध आपण देत होतो ते चांगलं प्रतिबंध करत होता, तर सेम डोस दिल्यानेही त्याचा प्रतिबंध होत नाहीये.
1: म्हणजे हे जंतांच्या प्रादुर्भावामुळे होत असेल, नाही का?
0: नाही, हे खरं तर तुम्ही योग्य मात्रा न दिल्यामुळे होतं.
1: अच्छा.
0: किंवा कमी मात्रा तुम्ही डोस व्यवस्थित कॅल्क्युलेट नाही केलाय त्यामुळे असे परिणाम दिसून येत. त्यामुळे चांगलं औषध जे अगोदर खूप चांगलं होतं ते आता काहीच परिणाम दाखवत नाही, त्याला जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार असं म्हणतो.
1: बरोबर.
0: म्हणजे रेझिस्टंट झालेत.
1: आता हा प्रतिकार जो आहे तर हा निर्माण होऊ नये म्हणून मग पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी?
0: सर्वप्रथम त्याचा अनावश्यक वापर आपण शेतकरी म्हणून टाळावा.
1: बरोबर.
0: जंतासाठी योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरावी. औषधाचा परिणाम होत नसेल तर स्वतःहून मात्रा वाढवू नये, तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार उपचारापूर्वी आणि उपचारानंतर विष्ठेची तपासणी करून औषधाचा परिणामही तपासता येतो.
1: बरोबर. म्हणजे निदानासाठी हे उपयोगी पडतं, नाही का?
0: म्हणजे आपल्याला जर वाटतंय की ते नाही परिणाम दाखवत आहे, आपण आपली शाश्वती करून घेण्यासाठी विष्ठेची अगोदर औषध देण्यापूर्वी आपण तपासणी करावी, नंतर औषध द्यावे आणि नंतर पुन्हा तपासणी करावी.
1: बरोबर.
0: त्यामुळे आपल्याला कळतं की ते औषध
1: लागू पडतंय की नाही असं. आता मॅडम, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण मगाशी पण म्हटलं की गोठ्याची स्वच्छता ही गरजेची आहे, तर या जंत नियंत्रणामध्ये याचा किती महत्वाचा भाग आहे?
0: खरं तर गोठ्याची स्वच्छता तर खूपच महत्वाची आहे, कारण जंतांची अंडी ही प्राण्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. हे शेण जर गोठ्यात साचून राहिले तर जंतांची अंडी आणि त्यातून होणारी संसर्गक्षम अवस्था म्हणजेच त्याचं लार्वल स्टेजेस आपण जे म्हणतो पुन्हा प्राण्याच्या संपर्कात येऊ शकतात. म्हणून गोठा नियमित स्वच्छ करणे, ओलसरपणा कमी ठेवणे आणि शेणाचा योग्य विल्हेवाट लावणे हे फारच आवश्यक.
1: बरोबर.
0: विशेषतः खाद्य आणि पाण्याची जागा शेणाने दूषित होणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे.
1: बरोबर. म्हणजे जिथे आपण म्हणतो की व्यावसायिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला जातो तिथे संख्या मोठी असते, नाही का, जनावरांची? तिथे हा प्रश्न जास्त निर्माण होत असेल, नाही का? हा, मग तिथेही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
0: येस.
1: बरोबर. आता मॅडम, खाद्य आणि पाण्याबाबत

0: जास्त काय सांगाल, काय काळजी घ्यायला हवी?
1: खरं तर ही खूप साधी सोपीशी गोष्ट आहे पण खूप मोठा फायदा देणारी आहे. खाद्य शक्यतो स्वच्छ पात्रात द्यावे, ते थेट जमिनीवर टाकणे टाळावे. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि त्यात शेण किंवा माती मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.
0: बरोबर.
1: विशेषतः खाद्याच्या पात्रात शेण पडले किंवा पाण्याची भांडी दूषित झाली तर प्राणी नकळत जंतांची अंडी हे गिळू शकतात.
0: अच्छा.
1: त्यामुळे स्वच्छ खाद्य आणि स्वच्छ पाणी हे जंत नियंत्रणाची पहिली पायरी.
0: बरोबर. म्हणजे खाद्य आणि पाणी व्यवस्थापन महत्वाचं याच्यामध्ये. आता मॅडम, त्याच पद्धतीनं शेणाचं जे व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा योग्य पद्धतीने जर केलं तर नियंत्रण होऊ शकतं का?
1: हो, जंतांची अंडी विष्ठेतून बाहेर पडतात, त्यामुळे शेणाचे व्यवस्थापन हे जंत नियंत्रणाचा एक मोठा भाग आहे. शेण गोठ्यात किंवा आसपास साचू देऊ नये.
0: बरोबर.
1: ते नियमितपणे गोळा करून योग्य ठिकाणी ठेवावे. जर शेण खत म्हणून वापरणार असाल तर ते थेट शेतात न टाकता योग्य पद्धतीने कुजवून किंवा कंपोस्ट करून वापरलेले चांगले.
0: बरोबर.
1: योग्य कंपोस्टिंगमुळे काय होते तर उष्णता वाढते आणि या उष्णतेमुळे जंत आणि त्याचे जे इन्फेक्टिव्ह स्टेजेस आपण ज्याला म्हणतो ते वातावरणातच त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये ते मरून जातात. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी जर आपण शेण व्यवस्थापन हे जर व्यवस्थित केले तर बऱ्यापैकी नियंत्रण करता येते.
0: आता मॅडम, आपण बघतो की जे बाहेर चराई करणारी जी जनावरं असतात तर त्यांच्यामध्ये जंतांचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी मग काय करता येईल?
1: चराई करणाऱ्या प्राण्यांमध्ये हे थोडेसे आव्हानात्मक आहे. कारण प्राणी ज्या कुरडावर चरतात त्याच ठिकाणी त्यांच्या विष्ठेतून ही जंतांची अंडी बाहेर पडतात, अळ्या जमा होतात. त्यामुळे शक्य असल्यास एकाच कुरणावर सतत चराई न करता आळीपाळीने चराई करावी.
0: बरोबर.
1: एका कुरणावर प्राण्यांची संख्या खूप जास्त ठेवू नये. तसेच खूप ओलसर किंवा अति दूषित भागात सतत चराई टाळावी. विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त दूषित कुरडाईपासून दूर ठेवणे हे उपयोगाचे ठरते. त्यामुळे प्राण्यांना पुन्हा पुन्हा जंतांचा संसर्ग होण्याचे प्रमाणही कमी करता येते.
0: अच्छा.
1: पाश्चर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला करायचंय.
0: पद्धत
1: ती अवलंबायची आहे. आणि
0: कारण आपण आता बघतो आता सगळीकडे हिरवळ आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे जनावर कुठेही चरताना दिसतात आपल्याला, मग त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त निर्माण होतो नाही का? आता तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे आपण काळजी घ्यायला
1: पाहिजे.
0: आता मॅडम, ऋतुमान जे आहे तर याचा जंतांच्या प्रादुर्भावावर परिणाम होतो का काही?
1: हो, नक्कीच होतो. अनेक जंतांची अंडी आणि अळ्या अळ्यांच्या वाढीसाठी तापमान आर्द्रता ही फार महत्वाची असते.
0: बरोबर.
1: उदाहरणार्थ पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो आणि काही जंतांचे इन्फेक्टिव्ह स्टेजेस हे जास्त काळ टिकू शकतात त्या वातावरणात.
0: बरोबर.
1: त्यामुळे पावसाळा किंवा दमट हवामानात प्राण्यांकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते.
0: बरोबर.
1: त्यांची विष्ठा आणि शरीराची स्थिती पाहणे, गरजेनुसार तपासणी करणे योग्य ठरते. मात्र प्रत्येक जंतावर ऋतुमानाचा परिणाम सारखाच होईल असं नाही, त्यामुळे त्या जंताचं कुठच्या प्रकारची जंता आहे त्याचं निदान करणे हे सर्वात महत्वाचे असते.
0: म्हणजे मॅडम असं आहे का की गाई म्हशी आहेत किंवा शेळ्या मेंढ्या आहेत तर यांच्यामध्ये हे प्रमाण असं वेगवेगळं असेल नाही का?
1: हो.
0: जंतांचं सुद्धा दिसून येत असेल.
1: हो.
0: मग त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायला हवं.
1: हो. शेळ्या मेंढ्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणून येतो. शक्यतो जून जुलैच्या दरम्यान फेशोलॉसिस ह्या जंतांचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेळ्यांमध्ये तो अधिक दिसतो कम्पेअर टू गाई आणि म्हशींमध्ये.
0: आता मॅडम, आता आपण बोललो की ऋतुमानाचा परिणाम होत असतो, मग हे जंतनाशक औषध जेव्हा आपण देतो तर ही वेळ सुद्धा ऋतुमानानुसार मग बदलते का?
1: काही वेळा बदलू शकते. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, सगळ्या प्राण्यांना सगळ्या ठिकाणी एकच वेळापत्रक हे लागू होऊ शकत नाही.
0: बरोबर.
1: आपल्या भागातील हवामान, कोणते जंत आढळतात, प्राणी कुठे चरतात, त्याचा पूर्वीचा संसर्ग आणि आवश्यक असल्यास विष्ठेची तपासणीची निष्कर्ष या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणून पावसाळा आला म्हणजे सगळ्या प्राण्यांना जंतनाशक द्यायचे असे सरसकट नियम करण्यापेक्षा स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
0: बरोबर, नक्कीच. आता मॅडम, आपण जेव्हा औषध देतो पण हे औषध दिल्यानंतर सुद्धा पुन्हा जंत होऊ शकतात का?
1: हो.
0: अच्छा.
1: नक्कीच होऊ शकतात. यालाच आपण पुन्हा संसर्ग म्हणतो.
0: बरोबर.
1: उदाहरणार्थ औषध दिल्यानंतर

0: तर शरीरातले जंत कमी झाले पण प्राणी पुन्हा त्याच दूषित कोरडावर चरायला गेला आणि दूषित पाणी प्यायला तर नवीन संसर्ग होऊ शकतो. म्हणून केवळ औषध देऊन थांबायचं नाही, औषधाने शरीरातील जंत कमी होतात पण वातावरण दूषित राहिले तर पुन्हा संसर्ग होऊन त्याला पुन्हा जंत होऊ शकतात. त्यामुळे उपचार आणि प्रतिबंध हे दोन्ही एकत्र केले पाहिजे.
1: बरोबर. अच्छा, आता मॅडम आपण हे सगळे उपचार करतो, उपचार केल्यानंतर ह्या उपचारांचा परिणाम झालाय की नाही तर हे पशुपालकांना कसं समजेल?
0: साधारणपणे प्राण्यांची भूक सुधारते, शरीर स्थिती सुधारते, वजन वाढते, दूध किंवा इतर उत्पादनात सुधारणा दिसून येते. पण ही सुधारणा केवळ जंतनाशक औषध दिल्यामुळे झाली आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यामुळे अधिक अचूक माहिती मिळवण्यासाठी गरज असल्यास उपचारापूर्वी आणि उपचारानंतर विष्ठेची तपासणी करता येते. विष्ठेतील जंतांची अंड्यांची संख्या जर कमी झाली ह्याचा अर्थ आपण जे औषध दिलं आहे ते योग्य रीतीने काम करतंय.
1: बरोबर. आता मॅडम मोठ्या पशुपालन केंद्रामध्ये अनेक प्राणी असतात म्हणजे त्यांची संख्या जास्त असते, तर मग अशा वेळेला जंत नियंत्रणाची योजना कशी करायला हवी?
0: तर मोठ्या कळपात नियोजन हे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम त्या कळपात कोणते जंत आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्यासाठी आवश्यकतेनुसार विष्ठेची तपासणी करावी. त्यानंतर प्राण्यांची नियमित निरीक्षण करावे. योग्य वेळी उपचार, गोठ्याची स्वच्छता, शेणाचे व्यवस्थापन आणि चराई नियोजन करावे.
1: बर.
0: नवीन प्राणी आणला तर त्याची तपासणी करून काही काळ त्याला वेगळे ठेवणे कधीही चांगले.
1: बरोबर.
0: कारण त्याचबरोबर नवीन प्रकारचे जंतही कळपात येऊ शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम तपासणे. कारण केवळ औषध दिले म्हणजे जंतांचे नियंत्रण झाले असे नाही. थोडक्यात सांगायचं तर जंत ओळखा, योग्य उपचार करा, परिणाम तपासा, वातावरण स्वच्छ ठेवा आणि पुनर्संसर्ग रोखा.
1: बरोबर आहे. म्हणजे हेच त्याचं मुख्य नियोजनाचा भाग
0: आहे. सो आपण त्या पॉइंट वरती आपण भर दिला पाहिजे.
1: बरोबर आहे. आता मॅडम प्राण्यांना चांगला आहार दिला तर जंतांचा परिणाम हा कमी होऊ शकतो का?
0: हो, नक्कीच त्याचा फायदा होईल. चांगला आणि संतुलित आहार मिळाल्यास प्राण्यांची एकूण आरोग्य स्थिती सुधारते, चांगली राहते आणि तो जंत संसर्गाचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये पुरेशी ऊर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्व मिळणं हे फार महत्वाचे आहे. कुपोषित प्राण्यांमध्ये जंतांचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. उदाहरणार्थ वाढ खुंटणे, वजन कमी होणे किंवा उत्पादन कमी होणे.
1: अच्छा.
0: त्यामुळे जंत नियंत्रण करताना औषधोपचाराबरोबरच योग्य पोषणाकडेही लक्ष देणे फार आवश्यक आहे.
1: मॅडम आता आपण एवढी सगळी चर्चा केली की जंतांचा प्रादुर्भाव कसा होतो, आपण निदान कसं करायला हवं आणि त्याचप्रमाणे आपलं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं ठरतं या सगळ्यामध्ये, मग तुम्ही शेवटी पशुपालकांना एक काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही?
0: माझा पशुपालकांना एवढाच संदेश आहे की जंतांकडे दुर्लक्ष करू नका पण त्याचबरोबर गरज नसताना औषधही देऊ नका. प्राण्यांचे नियमित निरीक्षण करा, गरज असल्यास विष्ठेची तपासणी करा, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरा, गोठा स्वच्छ ठेवा, खाद्य आणि पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्या.
1: बरोबर.
0: शेणाचं योग्य व्यवस्थापन करा आणि चराईचं योग्य नियोजन करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जंत नियंत्रण म्हणजे फक्त जंतनाशक औषध देणे नाही तर औषधाबरोबर स्वच्छता, योग्य आहार, चांगले व्यवस्थापन आणि पुनर्संसर्ग रोखणे या सर्व एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.
1: बरोबर आहे.
0: कारण आपण जंतांचा प्रादुर्भाव होण्याची वाट पाहून उपचार करण्यापेक्षा जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अधिक काळजी घेतली तर ती अधिक प्रभावी आणि योग्य ठरेल.
1: नक्कीच. बरोबर आहे. मॅडम एकंदरीतच परोपजीवी जंतांचा जो प्रतिबंध आहे आणि नियंत्रण आहे तर हे कसं करायला हवं याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे याविषयी डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगान चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।

0: चलिए मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
0: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250+ अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश 3ऱ्या ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेचे असलेले तलाव शोधून दुरुस्ती करणं ही कामंही केली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या

सरकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10%, 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. खाद्यतेल उत्पादकांच्या संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं असून सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा दिला जाईल असं संघटनेनं म्हटलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट PG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. MD, MS, DNB आणि DRNB या अभ्यासक्रमांसाठी 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा झाली होती. 2,65,960 उमेदवार परीक्षेला बसले होते. उमेदवारांना NBMSच्या अधिकृत संकेतस्थळावरून गुणपत्रिका डाऊनलोड करून घेता येईल. परीक्षेची उत्तर तालिका येत्या 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. देशातले स्टार्टअप्स, विद्यापीठ, अभियंते, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान कंपन्या देशाच्या आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादनाच्या ध्येयासाठी योगदान देऊ शकतात असं प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी यांनी केलं. नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेला ते संबोधित करत होते. संरक्षण परिसंस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा आणि उद्योग यांच्या एकात्मतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. त्यांनी युद्धभूमीवर शस्त्र टिकवून ठेवण्याची, त्यांची पुनर्भरणा करण्याची आणि दुरुस्ती करण्याची असण्याच्या गरजेवरही भर दिला. नवीन राष्ट्रीय वीज धोरण लवकरच जाहीर होईल असं केंद्रीय वीज विभागाचे सचिव पंकज अग्रवाल यांनी आज सांगितलं. फिक्की या उद्योजक संघटनेनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या देशातल्या वीज उद्योगांच्या दुसऱ्या परिषदेत ते आज बोलत होते. वीज विषयक नवीन राष्ट्रीय धोरणाचा मसुदा वीज मंत्रालयानं गेल्या जानेवारीत जारी केला होता. त्यावर सर्व संबंधितांकडून आलेल्या सूचना समाविष्ट करून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर तो मांडण्यात येईल असंही अग्रवाल यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कृत्य ही देशविरोधी असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या राज्यघटनेवर आणि न्यायव्यवस्थेवर हल्ला केला आहे असा आरोपही त्यांनी केला. मतदान प्रक्रियेचं रक्षण करण्याची घटनादत्त जबाबदारी ही निवडणूक आयोगावर आहे. ही प्रक्रिया जर उद्ध्वस्त झाली तर कायदा आणि राज्यघटनेचं अस्तित्व धोक्यात येतं, या संस्था निरर्थक ठरतात असंही ते म्हणाले. विविध राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याची खात्री असल्याचा दावाही त्यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1,250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450+ अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1,248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. UPI द्वारे होणाऱ्या एकंदर व्यवहारांपैकी केवळ 10% रकमेच्या व्यवहारांवर शुल्क लागण्याची शक्यता आहे असा अंदाज NPCIचे अध्यक्ष दिलीप आसवे यांनी आज मुंबईत व्यक्त केला. हे शुल्क ग्राहकांकडून वसूल केलं जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. वर्षाला 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांकडून एकूण शुल्कापैकी 80% शुल्क जमा होईल. हे उद्योग क्रेडिट कार्ड स्वीकारतात आणि त्यावर अतिरिक्त व्यवहार शुल्क भरतात, त्यामुळे हे उद्योग ग्राहकांवर UPI वरील शुल्काचा भार टाकणार नाहीत असा अंदाजही त्यांनी वर्तवला. टूना मासा किंवा इतर व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेले मासे खाणं टाळू नये असा सल्ला कोची इथल्या ICAR केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेनं दिला आहे. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळच्या अटलांटिक महासागरातल्या माशांच्या अभ्यासावर स्किप जॅक टूनामध्ये परजीवी असल्याचा अहवाल प्रकाशित झाला होता, त्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. टूनासह भारतीय किनारपट्टीवर तपासलेल्या माशांमध्ये हानिकारक परजीवी संसर्गाची कोणतीही बाह्य लक्षणं आढळलेली नाहीत.

0: इतर प्रदेशातले असे निष्कर्ष भारतीय सागरी हद्दीत पकडलेल्या माशांना लागू करू नयेत असंही या संस्थेनं म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात पाली पोशेरी या गावात एका रबर कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी 10 सुमाराला ही दुर्घटना झाली. या भिंतीवर क्षमतेपेक्षा जास्त सामान चढवलं गेल्यानं ती कोसळल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवम्मा राजू, विशाल थेन्नरसू, विद्या रामराज आणि मनू टीएस यांनी रौप्य पदक पटकावलं. भारत या स्पर्धेत 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्ण पदकांसह चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशू मध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं 3रं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्षस्थान मिळवलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया बापूराव विभूते आणि सहकारी यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होता बापूराव विभुते आणि सहकारी यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा. हा पोवाडा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया विजया टिळक यांनी गायलेली राम मोरे यांची रचना.